ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
3: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
5: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते पुढे मार्गक्रमण करत असताना जीवनाच्या अशा टप्प्यावर असतात की त्यांचा हा यशस्वी जीवनाचा जो मार्ग असतो किंवा त्यांनी आतापर्यंत जे यश कमवलेलं असतं हा जो त्यांचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि यातून आपण बऱ्याचशा असे काही मुद्दे, असे बरेचसे पॉईंट्स घेत असतो की ज्यामुळे आपलं जे स्ट्रगल असतं, आपला जो संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी। त्यांचं इकडलं जे आपल्या धाराशिवचं आडनाव आहे ते घोडके आहे, डॉक्टर मनीषा घोडके, तर आपण ते पण समजून घेणार आहोत। तर डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी, तर या ज्या आहेत ते 2001 पासआउट आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्या पासआउट झालेल्या आहेत। त्याच्यानंतर त्यांनी MA केलेलं आहे 2013 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथून, आणि त्याच्यानंतर त्यांची PhD झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच ब्रँचमधून 2023 सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची त्याच्यातून झालेलं आहे। आणि त्यांचा खरं तर परिचय जर करून द्यायचा म्हटला तर कदाचित म्हणजे माझ्या रेडिंगच्या अनुसार कदाचित त्याला अर्धा पाऊण तास जाऊ शकेल, कारण त्यांचा जो पूर्णपणे बायोग्राफी आहे ते जवळपास 12 पेजेसची आहे। तर यानुसार जर विचार करायला गेलं तर 2001-2025 म्हणजे 24 वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर मनीषा यांनी खूप अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि त्या अचिव्हमेंट्सच्या विषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे। म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या इंटरनॅशनल जर्नल्स जे आहेत ते जवळपास 6 प्रकाशित झालेले आहेत, इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहेत त्या जवळपास 7 केलेल्या आहेत, नॅशनल कॉन्फरन्स 2 केलेल्या आहेत, त्यांनी ब्लॉग पण लिहिलेले आहेत आणि इंटरनॅशनल जर्नल आणि कॉन्फरन्स रिव्ह्यू पण केलेले आहेत आणि त्यासाठी काही पेटंट्स पण मिळवलेले आहेत। नेमके ते काय आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि त्या प्रोजेक्ट गाईड पण आहेत आणि सोबत त्यांनी बरेचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की 12 पेजेसचा मी जसं म्हणतोय तसं परिचयपत्र आहे आणि याच्यातून आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या हे पण खूप कठीण जातं. पण 24 वर्षाचा हा प्रवास आहे आणि सध्या डॉक्टर मनीषा ज्या आहेत ते MIT इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत जवळपास 13.5 वर्षापासून. त्याच्या अगोदर त्यांनी 4 वर्ष एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्य केलेलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी 3 वर्ष घालवलेले आहेत. तर अशा म्हणजे आपल्या धाराशिवसाठी खरं तर हे एक खूप मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या धाराशिवची एक मुलगी अशा पद्धतीनं कार्यरत राहते. 24 वर्षाच्या प्रवासामध्ये इतका मोठा जो आहे तो बायोग्राफी लिहिण्या इतपत जो त्यांचा प्रवास आहे तो झालेला आहे. तर डॉक्टर मनीषा, मी तुमचं रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो.
6: थँक्यू सर. थँक्यू.
5: म्हणजे तुमच्या परिचयाचाच परिचय करण्यासाठी मला जवळपास 3 मिनिटं गेलेले आहेत. तर आणि तुमचा सरनेम पण असं कौडिकी असं आहे, राईट?
6: करेक्ट.
5: हां, तर ते कौडिकी थोडंसं असंही म्हणाले जीप खूप वळती आहे त्याच्यामुळे आमची भाषा शुद्ध होऊ शकेल तो भाग वेगळा आहे. पण डॉक्टर मनीषा असं आम्ही तुम्हाला म्हणतो, डॉक्टर मनीषा घोडके.
6: येस.
5: हां, तर 2001 ला तुम्ही पासआउट झालेला.
6: करेक्ट.
5: आणि त्याच्यानंतर 24 वर्षानंतर पहिल्यांदाच कॅम्पसला येतात.
6: हो खरंच, 24 वर्षानंतर म्हणू शकतो.
5: 24 वर्षानंतर येत आहेत. काय तुमचं पहिलं फिलिंग काय कॅम्पसमध्ये आलेले?
6: आल्यानंतर मी पहिलं बिल्डिंग जे आहे स्टार्टिंग, आम्ही जे एंट्री करायचो एक्झाम किंवा काही, आम्हाला जास्त तेव्हा काळामध्ये बाहेर थांबत नव्हतं कारण अगदी तेव्हाचं जे कॉलेजचं वातावरण होतं, मुलं मुली असू दे किंवा आताचं जे वातावरण आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. तर आम्ही पटकन म्हणजे तिथून बसस्टॉपवरून निघणे, खाली बघून पूर्ण कॉलेजमध्ये एंट्री मारणे, आणि जेव्हा अगदी फायनल इयर झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही बसलो असतील बाहेर कॅम्पसमध्ये की आता आपलं इंजिनिअरिंग संपलेलं आहे आणि आता आपण जातो इथून, तेव्हा फक्त काही ते बसलं असेल. त्याच्यामुळे मी आता आल्यानंतर बाहेर पूर्ण थांबून पूर्ण त्या परिसराचा एक्सपिरियन्स की आपण इथे कसं होतो, कशी एंट्री, आणि आपले फ्रेंड्स किंवा टीचर सर्वांची खूप आठवण झाली, सगळे नाव पटापट यायला लागले, कोणते सर काय शिकवायचे. आणि आतमध्ये आल्यानंतर एंट्री त्या सरांची ते बोर्ड्स आहेत आता आणि चांगले हायर पोझिशनवरती सर आहेत, कोणी नॅक कोऑर्डिनेटर, कोणी काय, तर दाते सर, म्हणजे सगळे टीचर्स. त्याच्यामुळे अगदी पटापट त्यांचं तेव्हा ते कसे होते आणि ते आम्हाला कसे गाईड करायचे, अगदी मी जर एक्सपिरियन्स लगेच मी मॅडमशी बोलली की दाते सर आम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट एकदम टफ सब्जेक्ट फर्स्ट इयरचा, तर तो शिकवण्यासाठी सर एक चांगला मुलगा म्हणजे ब्राईट स्टुडंट आणि त्याच्याबरोबर एक ऍव्हरेज मुलगा असे बसवायचे बेंचेसवरती, म्हणजे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच तशी असायची. क्लासमध्ये आले की पहिले ते मुलांना की तू इथे बस, तू तिथे बस, तू तिथे बस, आणि त्यानुसार त्यांनी सब्जेक्ट शिकवताना त्यांना कळायचं की कोण कोणाला कसं गाईड करतं आणि काय. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी ती पोझिशन, ते सगळ्यात बेस्ट एक टीचरचं जे आपण म्हणतो की एक क्वालिटी तिथूनच, की ती मला लगेच रिअलाईज झाली की सर असे, आणि मी मॅडमलाही बोलून दाखवलं की आमचे दाते सर असे असे करायचे, ते मला म्हणजे. आणि सर्व टीचर म्हणजे पूर्ण 4 वर्ष म्हणजे ते फ्लोर्स बघितल्यानंतर आपण प्रत्येक वर्षी कुठे काय करायचो, कुठे कुठली डिपार्टमेंट म्हणजे लॅब होती आणि त्यानुसार आपण कसे वावरायचे, सर्व फिलिंग्स जागे झाल्या पूर्णपणे.
5: डॉक्टर मनीषा, मला तर असं वाटतं की तुम्ही अजूनही फ्लॅशबॅक मध्ये आहेत.
6: खरंच आहे, खरंच आहे, म्हणजे मी तेच सर्व त्याच्यामध्येच आहे आणि खूप छान फिलिंग आहे.
5: 2001 ला तुम्ही पासआउट झालात म्हणजे साधारणतः 1998 ला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार. अच्छा, तर त्याच्या अगोदर तुमचं मग स्कूलिंग कुठे झालेलं होतं?
6: मी श्रीपतराव भोसले हायस्कूल इथे धाराशिव, तिथे माझं 10th एज्युकेशन, नंतर 11th-12th मी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये, आणि नंतर परत मग इथेच इंजिनिअरिंग.
5: मग हे कसं तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे किंवा असं काही?
6: खरं सांगायचं म्हणजे बॅकग्राऊंड जर बघितलं आमचं तर इंजिनिअरिंग मध्ये कोणीच नव्हतं आमच्या, पण माझ्या ज्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्या टीचर आहेत, म्हणजे एक जिल्हा परिषद मध्ये टीचर आणि दुसरी एक 10th हायस्कूल टीचर. पण त्या दोघी टीचर असल्यामुळे आई वडिलांना असं वाटायचं की आपली तिसरी मुलगी पण टीचर व्हावी. त्याच्या अगोदर जर जायचं म्हणलं तर माझे दोन माझे आई वडील जे आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच शाळेची पायरी चढलेली नाहीये, पण आम्ही 5 भावंड आहोत. तर त्यांचं मात्र हे होतं की आपण मी बिल्डिंग नाही बांधणार, माझे वडील नेहमी म्हणायचे की मी घर मोठे बांधेल वगैरे असं नाही करणार, पण मुलं मी बांधणार. त्याच्यामुळे वडील बाहेर म्हणजे नेहमी असायचे कारण जॉब नाही पण शेतकरी आणि धंदा म्हणजे मसाल्याचे व्यापारी, तर ते विकली असे रोटेटिंग वरती असायचे की आज या गावाला, नंतर पुढच्या गावाला, नंतर पुढच्या गावाला बाजार करत. आणि मग आई मेन इथं आमचा आधारस्तंभ असायची की हे पूर्ण घरी राहून ती कधीच आम्हाला घरातले काम शिकवण्यासाठी कधी फोर्स केलं नाही, पण ती म्हणायची ह्या छोट्या गोष्टी आहेत जे घरातलं शिकणं आहे त्याला तुम्हाला टाइम लागणार नाही, पण एज्युकेशन हे तुमची लाईफ टाईम शोधरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या एज्युकेशन घ्या आणि मग परत हे तुम्ही शिकून घेताल, स्वयंपाक कसा करायचा, घरे कशा आवरायची करताल. आणि ती अजूनही इतकं वर्ष झाले तरी आमच्या सपोर्ट, म्हणजे मी PhD तुम्ही सांगितलं की माझी PhD झाली तिथे माझ्या आईचा पूर्ण म्हणजे हातभार आहेच, म्हणजे मुलांना बघणे, त्यावेळेस मी जेव्हा एक्झामला जायचे तर मग आई येऊन राहायची की ती मुलांना बघायची, ती म्हणायची तुम्ही एज्युकेशन घेतलंय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे दुनियेलाही, म्हणून तिने आम्हाला तिघी आम्ही मुली बहिणी जॉब म्हणजे करतोय, आम्ही तिघी टीचिंग फील्डमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड म्हणजे मेन आई वडिलांचं इथे मला मेन्शन करायला खूपच प्राऊड फिलिंग आहे की माझे आई वडील काय होते आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना या एज्युकेशनमध्ये आणि त्यांचा म्हणजे माझा लहान मुलगा म्हणजे सॉरी माझा लहान भाऊ त्यांचा लहान मुलगा तो अमेरिकेमध्ये आहे, त्यांनी इथूनच इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तो तिथे आता 7-7 वर्ष झालेलं आहे, तो तिथे सेटल्ड आहे इन्फोसिस कंपनीमध्ये, तोही एचआर मध्ये वगैरे आहे, एकदम बेस्ट त्याचाही चालू आहे.
5: अच्छा अच्छा. तर डॉक्टर मनीषा, तुम्ही ज्या पद्धतीनं एकतर म्हणजे तुमच्या सुरुवातीचा जो काळ सांगतायत की 1998 पूर्वी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने स्कूलिंग केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग आता ज्यावेळेस घरच्यांचा एवढा सपोर्ट होता सगळ्या बाबी होत्या, तर तुमचं 4 वर्षाचं ते अकॅडमिक्स कसं राहिलं ते सांगा, तुम्ही अभ्यासात कसे होतात ते सांगा.
6: व्हेरी गुड क्वेश्चन. कारण मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं आम्ही म्हणजे तेव्हा ट्रॅव्हलिंग हे जास्त नव्हते सोर्सेस इथे येण्यासाठी, तर आम्ही काय मी ज्या ठिकाणी राहते तिथून आम्हाला चालत अर्धा तास तरी कमीत कमी बसस्टँडपर्यंत यावं लागायचं आणि तिथून बसेस म्हणजे जे लोकल बसेस सुरू झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे तुळजापूरची वगैरे बस पकडणे, मग त्यानुसार आम्ही इथं आणि ते जे आमचे सिनियर्स वगैरे भेटायचे त्यांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग खूप म्हणजे अवघड आहे, तुम्हाला खूप पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो. अगदी त्यांनी म्हणजे मला ते वाक्य आठवते वाघ म्हणून आता आहेत वाटतं इथे, त्यांनी मला बसमध्ये सांगितलं होतं की हे ताकासर ताकाला फुंकून जसं पितो तसं इंजिनिअरिंग करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागेल. आणि मग ती गोष्टी जे सिनियरच्या छोट्या छोट्याच गोष्टी पण ते खूप सिरियसली घ्यायच्या. मग एक ग्रेस सिस्टीम असते इंजिनिअरिंगमध्ये की 45 मार्क्सचा ग्रेस असतो, जर तुम्ही फेल होत असेल 4-5 मार्कांनी तर ते युनिव्हर्सिटीने ती फॅसिलिटी दिलेली आहे की ते ॲडिशनल करून पासिंग. तर मग ते ग्रेस विदाऊट ग्रेस आणि विथ ग्रेस पासिंग अशी सिस्टीम असते. तर जेव्हा मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होती फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आला आणि आमच्या वेळेस OMS म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रीयन स्टुडंट्स असायचे म्हणजे असतील ज्यांनी, तर 14 मुले हे जे आउट ऑफ हे निघाले होते म्हणजे विदाऊट ग्रेस फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला, त्याच्यामध्ये 13 मुले आउट ऑफ महाराष्ट्रीयन होती आणि मी एकटीच होती जे महाराष्ट्रीयन स्टुडंट होती जे की विदाऊट एनी ग्रेस पूर्ण सब्जेक्ट क्लिअर केले होते. आणि त्याची मजा म्हणजे काय की मला तेवढं माहीत नव्हतं की हा रिझल्ट कसा असतो किंवा काय. मी जेव्हा कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी आली तर माझ्याकडे बरेच जण पाहत होते, तर माझी एक मैत्रीण होती फास्ट फ्रेंड माधुरी गोंगडे, तर ती सगळे माझ्याकडे बघत होते. मी तिला म्हणलं आज काय नेमकं मला असं काय बघतायत, ती म्हणले अगो तुझे सब्जेक्ट सगळे क्लिअर झालेले आहेत विदाऊट ग्रेस, त्याच्यामुळे सर्वांना माहीत झालं की ती मुलगी कोण आहे ती तुझ्याकडे म्हणून पॉईंट आउट करतायत. ते
5: हुशार मुलगी आणि असं काय आपल्याला वाटलं नव्हतं असं काय.
6: हुशार म्हणजे
5: ऑल क्लिअर म्हणाला पाहिजे.
6: हा मग मी नंतर धाते सर जे आमचे मी आता मग अशी नाव घेतलं सरांकडे सहज मग रिझल्ट सांगायला गेले, सर म्हणे हो कोणीतरी 14-13 जण OMS निघाले त्यांनी एक कोणीतरी महाराष्ट्रीयन मुलगी आहे म्हणे, म्हणलं सर ती मीच आहे. मग सर अरे वा मग तू अशी कशी आलीस, मग पेढे घेऊन यायला पाहिजे वगैरे असं सरांचं मत होतं. मग मला कळालं की म्हणजे हा रिझल्ट इतका सिरियस असतो की असंही होतं म्हणे. त्याच्यामुळे ती एक मला ती जी एक्साइटमेंट जेव्हा रिझल्ट आला मग घरच्यांना हां मी ते जे ट्रॅव्हलिंग सांगितलं मग मला घरी जाऊन सांगायचं होतं की माझा असा रिझल्ट आलेला आहे, मला असं झालं होतं की मी किती पळत जाऊ आता घरी आणि इतकं घरला, तर मग इथून बस मग परत तिथे चालत मग आणि घरच्यांना मग तेव्हाची माझी जी फिलिंग होती की मी आता पटपट घरी जाईल आणि म्हणजे अगदी वाऱ्याच्या डायरेक्शन सारखीच मी चालत पळत घरी जाऊन सांगितलं की असा असा रिझल्ट असतो असं असं माझं झालेलं आहे आणि ते कारण त्यांनाही तितकं माहीत नाही पण त्यांना मी एक्सप्लेन केलं हे ग्रेस सिस्टीम काय असते त्याच्यामध्ये आणि हे माझं बेस्ट झालेलं आहे, ते एकदम खुश होते घरचे.
5: तर आता हा जर समजा विषय आपला तुमचा चर्चेचा झाला, आपण परत एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर येऊयात कारण तुम्हाला ते खूप जास्त आठवत आहे असं आपण समजून चालूयात. पण हे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे MA आहे ते संभाजीनगरला झालं त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये आणि त्याच्यानंतर PhD करण्यासाठी म्हणजे साधारणतः तुम्हाला ते पण 2013 असा एक 10 वर्षाचा कालावधी लागला, काय काय कारण होतं त्याचं.
6: फॅमिली म्हणजे आता सर्वांसाठी मेन प्रायोरिटी तर फॅमिली येते.
5: म्हणजे तुमचं काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्या इंजिनिअरिंग लग्न झालं.
6: मी 2 वर्ष जॉब केला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2003-04 माझं लग्न झालं. पण सपोर्ट सिस्टीम माझ्या मिस्टर खूप म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे की या जे एज्युकेशन मी पूर्ण PhD पर्यंत कम्प्लीट केलं त्याच्यासाठी. तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथून परत ते जे फ्लड वगैरे सिस्टीम झाली होती आमच्या तेव्हा, तर 1.5 वर्ष आम्ही तिथे म्हणजे तिथे राहिलो त्याच्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. नंतर मी इथे तेव्हा मी मुंबईमध्ये एक टेक्निकल सपोर्ट म्हणून एक जॉब करत होती. नंतर मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतरही मी अशीच एक कंपनी जॉईन केली होती पण ते जॉब असेच होते म्हणजे की कुठे सेटलमेंट नव्हते आणखीन तसे व्यवस्थित. मग विचार केला की आपण आता टीचिंगमध्ये जाऊया. 2008 मी विचार केला की आपण टीचिंग फील्डमध्ये मग मी पॉलिटेक्निक कॉलेज JSPM जॉईन केलं. मग 2010 मी ए आय सी एस एम एस एक 6 महिन्यासाठी जॉईन केलं, कारण माझं तेच चालू होतं फॅमिली आणि हे. मग नंतर मला असं जाणवलं की आपल्याला जर या फील्डमध्ये राहायचं असेल तर एम टेक एम ई करणं कंपल्सरी आहे, पण तेव्हा एम ईचे तितके कॉलेजेस नव्हते आणि माझं सासर औरंगाबाद असल्यामुळे मी विचार केला की आता मुलगी लहान आहे तर आपण तिथे ऍडमिशन घेऊया, सो दॅट आपल्याला एक्झामच्या वेळेस वगैरे सपोर्ट होईल म्हणून. म्हणून मग मी 2008-10 तिकडे ऍडमिशन, म्हणजे तेव्हा प्रॉपर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावे लागायचे, म्हणजे एक्झाम देणे मग इंटरव्ह्यू देणे आणि मग ऍडमिशन मिळणे ही पूर्ण प्रोसिजर. तर तिथे नंबर लागला, मग मी तिथे ऍडमिशन घेतला. पण तिथेही बरेच की म्हणजे मी तेव्हा सेकंड प्रेग्नंट पण होती, म्हणजे जेव्हा मी एम ईचा जॉब आणि ते मग मला इथून मी 3:30 पुण्याहून उठायची रात पहाटे, 5 बस पकडायची, मग तिकडे जायची 10
7: तिथून,
6: हा संभाजीनगरला 10 मॉर्निंगला तिथे पोहोचायचं, दिवसभर कामं करायची कॉलेजची आणि रात्री 6 बस तिकडून पकडायची आणि रात्री 11:30-12 परत तिकडे रिटर्न. म्हणजे अशी मी बरेचदा प्रेग्नंट असतानाही त्याच्यामुळे मी म्हणजे मला असं झालं व्हायचं कधी कधी की बेबी आहे कडे अशी सिच्युएशन झालेली. म्हणजे मी तेही सिच्युएशन हँडल केली, म्हणजे खूप छान, म्हणजे आहे हे सगळं स्ट्रगल पण आहे पण तेवढी जिद्द पण होती की नाही आपल्याला आहेत आपल्यामध्ये तेवढं कॅलिबर तर आपण वापरणे. म्हणजे फोर्स काहीच नव्हता मिस्टरांचा की तू करच जॉब कर किंवा हे कर, पण असं वाटायचं की ठीक आहे आपल्यामध्ये आहे तर आपण त्या कॅपॅसिटीचा युटिलाइज केलाच पाहिजे. म्हणून मग ते तशा पद्धतीने मग 2013 माझी एम ई कम्प्लीट झालं आणि मग नंतर एम आय टी 2010 मी जॉईन केलं. म्हणजे दोन्ही एम आय टी सारखा कॉलेज, म्हणजे इथं खरंच नाव घ्यायला हवं, कारण मी जेव्हा एम आय टी 2010 जॉईन केली तेव्हाच मला एम ईला ऍडमिशन भेटलं, तेव्हाच मी प्रेग्नंट पण होती. तर त्यांनी कॉलेजनेही मला सपोर्ट की तुम्ही औरंगाबादला जाताय तर तुम्हाला राहण्यासाठी ऑन ड्युटी म्हणजे 15-20 दिवस, तर त्यांनी मला कधी म्हणजे मी न्यूली जॉईन असतानाही त्यांनी सपोर्ट केला. ती सगळ्यात बेस्ट एम आय टी कॉलेजचं नाव का घेते कारण त्यांनी एज्युकेशन किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंटला ऑलवेज तिथे खूप चान्स असतो, कधी तुम्हाला म्हणजे फायनान्शियली असू दे किंवा तुम्हाला जे नंबर ऑफ डेज लागतात तर तशा गोष्टी खूप सपोर्ट केल्या जातात. त्यामुळेच तिथे एकदा जॉईन केले की लोक रिटायरमेंटपर्यंत तिथेच छान स्वतःला ग्रूम करतात आणि डेव्हलप करत जातात. आणि तिथे मग मी 2013 जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं मग परत पी एच डी करण्याचा काही विचार नव्हता, पण जे माझे कलिग्ज वगैरे होते तर पेट म्हणजे पी एच डी एंट्रन्स टेस्ट मग ते एक्झाम वगैरे देत होते आणि यावर्षी नाही जमलं मग पुढच्या वर्षी करूया वगैरे अशी चर्चा. मग मी म्हणलं आपणही ट्राय करायला हवं, स्वतःचं नॉलेज म्हणजे चेक केलेलं पाहिजे की कम्पॅटेबिलिटी आपली चेक करायला हवी की मी पण कम्पॅटेबल आहे का नाही पी एच डी एंट्रन्स वगैरे. म्हणून मग मी ती एक्झाम दिली पेटची आणि ती फर्स्ट याच्यामध्येच क्रॅक झाली, त्याच्यामुळे माझं पहिल्याच वर्षी माझं पेट क्लिअर आणि ॲडमिशन पी एच डीचं झालं एस पी पी यूमध्ये. मग माझं एम आय टीच कॉलेज होतं पण अंडर एस पी पी यू, मग त्या पद्धतीने मग तिथला पुढचा प्रवास सुरू झाला. मग
7: मध्ये तुम्ही 2010 तुम्ही म्हणतायत की एम आय टी जॉईन केलं ऍज अ लेक्चरर, पण त्याच्या अगोदर तुमचं 2001-2013 असा 13 वर्षाचा जर कालावधी पकडला तर 2001 पासआउट झाल्यानंतर मग तुमची हे जॉबची जर्नी कशी सुरू
6: झाली? मग तेव्हाही मग लातूर जे विलासराव देशमुख फाउंडेशन तिथे तेव्हा मुख्यमंत्री होते विलासरावजी, तर तेव्हा तिथे एक मुंबईची एक शारदा एंटरप्राईज म्हणून एक कंपनी आहे तर ते फ्री एज्युकेशन देतात मुंबईमध्ये, तर तेव्हा विलासरावजींनी ती सिस्टीम आपल्या इथे यावी महाराष्ट्रामध्ये आणि ती लातूरला, आणि मग त्यांनी ते त्यांना तिथे इन्व्हाइट केलं होतं ते इन्स्टॉल म्हणजे फाउंडेशन मध्ये. तर ते मी पण पहिलीच तिथली व्यक्ती होती जे तिथे जॉबसाठी अप्लाय केली होती आणि तिथे कम्प्युटर एज्युकेशन फ्रीली द्यायला द्यायचं, म्हणजे आता 20-25 वर्षापूर्वी कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे तेव्हा कम्प्युटर जस्ट आलेलेच होते, इंटरनेट किंवा ईमेल, माझं फायनल इयर झाल्यानंतर मी पहिला ईमेल पाठवला म्हणजे तेव्हा सुरू झालं होतं ते, त्याच्यामुळे तितका इरा नव्हता, मोबाईल पण नव्हते तितके जस्ट स्टार्ट झालेले. तर मग विलासरावजींच्या तिथे मी जॉब सर्च करत होते कुठले कॉलेज किंवा काय, तर मग तिथे मी गेली, मग तिथे ते नवीन आलेले होते तर मग ते माझे इंटरव्ह्यू झाला तिथे. मग त्यांना दिसलं की ह्या व्यक्ती जरी कम्प्युटरचं नॉलेज पहिलं कारण नव्हतं तितके पण टीच कारण डायरेक्ट लर्निंग टू टीचिंगला उतरत होते मी, तर त्याच्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. मग त्यांना कळालं की हे करू शकतात जर यांना थोडंसं जर दिलं आपण चान्स, तर मग ते त्या कंपनीने मला तिथे घेतलं. मग ते एम आय डी सी जे लातूरला आहे विलासराव देशमुख फाउंडेशन, मग तिथे मी जॉईन केलं, तिथे मी 2 वर्ष जॉब केला टीचिंगचा कम्प्युटर टीचिंग आणि मग तिथून लग्न झाल्यानंतरच मग मी मुंबईला शिफ्ट झाली होती.
7: अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं लातूरमध्ये असताना चालू असतानाच तुमचं लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला शिफ्ट होण्याचा योग आला.
6: अच्छा,
7: तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी यांच्याशी, त्यांचं आपलं माहेरकडला नाव घोडके आहे. तर डॉक्टर मनीषा यांची जी लाईफ जर्नी आहे ती आपण समजून घेत आहोत. सध्या त्या एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि जवळपास 13.5 वर्ष झाली आपण हे पण समजून घेत आहोत. तर तुमची ही सगळी जर्नी मुंबईला जाणं, मुंबईच्या तिथं काम करणं आणि जवळपास एम आय टीला जॉईन होणं, तर एम आय टीला पण कसं जॉईन झाला 2013 तुमचं हे एमईचा जो विषय होता तो पण तुम्ही एक्सप्लेन केला. पण ज्यावेळेस तुम्ही एक प्राध्यापक म्हणून लागलात, कारण तुम्ही एका अशा जर्नीमधून गेल्या होतात की जिथं तुमच्या आई वडिलांचा जो विषय होता तो शैक्षणिक पार्श्वभूमी काहीच नव्हती, धाराशिव सारख्या ठिकाणी शिकणं किंवा लातूरचा पण असेल, तर मूळतः तुमच्याकडे एक हुशार असे गोष्ट होती की तुम्ही भोसले हायस्कूल नंतर दयानंद कॉलेजला सुद्धा ऍडमिशन त्या काळामध्ये मिळणं म्हणजे खूप एक मोठी प्रेस्टिजची गोष्ट समजली जायची. तर त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर म्हणून ज्यावेळेस पुण्याला जॉईन केलं ह्या 13 वर्षाच्या जर्नीमध्ये, तर ॲज अ लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे? आपण जर तुलना करायची म्हणलं तर धाराशिवमध्ये तुम्ही पण इथे शिक्षण घेतलेलंच होतं आणि तिथं आता काही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि ते पण पुण्यासारख्या ठिकाणी, तर काय नेमकं तुम्हाला कसं डिफरेन्शिएट करता येईल याला किंवा कसा हा एक्सपिरियन्स सांगता येईल?
6: नाही, तिथलं एज्युकेशन आणि इथलं एज्युकेशन, इथे हार्डवर्क म्हणजे इथली मुलं जी असतात ते हार्डवर्कर जास्त असतात, तिथे आहे म्हणजे तिकडे आहे पण तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली, आणि इथे मुलं जी असतात ते ॲव्हरेज असतील म्हणजे टॉपर्स वगैरे नसतील ॲडमिशन घेताना, पण इथलं जे क्लायमेट किंवा तुम्हाला सेल्फ लर्निंग किंवा जे आम्ही जेव्हा होतो आणि कारण तेव्हा सोर्सेसच नव्हते जास्त बोलायचं म्हणत, आता मुलं कुठेही असू दे इंजिनिअरिंगला त्यांना सोर्सेस इतके मिळालेले आहेत पुण्यामध्ये असू दे नाहीतर इथे, पण त्याचा त्यांनी खूप छान फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे आता बरेचदा असतं की मुलं मला इथून कॉल करतात की मी पुण्याला येऊ का तिथे ऍडमिशन घेऊ का, तर मी म्हणते इथेही चांगलं कॉलेज आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की कुठलंच कॉलेज चांगलं किंवा वाईट, पण ते कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन यू पीपल, कारण तुम्ही तिकडे आला तिथे ऍडमिशन घेतला आणि जर तुम्ही स्वतः केलंच नाही काही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही इथे जरी राहिलात, माझ्या सख्या म्हणजे मावस भावाची मुलगी तिने मला विचारलं, मी म्हणलो तू तेरणाला घेतलंस तरी काही प्रॉब्लेम नाही कारण मी माझं तुझं लहान भाऊ अमेरिकेत आहे मी इथं करते, फक्त तुला करावं लागेल जे काय करायचं म्हणजे ऍडमिशन घे आणि तू स्वतः अभ्यास करायचा की स्वतः एक्सप्लोअर करणे. मी MIT मध्ये शिकवते पण मुलांना सेकंड इयर पासूनच सांगते की तुम्ही फर्स्ट इयरला येतात तेव्हा तुम्हाला कॉमन सब्जेक्ट्स असतात की बिईंग अन इंजिनियर व्हॉट इज गोईंग इन अनदर ब्रांच, ते तुम्हाला माहिती असल्यामुळे तसे सब्जेक्ट दिलेले असतात. पण जेव्हा सेकंड इयरला येतात तेव्हा पूर्ण फंडामेंटल सब्जेक्ट्स असतात त्याच्यामुळे आणि मुलांना ते थोडं टफ जातं, मग मुलं काही पासिंग वगैरेला जास्त लक्ष देतात, पण त्याच्याऐवजी त्यांनी त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर करणे सेकंड इयरमध्ये, मग थोडं हार्डवर्क जास्त करायचं त्या सेकंड इयरच्या फेजमध्ये, कारण फंडामेंटल्स एकदा तुमचे क्लिअर झाले की थर्ड इयरला त्याचे ॲडव्हान्स सब्जेक्ट्स असतात आणि मग फायनल इयरपर्यंत जाता तुम्ही ते नॉलेज अप्लाय करता तुमच्या प्रोजेक्टसाठी वगैरे आणि मग तुमच्या रिअल टाईम म्हणजे जॉबच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही एंटर करता. म्हणून मला असं सांगायचं की इथली मुलं असो कुठलेही स्टुडंट्स असो त्यांनी सेकंड इयरला असतानाच त्यांचा एम क्लिअर केला पाहिजे की मला 4 वर्ष किंवा आता पुढे 3 वर्षानंतर काय करायचं आहे, नाहीतर मुलं काय करतात की फायनल इयर झाल्यानंतर मग मी ठरवेल की मला काय करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा डिले राहतो की पुढच्या फ्युचर लाईफमध्ये एंट्री करण्यासाठी. सेकंड इयरला असताना त्यांनी जर काही मुलांना जॉब करायचं असतो, काही मुलांना हायर एज्युकेशनला जायचं असतं, काही मुलांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असतं, तर त्यांनी त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ते आत्ताच पाहायला पाहिजे सेकंड इयरमध्ये. ऑलवेज मी माझ्या मुलांना नेहमी आणि दररोज क्लासमध्ये गेल्यानंतर की नेहमी गायडन्स करते की तुमचं काय एम आहे आणि काय करताय आणि त्याच्यानुसार तुम्ही काय ठरवलं, कारण जे सिलेबस असतो तो लिमिटेड असतो, आम्ही तितकं त्यांना पूर्णपणे एक्सप्लोर म्हणजे करू शकत नाही की सिलेबस आणि स्टक असतो, पण आताची गरज इतकी जास्त आहे की तुम्हाला यू हॅव टू सेल युअर सेल्फ की हाऊ आय एम बेस्ट फ्रॉम अदर्स, तर त्याच्यासाठी तुम्हाला जरी तुम्हाला 9.5 CGPA असेल किंवा तरी जर तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल, एक्सप्रेस करू शकत नसाल स्वतःला मी कसा बेस्ट आहे ते दाखवू शकत नाही तर काही फायदा नाही टॉपर असू नये, कारण आम्ही बघतो तुम्हाला अलॉंग विथ टेक्निकल नॉन टेक्निकल गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. मी तुमचं कम्युनिकेशन स्किल असो, तुमचं राहणीमानसुद्धा, अगदी तुम्ही शूज घालताय कसली चप्पल घालताय याच्यानुसार तुमचं जे ॲटिट्यूड येतं तुमच्यामध्ये, तुम्ही कपडे कसे घालताय, तुम्ही इन केली आणि एक टी शर्ट कसाही घातला तरी तुमच्यामध्ये जे अटायरमेंटमुळे म्हणजे ती कुठल्याही कॉलेजमध्ये तशी सिस्टीम असते की युनिफॉर्म, पण काही फॉलो करतात काही फॉलो करत नाही, पण त्या युनिफॉर्ममुळे येतं. म्हणजे एक जर सांगायची गोष्ट म्हणली तर की रावण जो होता त्याला कुठलंही रूप धारण करता येत होतं, तर मग ते रामाचंच रूप धारण करून सीतेला पळवून घेऊन जाऊ शकतात. ही स्टोरी मी मुद्दा माझ्या क्लासमध्ये सांगत असते की व्हॉट इज द रिझन की रावणने का नसेल तर रूप घेतलं, मग त्यांच्याकडून एक्सपेक्टेड म्हणजे आन्सर्स काय येतात ते बघते, कारण तो राम जे आहे त्याचं जे म्हणजे कॅरेक्टर होतं तो जरी म्हणजे रावणाने जेव्हा रामाचं रूप धारण केलं तर त्याला जे रॉंग काम करायला जायचं होतं ते करू शकत नव्हता, कारण ते रामाचं जे कॅरेक्टर आहे त्याने ते घेतल्यानंतर त्याच्यामुळे तो वाईट कृत्यच करू शकत नव्हता. मग ही त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमचं गेटअप तुमचं राहणीमान
7: व्हेरी गुड
6: हे पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे मी बघते आपले जे मुलं येतात तिकडून पण येतात, मग मी त्यांनाही फोकस असतं की तुम्ही आलात तर तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. कारण काही तिकडची मुलं जी असतात ती इंग्लिश त्यांचं डेव्हलपमेंटच तशी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांचं बोलण्याची पद्धत, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, आणि आता प्रोफेशनल लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आता मला येत नाही किंवा मी नाही. तुम्हाला कुठेही जा, तुम्ही ग्लोबली आता आपण जातोय सगळीकडे, त्याच्यामुळे ती लँग्वेज तुमची प्रोफेशनल लँग्वेज समजून तुम्हाला ती शिकावीच लागेल, तुम्ही कुठे राहा मग. आणि जे सोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्ही उस्मानाबाद धाराशिवमध्ये राहा किंवा कुठेही राहा, तुम्ही करू शकता ते गोष्टी. त्याच्यामुळे असं कधीच म्हणायचं, मी तर ते सांगते, तुम्ही असं कधीच म्हणायचं की मी इथं आहे म्हणून मला एक्सप्लोर मिळाला नाही. ऑनलाईनमुळे जे आता मध्ये आपलं जे झालं खरं तर पॅन्डेमिक सिच्युएशन वगैरे, पण खूप काही शिकायला मिळेल की आता तुम्ही ग्लोबली शिकताय, ग्लोबली जॉब करू शकता, घरी बसून जॉब करू शकताय, हायर पॅकेजेस घेताय घरी राहून, मग तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी पण तेवढेच चान्सेस आहेत. मग ते पूर्णपणे तुमच्यावर की तुम्ही त्या सोशल मीडियाचा वापर कसा करणार आहात, की नाहीतर एंटरटेनमेंट करायला रात्री मुलं झोपत नाहीत का, तर ते रात्रभर पण तेच बघत असतात, त्याच्यामुळे सकाळचे क्लासेस मिस होतात. मग तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कारण डिस्ट्रॅक्ट करायला त्यांच्याकडे खूप चान्सेस आहेत, पण त्याच्यातूनही आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट कसं घ्यायचं आहे ते त्यांनी ठरवलं पाहिजे.
7: अच्छा, तर डॉक्टर मनीषा जी, आता तुम्ही खरं तर काय झालं की मी तुम्हाला काय डिस्टर्ब करत नव्हतो, एखादा क्वेश्चन विचारून इंटरप्ट करायचा विषय माझा काय होत नव्हता, कारण तुम्ही तीच जर्नी सांगत होतात मला जी हवी आहे. म्हणजे कारण काय की तुमच्याकडे एक प्रोफेसर असण्याचा जो अनुभव आहे पुण्यासारख्या ठिकाणचा, इथले विद्यार्थी काय करतात किंवा इथल्या कॅम्पसमधले काय करतात, आणि ओव्हरऑल पण जे काही ऐकणारे सर्व लोक असणार, म्हणजे आता पॅरेंट्स पण आहेत त्याच्यात ऐकणारे, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पण वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे आपले इथे स्टुडंट आहेत, ऐकणारे ऐकणार हा प्लॅटफॉर्म खूप म्हणजे तसा खूप व्हास्ट आहे आणि ऐकणारे लोक खूप वेगवेगळे आहेत, पण तुम्ही जे की पॉइंट सांगत होतात की नेमकं काय करायला हवं, तर ते खूप गरजेचे आणि खूप मुद्देसूद होते. कारण ते जर फॉलो करता आलं तर आजच्या युगामध्ये मला असं वाटतं की ते पुढे जाता येतं. तर आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कौडगी यांच्याशी, आणि त्या सध्या MIT कॉलेज इथे प्रोफेसर आहेत, तर आपण म्हणजे आता ज्या पद्धतीनं सांगत आहात तुमचा वैयक्तिक अनुभव काय राहिला सांगा, कारण तुम्ही मराठवाड्याच्या प्लॅटफॉर्मवरून गेलेला होतात, तिथं पुण्यासारख्या सगळ्या तुमच्या कलिगच्या समोर तुम्ही पण शिकवत होतात. तुम्हाला कधी असं अंडरएस्टिमेट केलं नाही की डॉक्टर मनीषा काय मराठवाड्यातून आलेली आहे, त्यांना काय बोलता येणार आणि काय सांगताय?
6: याची सुरुवातच अशी की जेव्हा मी MIT कॉलेजचा फॉर्म फिलअप केला होता, की जेव्हा जॉब तिथे ओपनिंग होत्या आणि मला कळलं MIT कॉलेज काय लेवल आहे, मग मी फॉर्म फिलअप केल्यानंतरच की इंटरव्ह्यूची डेट होती आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि इंटरव्ह्यू सकाळी 10 होता. म्हणजे मी नाही जायचं, कारण MIT खूप टॉप हाय क्लास कॉलेज आणि मी डायरेक्ट अशी करू शकतो. माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं तू फक्त इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहा, पुढचं बघू. कारण माझं जायची तयारी अशी मेंटली की एवढ्या हायफाय कॉलेजमध्ये मी जाऊ शकेल का, मी करू शकेल का, आणि मुलगी लहान होती. तर मग आम्ही लास्ट मोमेंटला की ठीक आहे आपण त्याला ड्रॉप करूया यांच्या मित्राच्या घरी, मग जाऊया तिथे. मग मी तिथे ड्रॉप करून MIT गेलो. सकाळी मी 10:30 तिथे पोहोचले असेल, पूर्ण दिवसभर फुल पाऊस आणि माझा नंबर 5:00 आला इंटरव्ह्यूमध्ये. मग मी आणि सगळे तिथे आलेले लोक ते वाचत होते, त्यांनी बुक आणले होते नोटबुक वगैरे, इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं कसं काय. आणि मी अशी गेली होती की मला म्हणजे मिळेल का नाही जॉब वगैरे, पण मी जे JSPM कॉलेज किंवा मी जे म्हणले ASSMS मी शिकवलेली होती, तर मग ह्या सर्वांकडे बघून मला असं वाटलं मी तर काहीच आणलं नाही अभ्यासाला, काय करू म्हणून मी फक्त शांत बसून मी काय शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन करत बसले मनातल्या मनात. आणि मग माझा 5:00 नंबर आला आणि तिथे UGC इंटरव्ह्यू होता तो, त्याच्यामुळे पूर्ण समाजकल्याणचे लोक असतात, युनिव्हर्सिटीचे लोक असतात, मॅनेजमेंटचे असतात, असे 15-20 लोक बसलेली होती असे पूर्ण सर्कलमध्ये, आणि आपण तिथे सेंटरला जाऊन बसायचं असतं. मग तिथे मी जाऊन बसली, मग सर्वांना आपण फेस मग तिथेही ते बघितलं जातं की आपलं कम्युनिकेशन स्किल, नॉलेज, परत तुमचं बॉडी कॉन्टॅक्ट, आय कॉन्टॅक्ट. कारण आम्ही पुण्यामधल्या म्हणजे टॉप कॉलेजमध्ये 60-70 मुलाला ॲट अ टाईम शिकवणार, तर माझेही तितके गट्स आहेत का तेही बघितलं जाईल. मग तेच विचार केला की आता ठीक आहे आपण बसलेले आपल्यामध्ये आहेत, फक्त आता ती पुढची 15-20 आपण छान हँडल केले पाहिजे. आणि सर्वांनीच लाईफमध्ये इंटरव्ह्यू देत असताना कधी घाबरायचं नाही कुठल्याच गोष्टींना. एकतर माझ्या मिस्टरांचं पण नेहमी तेच सांगणं, एकतर हो म्हणतील नाही तर नाही म्हणतील, पण तू बेस्ट ऑफ बेस्ट तुझे द्यायचे प्रयत्न करत जा. म्हणून कुठलाही इंटरव्ह्यू असेल किंवा काही असेल तुम्ही घाबरू नका. तिथे जेव्हा बसलो आणि त्यांनी ते सुरुवात केली की तुम्ही मी परत जे काय, आणि मग त्यांनी जे क्वेश्चन केले ते पूर्ण मी काय जे शिकवलेलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले, आणि त्याच्यामुळे मला ते सगळं इझिली सांगता आले जे क्वेश्चनिंग चालू होते आमचे. आणि त्याच्यामुळे मी बाहेर आल्यानंतर मला असं झालं की यार माझं होईल की काय ते जॉब म्हणजे असं. आणि ते कॉलेज मग एकदा परत जॉईन केल्यानंतर आता ते कोथरूडमध्ये म्हणजे मेन पुणेकर्स वगैरे तर स्टार्टिंगला होतच ते की असे आलेत मग किंवा काय, पण मी डे वनपासून स्वतःला ठरवलं की आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ आणि आपल्यामध्ये काही कमी नाहीच आहे. तर इथे सर्वजण असतात पण आपण आपले आपले बेस्ट द्यायचे. ठीक आहे, त्यांचं तिथलं कम्युनिकेशन स्किल थोडं वेगळं, कोथरूडकर पुणेकर थोडं वेगळं असणारच आणि पण ते बेस्टच आहे म्हणजे खरं तर ते लोक पण म्हणून तितक्यावरती
7: फॉलो करायला पाहिजे लँग्वेजच्या.
6: म्हणून ते सर्व आपण मी आय एम टीचर इज ऑलवेज लर्नर, तर मी नेहमी माझ्या स्टुडंट्स कडूनही की फर्स्ट इयर असो किंवा लहान मुले असो त्यांच्याकडून बघत राहायचं की काय आपण शिकू शकतो आणखीन. आणि मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगते की तुम्ही एक डेली डायरी बनवा, नवीन एक पॉईंट काही असू दे साधं, तुम्ही जरी घरात काही काम केलं ते लिहा, त्याच्याने तुम्हाला काय फिलिंग येते बघा. की म्हणून तुम्ही ऑलवेज शिकत राहिलं पाहिजे. आणि मग तसं MIT कॉलेजमध्ये टॉप आणि मग जेव्हा जॉईन केलं मग ते कॉन्फिडन्स तेव्हाचं मी जॉईन करण्याच्या अगोदरचा आणि आत्ताचा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मी अगदी इंटरनॅशनल लेवलही माझे स्टुडंट घेऊन गेली दुबईला, जेव्हा की 100 स्टुडंट मी आणि माझे एक कलीग, तर कलीगचं म्हणत आहे तू आहेस म्हणून मी येणार आहे म्हणजे तुमच्यावर तुम्हालाच हँडल. मग आता बाहेरच्या देशात आपण गेल्यानंतर आपले फोन वर्क करत नाही तरी मुलांना 100 मुलांना कसं हँडल करायचं आणि ते सर्व म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी आमच्या कॉलेजमध्ये रुरल इमर्शन टू IS इंटरनॅशनल एक्सप्लोजर अशा मुलांना घेऊन आम्ही घेऊन जातो. रुरल इमर्शन असो मग नॅशनल NAIP नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम जिथे आपण IIT वगैरे अशा ठिकाणी मुलांना तिथलं एक्सप्लोजर मिळण्यासाठी घेऊन जातो. परत इंटरनॅशनल लेवल की बाहेरच्या देशामध्ये कसं चालतं म्हणून मुलांना तिथेही घेऊन जातो. म्हणजे तुम्ही मागाशी क्वेश्चन विचारला की विदर्भ म्हणजे आपल्या इकडच्या साईडचे मराठवाड्याचे वगैरे मुलं आणि तिथला, तो तिथं एक्सप्लोजर खूप मोठा मिळतो मुलांना. मग इथल्या मुलांना तितकं लेवलचा मिळत नाही पण ठीक आहे, त्यांनी इथून करून तशा ठिकाणी जावं जसं की आमची जर्नी झालेली आहे. की तुम्ही फक्त तुम्हाला घडवा बेस्ट, मग तुम्ही कुठेही टाकलं तरी कुठे गेला तरी तुम्ही सर्व्हाय करा आणि तुमचे बेस्ट तिथे परफॉर्म करणार. मग ते तो खूप मोठा डिफरन्स आहे की ज्या मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण तिकडे जातो आणि इकडच्या कॉलेजेसमध्ये, मग तिकडे अगदी म्हणजे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथलं लेवल जरा छान म्हणजे आणखीनच की तिथे सर्व जसं मी मुलांना म्हणले की आम्ही रुरलमध्ये काय आहे तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथे मुलं आठवड्यावर राहतात त्यातले प्रॉब्लेम बघतात की काय आणि मग तिथे सोल्युशन आपण कसं देऊ शकतो वगैरे. आणि सगळे आपण पण आपण म्हणतो शेतीप्रधान देश आहे तर तिथलंही लाईफ काय आहे, किती मोठे घरचे जे मुलं तिथे, कारण अगदी तिथे हायफाय मुलंही भरपूर आहेत, अगदी त्यांची स्वतःच्याच कंपन्या वगैरे असतात पण तेही तिथे जातात तिथे राहतात तिथल्या सगळ्या वातावरणामधल्या ॲडजस्ट करून घेतात. म्हणजे आम्ही आत्ताच जाऊन आलो आम्ही तिथल्या खेडेगावात तर मुलांना शाळा स्कूल दिलेलं जिल्हा परिषदेची राहण्यासाठी, तर ते दिवसभर तिथे राहणी रात्री तिथे झोपणे वगैरे परत सकाळी उठून बाहेर सगळ्या प्रोग्रामला जाऊन येणे सर्व म्हणजे ते एक्सप्लोजर पण आपल्या मुलांना, कारण आपण इंडियन आहोत आपल्या आपल्या इंडियामध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. खेडेगावात जरी फॅसिलिटीज सर्व असतील तरी आपण आता खेडेगाव म्हणलं तरी तिथेही भरपूर खूप छान तिथली मुलं एज्युकेशन घेत आहेत. म्हणजे आम्ही तिथे जाऊन बघतोय की लहान स्कूलमधली मुलं किती स्वतःला ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जो म्हणतो आम्ही तिथे ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतो स्कूलमध्ये. परत मुलांना श्रमदान म्हणून शेतात मध्ये जाऊन शेतकऱ्यांना मदत म्हणून तिथे कांदे उपटणे वगैरे हेही प्रोग्राम केलेले आहेत आम्ही तिथे. म्हणजे आणि मग तिथले प्रॉब्लेम काय असेल ते घेऊन येतात मुलं, त्याच्यावरती मिनी प्रोजेक्ट असेल कॅपस्टोन प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम स्टेटमेंट इन्क्लूड करतात आणि तसं सोल्युशन देतात. मग तेच परत नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम, मग तुम्ही IIT सारख्या ठिकाणी वगैरे कसं चालू असतं मग तिथलंही तुम्ही तिथे जाऊन तिथला कॅम्पस तिथले टीचर्स तिथले मग इंटर्नशिप वगैरे असेल तिथे इंटरॅक्ट करा, तिथून प्रोजेक्ट काही मिळतात कशी बघा आणि मग परत पुढचं फायनल इयर जा जातात ते NAIP इंटरनॅशनल वगैरे जात असतात. असे त्या मुलांना भरपूर चान्स मिळतो तिकडे.
7: तर मित्रांनो आपण जे हे एकदम एन्थुजिस्टिक चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कोवडीकी आणि ज्या धाराशिवच्या मुळता राहणाऱ्या आहेत आणि इकडलं धाराशिवचं अण्णा त्यांचं घोडके आहे. 2001 त्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयातून आणि सध्या MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मी आता तुमच्या जे पूर्ण 12 पेजेस म्हणजे कदाचित त्यापेक्षा जास्त होऊ शकतं तुम्ही जेवढं बोलतायत त्यानुसार, कारण आता जे तुम्ही हे नॅशनल काहीतरी
6: अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम
7: हा तर हे जे प्रोग्राम सांगितले तुम्ही तर त्याचे जे एक्सपिरियन्स आलेले त्याच्यावर सुद्धा बरंचसं काही तुम्ही लिहू शकता. मला तर असं वाटतं की एखादा असं तुम्ही एखादं पुस्तक वगैरे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स वर लिहावं. पण हे जे तुमचं आता जवळपास 12 पानांचा बायोडेटा आहे त्याच्यामध्ये जे आता हायलाईट केलेले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जर समजा आपण चर्चा करायची म्हटलं तर साधारणतः तुमच्याकडे पेटेंट्सचा एक विषय आहे, कॉपीराईट्सचा एक विषय आहे, पब्लिकेशन तुमचे आहे ते इंटरनॅशनल जर्नल्स आहेत आणि कॉन्फरन्स आहेत तशाच पुन्हा नंतर नॅशनल कॉन्फरन्स आहेत. तर हे नेमकं काय असतं, तुम्ही याच्यात काय केलंय ते सांगा.
6: गुड क्वेश्चन अगेन. कारण बिईंग अ टीचर, आता सर्व कॉलेजेसमध्ये हे कंपल्सरीच केलेलं आहे की टीचर लोकांनी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जेव्हा लोक घेतात तर त्या कॉलेजचा रँक काय, म्हणजे क्वालिटी काय, तिथली टीचर्स कसे आहेत, तिथे रिसर्च किती चालतो. रिसर्च हा गोष्ट सध्या खूप म्हणजे गरजेचंच आहे, रिसर्च आणि इनोव्हेशन की सगळ्याच कंट्रीजमध्ये. तर मग आपल्या इंडियामध्ये मग ते हे जे घडतं ते इथे कॉलेजमध्येच घडत असतं, रिसर्च आणि इनोव्हेशन. तर आता पूर्णपणे जेव्हा आम्ही PhD केली तेव्हा हे पेपर वगैरे तर पब्लिश कंपल्सरी असतातच आमच्या, म्हणजे कुठेही कुठल्याही कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट करावंच आणि केलेलंही असेलच की स्टुडंट बरोबर तुम्ही काम करायला पाहिजे. की मुलांचे जे प्रोजेक्ट्स असतात तर त्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरपासून सुरू करायचे, प्रोजेक्ट द्यायचे छोटे छोटे आणि मुलांना सांगायचं की आपण पेपर वगैरे पब्लिश करायचं. कारण हे मुलांसाठी पण इंटरनॅशनल लेवलवरती रिकग्निशन असतं, त्यांचा बायोडाटा खूप स्ट्रॉंग बनतो की मुलांनी रिसर्च इनोव्हेशन केलेलं आहे त्यानुसार. कारण ते पहिले लिटरेचर सर्वे करतात की समजा एक कुठलाही प्रोजेक्ट त्यांना घ्यायचा आहे. तर आपण काय म्हणतो की तुम्ही फायनल इयरला गेल्यानंतर मग सुरू करतात, मग त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी जर सेकंड इयर थर्ड इयरपासून सुरू केलं त्याच्यावरती वर्क करायला तर त्यांना एक डोमेन मिळतो की मला इंटरेस्ट कशात आहे, मी कोणत्या डोमेनमध्ये मला जास्त काम करायला आवडेल आणि त्या डोमेननुसार मी जॉब करायला मिळेल. आणि त्यांच्याकडे ते नॉलेज पण तितकं येतं, ते अक्वायर होतं. म्हणून मग आम्ही ते मुलांना सांगतो की आपलं, मी तर अशी की मला रशियामधून किंवा मी जे इंटरनॅशनल लेवलवरून काही किट्स वगैरे मिळत असतात तर मला अशा किट्स मिळालेल्या आहेत, 10 किट्स म्हणजे अशा 20 डिफरंट AIML जे आता सुरू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, तर त्या मी एक प्रयत्न केला एका ठिकाणी दुसऱ्या कंट्रीमध्ये आणि त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट ते एज्युकेशनल पर्पजसाठी दिल्या. तर मग मी ते माझ्या स्टुडंट्सला देते की तुम्ही याला एक्सप्लोअर करा. आता मग एका कंपनीचा एका स्टाफने पण ती घेतली किट आणि त्यांनी पण त्याच्यावरती काम करते आणि ते म्हणाले की आपण म्हणजे तुम्ही खूप छान हे सर्व करत आहात. तर मग त्यांनी मुलांसाठी पण मी वर्कशॉप कंडक्ट करेन, त्याच्यावरती आम्ही वर्क करतोय. तर अशा कंपनी म्हणजे कंपनीज एज्युकेशनलला किट्स देत असतात तर टीचर्सनी थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट करावे की अशा काय कुठल्या कंपनीज असतात, कशा मिळू शकतो आपण आणि हे मुलांना द्यायचं. कारण ते परत इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा जातात तर त्यांना ते नॉलेज आलेलं असतं. मग आणि मुलांबरोबर कोलॅबरेटिव्ह वर्क नेहमी राहिलं पाहिजे टीचर्स आणि स्टुडंट्स इन्क्लूड. कारण फक्त टीचिंग करणे इज नॉट, म्हणजे ते 50% वर्क आहे की मुलांनी जरी डिग्री घेतली पण त्यांना डेव्हलप करणे, ओव्हरऑल थिंकिंग लॉजिकली त्यांना डेव्हलप करणे हे आपलंच काम आहे. त्याच्यामुळे मी आमच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आहे तर मी नेहमी मुलांचीच ट्रेनिंग मुलांसाठी कंडक्ट करवते की मुलांना एक शिकवणे, आता तुम्ही पुढच्या ज्युनियर्सला हे शिकवायचं. मग तेव्हा जे शिकवत असताना त्यांच्यामध्ये स्वतः जेव्हा ते एक्सप्लेन करतात आणखीन त्यांच्यामध्ये ती क्वालिटी ते नॉलेज अक्वायर होतं. मग त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन स्किल, डेअरिंग म्हणा किंवा 10 मुलांना 60 मुलांना 20 मुलांना समोर जाऊन बोलणे आणि मग त्यांना एक्सप्लेन करणे, ह्या सगळ्या गोष्टी मुलं पॅरली लर्न करत असतात. त्याच्यामुळे ते मुलं माझ्याकडेच असतात की मॅम आता तुम्ही पुढचा कुठला कंडक्ट करणार आहे, आम्हाला करायचंच आहे असं वगैरे. म्हणून तर ते हे केलंच पाहिजे. मग हे कॉपीराईट किंवा म्हणा किंवा पेटंट जे आहे तुम्ही म्हणला ते, मी हे मुलांबरोबर असतानाच काम केलेलं आहे. पण ते करून घेणं त्यांच्या मागे नेहमी राहावं लागतं. कारण मुलांना कसं स्टार्टिंगला येतात त्यांचं जर शिकली की चला मॅम आपण करूया, म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं, मग एक थोडे दिवस गेले की त्यांचं काम सुरू होतं अकॅडमिक्स, मग ते मागे पडतात. पण त्यांना नेहमी, म्हणजे मी अगदी रात्री त्यांना फोन कुठपर्यंत काम केलेलं आहे, काय चालू आहे, मला तू पाठवून दे, हे कसं चालू, म्हणजे आपण त्यांच्यामध्ये 24 आवर्स इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे. तरच मग ते ग्रूमिंग, मग ते एक टाईपचं मेंटरशिप टाईप असते, म्हणजे एक मेंटर मेंटी सिस्टम सुरूच आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. तर मग ते जे 20-25 तुम्हाला मेंटीज दिलेले आहेत त्यांनाच घेऊन जरी आपण हे काम सुरू केलं की कारण अकॅडमिक पॅरेलली चालूच असतं, त्याच्या दुसरीकडे तुम्ही हे त्यांना डेव्हलप करण्याचं काम केलं पाहिजे. तर मग मुलांना असे देते, ग्रुप तयार असतो, तिथे नेहमी टास्क देणे हे तुम्ही काम करा, त्याच्यानुसार तुम्हाला काय अडचण आली तर मी आहेच तिथे. मग त्याचं एक वर्क इतकं फ्रुटफुल झालं पाहिजे की पेपर पब्लिश व्हायला हवा. आणि मग नवीन जर त्यांच्या मुलांमध्ये आयडियाज असतात ते बाहेर काढायला गरजेचं असतं, मग ते पेटंटसाठी की जर तुमची नवीन आयडिया असेल तर मग आपण ते पेटंट करू. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण पेटंट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण जे सेफ्टी पिन वापरतात लेडीज लोक साडीसाठी ड्रेससाठी, त्याचंही पेटंट झालेलं आहे त्या काळामध्ये. मग ही, कारण ही समाजाला लागणारी गोष्ट आहे. आणि मग ते समाज काय करतं,

0: तुमच्यामध्ये कदाचित तेवढा विषय आलेला असेल, पण तरी सुद्धा एक डोक्यात असा विषय येतोय तो म्हणजे असा की तुम्ही 1998 मध्ये इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 2001 ला पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस तर तुमच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन, रील्स, काय आपलं ते व्हॉट्सअप, सोशल मीडिया, इन्स्टा असं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. आता तर भरपूर आहे ते, ह्याला कसं तुम्ही टॅकल करतायत, ह्याच्यातून कसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतायत, किंवा हे कसं म्हणजे, कारण तुम्ही ती पण जर्नी तुमच्या आयुष्यातली पाहिलेली, आताची पण आहे. आणि सगळ्यात अवघड जर गोष्ट कुठली असेल तर जसं डिस्ट्रक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह युज जरी होत असला तरी सुद्धा त्याच्यापासून दूर करणं तर आता शक्यच नाहीये, पण त्यांना ते योग्य मार्गाला लावणं हे कसं कसं पॉसिबल आहे.
1: आणखीन तिथे या गोष्टीसाठी मी वर्क कसं करत असते की मुलं तुम्ही बघताल चार फ्रेंड्स शेजारी बसलेले असतात, पण ते सगळे आपापल्याच मोबाईलवरती असतात. मग तुम्ही म्हणजे तुमचे ते जे डेव्हलप म्हणजे इमोशनल अटॅचमेंट तुमच्यामध्ये बोलण्याची गोष्ट हे सगळं कमी झालंय. म्हणजे अटॅचमेंट जे असते पॅरेंट्स बरोबर सुद्धा कमी आहे. म्हणजे मी तर मुलांना सांगते सकाळी कॅम्पसमध्ये एंट्री मारली की एक कॉल करायचा की मी घरीच मी स्कूलला कॉलेजला चाललोय क्लासमध्ये दुपारी इतक्या इतकं सोडणार, कारण त्यांना काही पॅरेंट्सला त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आहेत, फक्त मुलांनी चालू आहे का आणि व्यवस्थित चालू आहे का. कारण मुलं पॅरेंट्सलाही बोलायला कमी झाले. आता जरी घरात असेल तरी चार जणांकडे चार मोबाईल्स असतात आणि व्हॉट्सअप ग्रुप असतो फॅमिलीचा, तिथे तिथे मेसेजिंग असते की मी हे करते ते करतो. म्हणजे आमच्या घरात ती चालू आहे नो प्रॉब्लेम असं आहेच, पण तरी आम्ही काय करतो की मुलांबरोबर टाईम दिला पाहिजे. दोघेही जॉब करते, घरात दुसरे असे आजी आजोबा वगैरे नाही आहेत, पण मग आम्ही ते टाईम स्पेंड म्हणून मग संध्याकाळी बसतो, कधी गेम खेळतो, प्रत्येकही खेळा मुलांबरोबर वगैरे असं. तर मुलांना पूर्णपणे जर आपण ते इमोशनली पण जर दिली नाही अटॅचमेंट, तर ते त्यांना सोर्सेस भरपूर आहेत मोबाईलवरती जे की त्यांनी तिकडे डिस्ट्रॅक्ट करून मग त्याच्यावरती त्यांना छान वाटायला लागेल आणि तिकडेच एंटरटेनमेंट होईल. पण ते डिस्ट्रॅक्ट करणं खूप म्हणजे मुलांना तिथून करणं खूप गरजेचं, काळाची गरज आहे. म्हणजे जसं आपण म्हणलो की दोन्ही गोष्टी घडणार आहेत की चांगल्या ॲज वेल ॲज वाईट, की तर ते त्याच्यामुळे आम्ही जे आता रुरल इमर्शनमध्ये पण गेलो होतो तर तेव्हा त्याच्यावरती एक स्किट बसवलं होतं की एक मुलगा जर पूर्णपणे घरातला मोबाईल वापरतोय आणि दुसरा ते कमी वापरून एज्युकेशनलसाठी वापरतोय तो, तर त्या दोघांची डेव्हलपमेंट कशी झाली आणि हा कुठे गेला आणि तो कुठे गेला. म्हणजे आज त्या आमच्याही मुलांना त्याच्यानुसार त्यांनी स्किट प्ले केल्यामुळे त्यांनी स्वतः ते प्ले केल्यामुळे त्यांना कळालं की कसं असायला पाहिजे म्हणून. आणि येस के पॅरेंटिंग सध्या खूप जरा डिफिकल्टच झाली की मोबाईलमुळे वगैरे की तुम्हाला नेहमी त्याच्यामधून कसं घेणे किंवा काय. तर मुलांना माझं तेच सांगणं आहे की तुम्ही फक्त त्या सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठीच, कारण तुम्ही एक जरी टॉपिक लिहिला कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला टीचरनी शिकवलेलं लगेच समजेल, तर तुम्ही कुठलाही टॉपिक लिहिला की तिथे व्हिडिओज अवेलेबल असतात, इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी वापर करावा सोशल मीडियाचा स्वतःला ग्रूम करण्यासाठी. आणि कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस इतके छान चालू असतात जे फ्री पण असतात, काही कोर्स म्हणजे त्याची फीस असते पण ते पण करावी. मी म्हणजे माझ्या मुली कुणीही असो, तीन तीन महिन्याचा असू दे, दोन महिन्याचा, एक महिन्याचा, एक ऑनलाईन घरी बसून तुम्हाला ते कोर्सेस मिळतात. तुम्हाला फिजिकली कुठे जाण्याची गरज नाही किंवा काय नाही, फक्त तुम्हाला ते स्वतः तेवढा युटिलायझेशन करता यायला पाहिजे त्या टायमिंगचं.
0: अच्छा अच्छा, तर जसं तुम्ही म्हटलात की याचा तुम्ही एक पार्ट तुम्ही पाहताय तो म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा पाहताय क्लासमधला, जे की मोबाईल हातात वापरतायत, त्याचा वापर कसा करतायत, ह्याचं तुमचं साईड बाय साईड ऑब्झर्वेशन चालू असतं. पण जसं पॅरेंटिंग तुम्ही डिफिकल्ट आहे असं म्हणतात, मग तुमच्याच घरातली जी तुमची मुलगी आहे किंवा सेकंड चाइल्ड जे आहे तुमचं, आता ते पण साधारणतः मोठे झाले असं की
1: पॉलिटेक्निक झालेली आता, आता ते इंजिनिअरिंगला जाईल मुलगा आठवीत,
0: हा आता मग त्यांच्या हातात पण मोबाईल आहे ऑब्व्हियस आहे ते. तर मग तुम्ही कसं म्हणजे कसं टॅकल करता, कारण हे कसं आहे की सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं की ह्या ह्याच्यामध्ये आपण करिअर ओरिएंटेड कसं होऊ शकतो, फॅमिली व्हॅल्यूज कशा पद्धतीने ठेवू शकतो.
1: त्यात पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एज्युकेशन ऑनलाईन झाल्यामुळे मुलांना त्यांच्या नोट्स येणे, परत त्यांचे असाइनमेंट येणे, तेही तेच झालं. स्कूल लेवलच्या पण असाइनमेंट त्याच्यावरतीच येतात, त्याच्यामुळे एक टाईम ठरवून द्यावा लागतो की तुम्ही इतक्या वेळेस 2 तासामध्ये तो वापरून त्याच्यामधून तुमच्या नोट्स कम्प्लीट करून सर्व झालं पाहिजे. आणि मी तर असं केलेलं की माझं मी घरी येईपर्यंत हे काम वर्क करून घ्यायचा, सो दॅट की मी आल्यानंतर मग आपल्याला बोलता येईल, आपल्याला एकमेकाला टाईम देता येईल म्हणून. आणि मग त्याच्यामुळे मी ज्या 5-5:30 घरी येते, माझा मुलगा 3 येतो, तर तोपर्यंत त्याचा होमवर्क वगैरे मोबाईलवरून ते काय असेल ते काम करून घेतो. आणि मग मी आल्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबर त्यांचे काही दिवसभराचे असतात मुलींचा, आता मुलीला कारण मला सर्व सब्जेक्ट येत असले, मी पॉलिटेक्निकचे सगळे सब्जेक्ट मी तिला शिकवले खरं सांगायचे, म्हणजे आता जे 10 पूर्णपणे म्हणजे फर्स्ट इयरपासून आहेत. आणि मी तिला म्हणते तुझ्या फ्रेंड्स असेल त्यांनाही सांग, म्हणजे मी ऑनलाईन पण घेईल त्यांच्यासाठी, कारण आम्ही आता अशी लेवल आलेली असते की कुठलाही सब्जेक्ट शिकवू शकतो असं, म्हणजे जरी शिकवलेलं नसेल तरी करू शकतो. मुलालाही तसंच, तर मग त्यांना की तुम्ही टायमिंग ठरवा, कुठल्याही स्टुडंटला सांगते की प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कॉलेजसाठी इतका टाईम, माझे एंटरटेनमेंट कारण तेही गरजेचं आहे. मुलांनी म्हणजे सध्या नाहीतर त्या मोबाईल आणि याच्यामुळे ते मशीनसारखं त्यांचा डोकं झालेलं आहे, त्याच्यामुळे स्पोर्ट्स कुठलाही एक स्पोर्ट घेतलाच पाहिजे त्यांनी मुलांनी. आणि परत दररोज एक योगा

0: असू दे, जिम असू दे, मी क्लासमध्ये मुलांना हात वरती रेज करा, म्हणजे इंजिनिअरिंग मुलांना इतक्या लेवलवरती कोणी बोलत नसेल, मी हात रेज करायला सांगते किती मुलं जिमला जातात, किती मुलं योगा करतात, किती मुले काय करतात, म्हणजे अगदी माझ्याच पॅरेंट्स याच्यासारखेच मी मुलांसारखे त्यांना सांगत असते. मग ते थोडं आउट ऑफ द टेक्निकल असतं, पण मला वाटतं नाही हे दिस इज नीडेड नेसेसरी आहे, त्याच्यामुळे ह्या प्रकारचे माझं डिस्कशन चालूच असतं घरी बाहेरही. आणि आमचं तर फॅमिली बॅकग्राऊंड इकडे माहेरचं तर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्या दोघी बहिणी जे बोलली मी टीचर आहेत, ते त्यांचे दोन्ही मुले MBBS म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी 98-99% दहावीत, मग नंतर 11वी-12वी, नंतर MBBS फर्स्ट अटेम्प्ट, मग MBBS मध्ये टॉपर, तिथून पुढे मग JJ हॉस्पिटलला PG ला ऍडमिशन, म्हणजे हे सगळे. त्याच्यामुळे आमचं वातावरण पूर्ण एज्युकेशन, त्याच्यामुळे आम्ही मुलं आमचे असो नाही तर नसो, माझी बहिणी जी आहेत स्कूलमध्ये त्यांचंही नाव मी स्पेशली का सांगते, कारण जिल्हा परिषदमध्ये माझ्या बहिणीचे जे स्कूल असतात तिथे तिचे क्लास म्हणजे ते त्यांचे जे अधिकारी असतात ते म्हणतात की घोडके मॅडमची रूम जाऊन बघितल्या पाहिजे क्लास रूम कशा आहेत, ते आणि सगळं पॅरेंट्सला वाटते की त्यांनी शिकावं फर्स्ट इयर फर्स्ट टू फिफ्थ जे काही जिल्हा परिषद. आणि 10वी-12वीपर्यंत जे दुसरी बहीण बेंबळीला आहे आशा घोडके, तिथेही त्यांचा त्याच्यात की कारण ते जे एज ग्रुप असतात 10वीच्या मुलांचं, ते मॅरिड झाल्यानंतरही मुलं येऊन त्यांना सांग मॅम तुमच्यामुळे आम्ही इतक्या लेवलला पोहोचलो, म्हणजे तिचं एक एक्झाम्पल की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून तिच्या स्टुडंटनी तिथून टॉप केलेला आहे, तर ती इथे येऊन पहिलं माझ्या बहिणीला वगैरे की मॅम तुम्ही आम्हाला जे नेहमी गाईड करत आहात त्याच्यामुळे मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टॉप केलेले, तिथं माझा सत्कार झालेला आहे आणि त्याच्यात तुमचंही यश आहे म्हणून. म्हणजे तीही बहीण, मोठी बहीण, मीही, आम्ही सगळेच म्हणजे सगळीकडे याच लेवलनी आपले बेस्ट देत राहणे समजला.
1: तर डॉक्टर मनीषा, आता आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कोडकी यांच्याशी, त्या गेल्या 13-14 वर्षापासून MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे प्रोफेसर आहेत, असिस्टंट प्रोफेसर. आणि आज आपण रेडिओ तेरामध्ये त्यांच्याशी अशा खूप म्हणजे असं इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायक अशी चर्चा करत आहोत. आतापर्यंत तुम्ही जे बोलत आहात ते थोडंसं मला एखादा मोटिवेशनल स्पीकर बोलतो असं थोडंसं जाणवतंय. तर असं काही तुमच्या हॉबीज आहेत अशा काही, असं तुम्हाला काही म्हणजे असं मोटिवेशनल स्पीकरच म्हणून नाही पण असं काही
0: नाही, आपण कसं आपण पूर्णपणे ग्रूम त्याच्यातून झालेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जे शिकलोय ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या बहिणी पण शिकवत होत्या, माझे मामा माझ्या बहिणींना बस स्टँडवरून वापस पाठवायचे की मुलींनी शिकायचं नाही, तुम्ही घरी जा, आईशी भांडायचे की तू का मुलींना इतकं हे करते, तुला काय फायदा आहे लाईफमध्ये. त्या म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ चांगलं, माझी आई म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ पुढे जाऊ शकते, काहीतरी घडवतील. म्हणजे ते जे बिल्ट आहे इनबिल्ट ते घरातूनच आलेलं आहे. आणि मग ते माझ्या आईनी फक्त मुलींसाठी नाही ठेवलं, त्याच्या सुनीलला पण की अगदी आल्यानंतर तिच्याबरोबर पार्लरच्या कोर्सला माझी आई सोबत जायची, तिचा कोर्स होईपर्यंत थांबायची, मग त्यांना येऊन परत दुसरे जे मी म्हणले अमेरिकेत तिचंही MA करण्यासाठी तिथेही तिच्याबरोबर जाऊन राहून पुण्यामध्ये तिचंही. म्हणजे हे जे माझ्या आईकडून जी आलेली आहे प्रेरणा ती मग ती इनबिल्ट असल्यामुळे आत्ताही मी जेव्हा माझ्या आईला भेटायला गेली थोड्याच वेळासाठी, तिला म्हणले मला असं असं जायचं आहे, मी आत कारण तिला भेटलीच नाही कालाबाल्यापासून कारण दुसऱ्याच चालू होता, ती म्हणजे ठीक आहे तू जाऊन ये पहिले, म्हणजे तिलाही माहिती की प्रायोरिटी कशाला काय दिली पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय कुठल्या वेळेस काय इम्पॉर्टंट आहे आणि कुठे काय केलं पाहिजे म्हणून त्यानुसार वर्क
1: झालं. तुम्ही अशा बॅकग्राऊंडवरून जात असताना म्हणजे 1998 ऍडमिशन घेणं ते असेल, त्याच्या अगोदर दयानंद कॉलेजला किंवा भोसले हायस्कूलला राहणं, तर हा ठीक आहे मी म्हणत नाही की एवढी पण वर्स्ट कंडिशन त्यावेळेस असेल, पण एक मुलगी म्हणून तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली का? एक मुलगी म्हणून म्हणतो मी, आता तर तुम्ही एवढ्या म्हणजे 25 वर्षाचा तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, आताची गोष्ट निराळी आहे, पण तुम्हाला मुलगी म्हणून असं कधी भीती नाही?
0: ती खूप छान म्हणजे तेव्हाचं जे बालपण गेलेलं आहे, कारण जेव्हा आम्ही 10वीत वगैरे स्कूलमध्ये आता आपण काय करतोय की मुलांना अगदी सोसायटीमध्येच फिरताना किंवा इथल्याच डिस्टन्सपर्यंत लिमिट करतो, तेव्हा आम्हाला काही लिमिटेड म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हतं. मी तेच बोलते अजून की 9-10 वाजायच्या घरी यायला का, तुम्ही मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली, मग या एरियात गेली त्या एरियात गेले, तर इतकं फ्रीडम आणि आईवडिलांचं कॉन्फिडन्स की विश्वास की ठीक आहे ते गेलेत ते आली ते अभ्यास करते ते काय करते. किंवा मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले तर आमच्या ते रूम होती वरती, तर इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स यायचे मग ते अभ्यास करायचे, म्हणजे त्यांना माहीत होतं की कुठे गेली काही केलं तरी तिला माहिती की काय करायचं, म्हणजे कधीच रिस्ट्रिक्शन तसं नाही की त्या काळातही घरच्यांचं किंवा काय, तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे आपण सेल्फ थिंकर होतो की मला काय करायचं, कुठलं माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय कुठले ते निवडता आलं पाहिजे, तर त्यानुसार भीती असं कधीच वाटली नाही.
1: आता 25 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही एवढं तुमच्या आयुष्यातलं सक्सेस पाहिलेलं आहे, पुण्यामध्ये जाऊन आता म्हणजे स्थिर स्थावर आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक प्राध्यापन काम करत असताना, ते आई वडील आता काय म्हणतात तुम्ही?
0: नाही ते खूप प्राऊड त्यांच्यासाठी खूप, ते म्हणतात आम्ही आमचं लाईफ पूर्ण अडचण झालेला आहे, कारण त्यांनी चार पाचही मुलं की मुली तर आहेतच, ते म्हणतात मुली तर आमच्या, म्हणजे त्यांना शब्द नेहमी फोन केला की त्यांना, म्हणजे मी जेव्हा कोथरूडवरून घरी येते दरच एक तास माझं ड्रायव्हिंग करताना, म्हणजे माझ्या पॅरेंट्सला बोलणं असतं ठीक आहे स्पीकरवर ठेवते तसं करू नये, पण मी स्पीकरवर ठेवून माझं माझं हँड्स फ्री चालू असतं की कार चालू जर की पॅरेंट्सला टायमिंग देणं खूप जरुरी आहे, मग ते टाइम घरी गेलं की मुलांना देणं जरुरी असतं, म्हणून मग तिथं त्यानुसार मी टायमिंग देत असते प्रत्येकाला, बहिणीला बोलायचं, आईला बोलायचं आहे, जेव्हा माझे सासूबाई वगैरे होते तेव्हाही मी त्यांच्याशी अशीच होती, आता त्या नाही येत, पण त्यांचाही खरंच खूप छान, म्हणजे जेवढी जर्नी आमची दोघीची एकत्र झाली आम्ही फ्रेंडलीच राहायचो, आणि आपण असं जसं आपण राहतो तसं मग तुम्ही तुमचे पॅरेंट्स असो नाहीतर सासरचे असो सर्व मुला मुलींनी, तर ते माझे मिस्टर तसे मी असल्यामुळे ते लाईफ खूप तुमचं छान बनतं, जर तुम्ही बरेचदा असं बघते की सासरच्यांना असं म्हणायचं किंवा काय, मग माझे सासरचे तितकेच सपोर्टिव्ह होते तुमचे, कारण त्यांचंही म्हणणं की तू कसं काय एवढं प्रेग्नंट असताना हे मी करते, नंतर PhD मग घर कधी करणार, जॉब करणार, हे सगळं आणि कसं मॅनेज करणार, ती म्हणजे मी करेल, म्हणजे ठीक आहे. मला एक वाक्य तिथं छान आठवतं की माझी दोन नंबरची जी बहीण आहे आशा, तिचं म्हणणं आहे की तुझा संसार तुला तुझ्या जीवावर करायचा आहे, की तू कधीच कोणाची अपेक्षा नाही ठेवायची की आईनी सासूनी किंवा कोणी मदत केली तर करेल, मग त्यानुसार मग ते त्याच्यामुळे ती वाक्य खूप
1: थोडस रविकुमार यांच्याबद्दल पण सांगणार तुम्ही घरच्याबद्दल ह्याच्याबद्दल सगळं सांगताय
0: बरोबर. रविकुमार कवडी की त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे टेक्सटाईल मध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडवरून, आणि माझे धीर जे होते मोठे तेही तिथूनच गेलेले गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अवसरीला, ते पण प्रोफेसर होते पण ते आता एक वर्षापूर्वी एक्सपायर झाले, आणि तर त्यांचे बॅकग्राऊंड खूप छान होतं, कारण त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे जे होते ते इंजिनियर होते त्या काळातले MSCB, आणि पण ते माझे लग्न अगोदरच एक्सपायर झाले, तर तेही त्यांचे खूप छान त्यांच्या त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते छान आहे की एज्युकेटेड जॉब ओरिएंटेड पीपल आणि वगैरे, आणि आम्ही असे म्हणजे इकडे जे आपलं खेडेगाव म्हणजे खेडे म्हणजे उस्मानाबाद त्याचं नव्हतं पण बॅकग्राऊंड त्याचं, पण तिकडे फुल एज्युकेटेड आणि इकडे नव्हते पण मोटिवेटेड सगळे असे. मग माझे एका मैत्रिणी थ्रू की लग्नासाठी जेव्हा आमचं चालू होतं, मग आमच्याकडे कसं सगळे टीचर असल्यामुळे तसे लोक असायचे, इंजिनियर भेटणं थोडं डिफिकल्ट होतं, तर माझी एक मैत्रीण आई इथे ती म्हणाली की काय तू लग्न करणार का कधी कसं काय, तर मी म्हणलं तुझ्या असं सहज मी बोलून गेले की कोणी असतील, तर मग तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर फ्रेंड्स होते औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला, तर मग त्यांनी ते ओळख करून दिली आणि मग असं पहिलं आम्ही भेटलो, म्हणजे त्या काळामध्ये खरं तर ती एक स्टोरीच म्हणावं लागेल, कारण 20-25 वर्षापूर्वी पहिलं आम्ही लातूरला मी जेव्हा जॉब करत होती म्हणाली तिथे आम्ही भेटलो, मग ओके वाटलं स्वभाव वगैरे एकदम छान, मग मी घरच्यांना सांगितलं, मग घरचे भेटले आणि अशा पद्धतीने मग त्यांच्या ते रिजनल मॅनेजर आहे, ते पुण्यामध्ये कंपनी आहे युनिकॉम कंपनी जे ऑफिस ऑटोमेशन कुठलीही कंपनी आली की तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर इंटरनली सर्व लागतं ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स आणि पूर्ण, तर ते ब्रांच मॅनेजर आणि ते खूप म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये 40-50 लोक काम करतात, तर त्यांची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्वालिटी वर्क त्याच्यामुळेच मी पण तसं थोडं आहे पुढे म्हणता येतं, कारण ते खूप
1: त्यांना एवढं तुमच्या घराचं बॅकग्राऊंड असताना म्हणजे जे जिथं आई वडील शिक्षित नाही पण त्यांनी तुम्हाला खूप मोटिवेट केलं तशा पद्धतीने सपोर्ट केला आणि आज तुम्ही या जर्नी पर्यंत पोहोचला, एवढं सगळं स्मूथ राहिलं की बऱ्याच वेळेस अप अँड डाऊन आले खूप, आणि जर अप अँड डाऊन आले असतील तर त्यावेळेस काय केलं? मग
0: अप अँड डाऊन तसे कधी असं म्हणजे प्रॉब्लेम असणारच आहे, कारण जेव्हा माझे मिस्टर आम्ही जेव्हा लग्न जमत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे काही फायनान्शियली वगैरे तुला वाटत असेल मुंबईला आहे तर खूप असेल असं नाही आहे किंवा काय नाही, जे काय आहे म्हणजे 10,000 त्यावेळेची सॅलरी आणि त्याच्यामध्ये मग भाडं आलं येणं जाणं काहीच नव्हतं, तर मी म्हटलं ठीक आहे काय फायनान्शियली मला काहीच नाही आपण दोघं मिळून कमवूया काय करायचं लाईफ टाईम, मग त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जॉब सुरू केला दोघांनी, कारण मी लग्न झालं की 2-3 महिन्यात लगेच सुरू केलं, कारण मी अशी घरी बसणारी कॅटेगरी नाही आहे काही असं, मग की थोडी मला सॅलरीसाठी कधी क्रेज नव्हता पण काम करत राहणे ही माझी क्वालिटी, त्याच्यामुळे मग मी काम करत जाणे, तर असं करत करत आता आम्ही खूप वेल सेटल दोघंही तिथे पुण्यामध्ये 2-3 घर 2-3 गाड्या म्हणजे मुलं असे सर्व आहे, पण ते मग तेच म्हणतो की स्वतःसाठी पण ते मोटिवेशन आहे घरच्यांसाठी पण आहे, आमचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत ते म्हणतात की म्हणजे यांच्याकडे स्वतः फक्त एज्युकेशन, इथे फक्त आणि फक्त एज्युकेशन ही माझी शेजारी आहे लाईफ टाईमची, की ना सासरकडून 1 रुपया ना माहेरकडून, कारण मी त्यावेळेस लग्न केलं तर ना हुंडा सिस्टीम ना काही दिलं गेलं मला रुखवत दिलेलं नाही आहे काहीच नाही, लग्न म्हणजे तुम्ही म्हणताल तर आर्य समाज इथं आहे किती छोटंच काय, तिथे फक्त आम्ही एक गेट टुगेदर टाईपमध्ये, कारण मलाही असं जास्त खर्च नव्हता करायचा घरच्यांना खर्चात नव्हता घालवायचं, कारण ऑलरेडी 2 लग्न झालेली होती ना आपले काही खूप मोठी तशी फॅमिली मिडल क्लास, हां तर तसं ठरलेलं मी फक्त 2 बॅग घेतलेली लग्नामध्ये तेवढेच घेऊन मी माझ्या सासरी एंट्री केलेली आहे, पण घरचेही तितकेच खुश सासरचेही तितकेच खुश माहेरचेही की ही एज्युकेशन हीच माझी शिदोरी लाईफ टाईम. आणि त्याच्यामुळे मिस्टरांनाही तेच म्हणजे ते कसलंच व्यसन नाही की काही नाही, तेवढे इंजिनियर असले बाहेर असले तरी त्यांचंही उलट मी जास्त जरा बडबड वगैरे आहेत, पण ते एकदम कूल शांत सपोर्टिव्ह सिस्टम.
1: पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं असेल आयुष्यात की खूपच डाऊन आहे आपल्याला आता काहीच नको की आता जेवढं झालं तेवढं बसाल, असं कधी जाणवलं असं कधी? असं
0: ऍक्च्युली हार्डवर्क ही खूप महत्वाचं मला असं कधी, कारण मी खूप लांब लांब ड्राईव्ह करत गेलेली जॉब साठी,
1: त्याच्यामुळे ते असं कधी जाणवलं.
0: मला असं वाटतं ही तर किती सोयटू गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत की त्याच्यापुढे जे काय आलं ते मला नेहमी तेच असतं की ठीक आहे प्रॉब्लेम मला सोल्युशन काय, त्याला सोल्युशन काय तेवढं सांगा. म्हणजे स्टुडंटलाही माझं म्हणणं असतं की माझ्याकडे येताना तुम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन यायचं की मॅम हा प्रॉब्लेम आहे याला हे सोल्युशन्स आहेत काय करू, कारण ज्याला प्रॉब्लेम माहिती आहे त्याला सोल्युशन माहीत असतं कधीही लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे तुम्ही असू दे प्रॉब्लेम येणारच आहेत, तुम्हीच त्याचे सोल्युशन, दुसरे कोणीही तुम्हाला त्याचे सोल्युशन ते काहीच देऊ शकत नाही, कारण तुम्हालाच माहिती ते काय. आणि जरी दुसऱ्याने सोल्युशन दिलं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट पण नाही करणार, कारण तुम्हाला माहिती तुम्हाला काय त्याच्यापेक्षा मला माहिती त्याचं काय.
1: आपण 1998 ते 2001 जर्नी मध्ये या 4 वर्षात जर पोहोचलो समजा, तर इथं असताना कॉलेजवर कधी तुम्ही गॅदरिंग किंवा असं काही असं काही?
0: हा म्हणजे इथे मी कसं लोकलाईट मुलगी होते त्याच्यामुळे आणि थोडंसं लोकल आणि बाहेरचे तर रॅगिंग थोडीशी जास्त नाही रॅगिंग प्रकार, पण मी खूप बिंदास राहायचे कारण मला माझे सिनियर लोकांनी सांगितलं होतं तू यू आर लोकलाईट तर तू काय असं खूप आणि नाही तर ते माझं विश करणे 90 degree मधून वगैरे करवायला मुद्दाम सिनियर लोक थोडी मजा म्हणून करवायचे, पण मी थोडीशी होती ॲटिट्यूड की चला मी लोकलाईट आहे तर मी जास्त हे नाही करणार वगैरे म्हणून. मग ते माझ्यासाठी त्यांनी सिनियर लोकलाईटच आणले की हिला थोडंसं सांगा म्हणून वगैरे. आणि पण मी काही असं वाईट किंवा काही हे नव्हती, पण ठीक आहे सर्वांशी असं गॅदरिंगमध्ये मी एकदा गाणं गायलं होतं तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये 3rd year असताना, आणि स्पोर्ट्स वगैरे असल्यामुळे आमच्या सिनियर्सला वाटायचं हिनी जरा स्पोर्ट्स वगैरे करा म्हणून तेच माझं नाव द्यायचे की गॅदरिंगच्या वेळी जे आहे, तर मग मी ते बास्केटबॉल वगैरे माझी स्वतःहून मला करावं वाटायचं नाही की मला ही येईल, पण ते दुसरे मला टाकाय त्याच्यात नाव घेतल्यामुळे करायची. आणि मज्जा म्हणजे काय की मी कधीच 4 वर्षामध्ये माझा रिझल्ट स्वतः, कारण तेव्हा डिस्प्ले व्हायची रिझल्ट आणि असं इंटरनेट वगैरे नव्हतंच, मला कधीच बघायला मिळालं नाही कारण ते सिनियर माझे किंवा जे कोणी असेल ते पहिलेच रिझल्ट बघायचे मला डायरेक्ट येऊन सांगायचे की तुला असं झालेलं आहे, कारण माझा कधी बॅक लागलेलं नाही किंवा माझे पूर्ण 4 वर्षामध्ये चांगले रिझल्ट असल्यामुळे मला असं कधी सगळ्यांमध्ये मी उभारले आणि बघते रिझल्ट की माझा काय आला असं कधी घडलं नाही. आणि त्याच्यामुळे जे बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यातही मी असायची, त्याच्यामुळे मला जीवनराव गोरे जे आपले इथे आहेत तर त्यांच्या हस्ते इथून एक सर्वांगीण विकास या नावाखाली एक प्रोग्राम झाला होता त्याचं मला ते सर्टिफिकेट वगैरे दिलेलं होतं.
1: अच्छा कुठलं गाणं होतं जे की तुम्ही त्यावेळेस म्हणतात किंवा आता ते आठवत असलं तर?
0: ते चुडी जो खनकी हा तो मी तेव्हा नवीन नवीन आलेलं होतं ते गाणं, तर ते गाणं तेव्हा गायलेली होती. आणि मग आता काय झालं की 20-22 वर्षानंतर जेव्हा MIT मध्ये तिथे परत सुरू झाले रिसेंटली की फॅकल्टीलाही तो स्कोप दिला पाहिजे, आणि आपल्या फॅकल्टी कारण वर्षभर आपण काम करत असतो तर त्यांना स्पोर्ट्स म्हणा किंवा तुमचे जे असे कार्यक्रम असतात डान्स असेल सिंगिंग आणि आम्ही तिथे खरंच सगळे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. मग तिथे मी डायरेक्ट इथे एकदाच गायलेली तर डायरेक्ट 20-21 वर्षांनी तिथे गायली, आणि मग तिथे आय एम नॉट अ प्रोफेशनल टाईप सिंगर पण ठीक आहे काय आपण आपल्या त्या लेवलला गायचंच नाही तर आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट सगळे मी नेहमी इम्प्रुव्हमेंटसाठी स्वतःलाही खूप प्रयत्न असतो, मग तिथेही मी करत असते.
1: अच्छा अच्छा मग आता इन फ्युचर काय प्लॅन?
0: इन फ्युचर खरं तर मी सोशली पण थोडे थोडे काम करत असते, जसं आता मी माझे केस बघताल तर मी एक हेअर डोनेशन 2-3 वर्ष मी केस वाढवले आणि लॉंग हेअर करून मग मी ते कट करून मी कॅन्सर पीडित लोक जे असतात त्यांच्यासाठी म्हणून मी ते हेअर डोनेट केलेले आहे.
1: मी तर आता हेअरस्टाईल समजत होतो असं काही,
0: दिस इज नॉट माय हेअरस्टाईल पण मी ते करवले कारण त्यांनी असे पकडून कट करतात डायरेक्टली आणि मग ते उरले मोठे जे लॉंग हेअर असतात ते वापरून त्याच्यावरून विग बनवतात आणि जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना ते मग रिझनेबल रेटमध्ये
1: देतात.
0: नाही केस काढणं तेच मला काल माझी मावस बहीण तीच म्हणून म्हणून किती सुंदर केस होते तुझे तू कसं काही कापू देते, म्हणलं ठीक आहे नेचर आपल्याला देतं ना परत रिटर्न मिळतच आहे ना आपल्याला परत, तर मग थोडं स्टार्टिंगला थोडं विचित्र दिसेल परत आणखीन वाढतील. मग असं आपण परत मी सोशली जे आंधळी लोक वगैरे असतात त्यांच्या जेव्हा एक्झाम्स असतात तेव्हा त्यांना रायटर नसतात अवेलेबल, मग मुलांना मी मोटिवेट करते की तुम्ही तिथेच जा त्यांच्या एक्झामसाठी, कारण ज्यांना रायटर मिळतात ते एक्झाम देऊ शकतात, ज्यांना रायटर असतात ते खूप डिफिकल्ट कंडिशन. ऑपरेशन मध्ये असतात. माझे मला सोशली किंवा मग आता जे असे ऑपरेशन वगैरे माझे तिथे क्रेडिट म्हणजे अमाऊंट वगैरे जात असते ऑटोमॅटिकली, तिथे मी करते. मला सोशली जरा जास्त आणखी वर्क करण्याची इच्छा आहे. हा, सोशलमध्ये जास्त उतरण्याची इच्छा आहे. आणि ठीक आहे, आता तिथे माझी जी पोस्ट आहे त्याची ती आणखीन असोसिएट म्हणा किंवा पुढचे, पण तिथे आम्ही सगळे त्याच लेवलवरती असतो त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो तिकडे. जॉब स्विच केला तर डायरेक्टली होऊ शकतो आपण कुठल्याही मोठ्या पोस्टवरती, पण ठीक आहे. एमआयटी मध्ये खूप मोठा ग्रुप आहे, तिथे खूप छान आहे, तर म्हणून मी तिथेच आवडतं मला तिथे फॅमिली टाईप राहायला.
1: तर डॉक्टर मनीषा, खरं तर तुमच्याशी अजून म्हणजे कितीतरी असं बोलत आवडतं, कारण तुमच्याकडे एनर्जीच एवढी आहे बोलण्याची पण, आणि तुमची जर्नी पण अशीच राहिलेली आहे की म्हणजे मला तर ते खूप अमेझिंग वाटलं की तुम्ही प्रेग्नंट असताना सुद्धा पुण्याहून संभाजीनगरला पोहोचायचं, सगळं करायचं, पुन्हा संध्याकाळी तिकडे जायचं, एवढी सगळी जर्नी. म्हणजे हे एकतर एनर्जेटिक पर्सनच करू शकतो, नाहीतर एखादा असा थकून त्यावेळेस बसलेला असू शकत होता. तर अगदी त्या पद्धतीने तुमच्याकडे जे काय एक एक एक्सपिरियन्सेस आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही तेरणाचे अल्युमिनी म्हणून आम्ही कदाचित हे तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही धाराशिवच्याच आहे, धाराशिवचं माहेर आहे, तुम्ही नेहमी येणारच आहेत. तर अशी एक एक ज्यावेळेस तुम्ही माहेरला याल तर त्यावेळेस तुमची एक जर्नी की जसं तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत काय आलं, नवीन इनोव्हेशन काय झालेलं आहे, टेक्नॉलॉजी काय आली आहे, विद्यार्थ्यांमध्ये अजून काय मोटिवेट झालं पाहिजे, खास करून आपण त्याच्यावर जास्त विचार. आता आज तर कसं होतं की तुमची पहिली विजिट होती रेडिओ तेरणावर, पहिला इंटरव्ह्यू होता, तर त्या दृष्टिकोनातून तुमची एक जर्नी घेणं गरजेचं होतं की तुम्ही कोण आहेत, म्हणजे डॉक्टर मनीषा कोण आहेत हे समजणं गरजेचं होतं. तर त्या पद्धतीने आपण एक ओव्हरऑल चर्चा केली, पण मला असं वाटतं की इन फ्युचर तुम्ही ज्यावेळेस पण धाराशिवला याल तर तुम्ही हक्कानं रेडिओ तेरणाला यावं, आणि रेडिओ तेरणाला येऊन मग तुमच्याकडे जे काही नॉलेज आलेलं आहे गेल्या 24 वर्षांमध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं जास्तीत ग्रूमिंग करण्याचा तुम्ही एक शब्द खूप मोठा वापरलात, मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये इथं जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इथले स्टुडंट असतील, बाकीचे ऐकणारे बरेचसे स्टुडंट आहेत, त्यांनाही खूप गोष्टी आवश्यक आहेत. आणि रेडिओ हे एक असं माध्यम आहे की विद्यार्थी समजा थोडा बहुत ऐकत असेल नसेल तो भाग सोडा, पालक खूप ऐकतात, टीचर्स ऐकतायत, जे कोणी जॉब करणारे आहेत, व्यावसायिक आहेत, कारण आमचा मॉर्निंगचा सेशन असतो, त्यामुळे ते ऐकणारे लोक आहेत, त्यांनाही लक्षात येईल की अशा काहीतरी गोष्टी करण्याचा. कारण तुम्ही एक असा पण विषय बोलला तो म्हणजे पॅरेंटिंग करणं खूप आता सध्याचा हार्ड झालेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून तर ह्या सर्व विषयावर खरंच चर्चा करायला आवडेल. पण आज मात्र तुम्ही इतका वेळ काढून आलात आणि इतका एनर्जेटिक बोललात, मला पण ते खूप म्हणजे असं भारावून गेल्यासारखं झालं की अरे तुम्ही इतकं बोलतायत आणि आपण तेवढं सगळं ग्रास्प करतोय. तर बऱ्याच गोष्टी अशा आम्हाला कळालेल्या आहेत, पण जाता जाता एक आमचा असा फॉर्मॅट असतो की तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 24 वर्षानंतर पहिल्यांदा पाऊल टाकलं, तुमच्या बऱ्याच फ्लॅशबॅक मेमरी जाग्या झाल्या, तर असं कुठलं गाणं होतं की डायरेक्टली तुमच्या डोक्यामध्ये आलं, लगेच इथं आले आले पाऊल ठेवल्या ठेवल्या चुडी जो खनके हे सोडून.
0: ते तर आहे की तुझ्या हा जहा रहेगा मेरा साया तेरा साथ रहूगा, ते तर आहे. कारण तुम्ही कुठे जा तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबरच असतील, ते तर जातील, म्हणून तसं आहे.
1: तेरणाच्या आठवणी तुमच्या सोबत
0: असतातच आहेच, कारण त्याच्यामुळेच तर आपण त्याच्याच बेसिसवरती आपण पुढे जगतोय, कारण ते आपले संस्कार आहेत, म्हणजे ते घडत असतात ऑटोमॅटिक. आणि ती तुम्ही 4 वर्षी ते घेतलेलं आहे, म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या माझ्या मुलांनाही सांगते ह्या तुमच्या गोल्डन मेमरीज आहेत, त्या तुम्ही कलेक्ट करा 4 वर्षामध्ये, नंतर तुम्ही किती मोठ्या पोझिशनवर जाताल काही करताल, पण हे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कल तुम्हाला वाईट मुलं मित्रही भेटणार आहेत, म्हणून त्यांच्यापासून पळून नका जाऊ, पण त्यांनाही तुम्ही कसं सुधरवू शकता ते बघा. कारण आता जे वातावरण असतं आजकाल जे बघतो कॅम्पसच्या बाहेरही काय काय घडतं, कारण मी स्वतः गाडी ड्राईव्ह करताना मला दिसलं की मी गाडी थांबून लगेच आयकड दाखव की तू काय करतो, पॅरेंटला फोन लावूया का, अशापर्यंत माझी तयारी असते. मला समोरच्याने रागवलं तरी चालेल मुलांना, पण ती गरजेचं आहे की त्यांना काय चुकतोय आपण कुठे, तर त्यांना ते कळणं जरुरी आहे, तर त्याच्यामुळे आहेच ते.
1: तर डॉक्टर मनीषाजी, जर समजा कोणाला जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, काही गायडन्स घ्यायचं असेल, एज्युकेशन पर्पज असेल किंवा अजून बाकीचं, तर तुम्ही
0: आणि मेल आय डी मी देऊन ठेवेल तुम्हाला, मनीषा MANISHA.KAUDIKI@MITWPU.EDU.IN. नंबर जरी पाहिजे असेल काही खरंच गरजेचं असेल कॉल करू शकता,
1: आम्हाला कॉल करू शकता रेडिओ तेरणाला, आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. तर डॉक्टर मनीषा कौडिके, आपण या ठिकाणी आलात खरं तर म्हणजे आम्हाला धाराशिवची मुलगी इथं असं काहीतरी करू शकते, कारण परवाच आम्ही प्रगती कोळगे यांचा पण इंटरव्ह्यू केलेला होता,
0: त्याच माझ्या सिनियर होत्या की ज्या म्हणलं ना मी की माझ्यासाठी त्यांनी एक सिनियर ठेवले होते की त्याच मला बोलतील म्हणून.
1: ते खूप प्रगती कोळगे, हा तर त्यांनी आता एक जबराट चित्रपट पण काढलेला आहे, पण त्याच्यात अगोदर पण त्यांनी एक पलाडोसे चित्रपट काढलेला होता, अमेरिकेत आहे सध्या, काल परवा त्यांनी आणखी एक इंटरव्ह्यू देऊन गेलेले आहेत. तर असं आम्हाला वाटतं की धाराशिवची मुलगी काहीतरी करून दाखवते, त्याचा आम्हाला अभिमान आहे. समस्त धाराशिवकरांना असणारच आहे. तर आपण या ठिकाणी येऊन जेवढा म्हणजे इथं वेळ दिला, जेवढं तुमचं नॉलेज शेअर केलं, त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी ऑल्सो. आणि मी माझ्या इथलं जे काही लोक आहेत त्यांना ते सांगेल की तुम्ही कुठेही राहा पण तुम्ही फक्त स्वतःला डेव्हलप करा, कुठल्याही ठिकाणी राहून मग तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवरती चमकूच शकता नक्कीच. त्याच्यामुळे सर्वांनी तसंच फक्त इनबिल्ट स्वतःची हे ओळखा काय कॅलिबर माझ्यामध्ये आहे, स्पार्क ओळखा आणि त्या स्पार्कला इग्नाइट करा, फक्त घेऊन बसू नका एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू.
1: आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं,
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
5: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला, तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो, कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची ओटी भरतोच, तीही आपल्याला भरभरून देत असते। परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी, तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते. एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं. उगवण क्षमता चांगली होते. बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते. बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बिया असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळीच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा चित्रपट आहे 15 नोव्हेंबर 1996 प्रदर्शित झालेला राजा हिंदुस्तानी। या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं प्रख्यात दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी। मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या फिल्मी करिअरमधील महत्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला राजा हिंदुस्तानी याच्याकडे बघावं लागल। या अगोदर शशी कपूर आणि नंदा यांनी जब जब फूल खिले हा जो चित्रपट केला होता, तशीच काहीशी कथा राजा हिंदुस्तानी या चित्रपटाची होती। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1996 प्रचंड यशस्वी ठरला आणि उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड्स या चित्रपटाने तोडले। तेव्हा आज आनंद घेऊयात धर्मेश दर्शन दिग्दर्शित राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

राजा हिंदुस्तानी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पूरण सिंग, जॉनी लिहोर आणि मोहनीश बहल या सर्वच कलाकारांनी उमदा असा अभिनय या चित्रपटामध्ये केला. या चित्रपटातील अभिनयासाठी 42व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये आमिर खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता, करिश्मा कपूर हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बेस्ट कॉमिक रोलसाठी जॉनी लिहोर याला पुरस्कृत करण्यात आलं. करिश्माच्या अगोदर हा रोल जुही चावला हिला देखील ऑफर झाला होता, परंतु काही कारणास्तव जुही चावला हिला हा रोल करता आला नाही. परंतु याच रोलसाठी करिश्मा कपूर हिने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला. एकूणच एक उत्कृष्ट चित्रपट 1996 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा आज ऐकूयात राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: जोकर।
1: मित्रांनो, राजा हिंदुस्थानी या चित्रपटाला संगीत दिलं होतं 1990 चे जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी, तर या चित्रपटाची गीतं गायली होती कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण, अलिशा चिनॉय, सपना मुखर्जी आणि सुरेश वाडकर यांनी। या चित्रपटातील परदेसी परदेसी या गाण्याने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले। आजही हे गाणं ठेका धरायला लावतं। 42व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये नदीम श्रवण यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, त्याचबरोबर परदेसी या गाण्यासाठी उदित नारायण यांना फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला। तेव्हा आज ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील सदाबहार गीतं।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील सदाबहार गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो, राजा हिंदुस्थानी या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात बघूयात. ही कथा राजा आणि आरती यांच्यामधील प्रेमाची आहे. राजा व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि गाईडचं काम देखील करतो. आरती सहगल नावाच्या प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी आहे, जी आपली दुसरी पत्नी शालिनी बरोबर एका मोठ्या महालात वास्तव्य करीत आहेत. आरती आपल्या वर्षाच्या सुट्ट्या घालवण्यासाठी हिल स्टेशन पालनखेतला येते. तिथे राजा आणि आरती एकमेकांच्या प्रेमात पडतात, परंतु सहगल त्याला नकार देतो. तेव्हा स्वाभिमानी आरती राजाबरोबर राहण्याचा निर्णय घेते आणि काही दिवसानंतर सहगल आरतीला माफ देखील करतात आणि तिची भेट घेतात आणि राजाला सर्व काही देऊ इच्छितात. स्वाभिमानी राजा त्याला नकार देतो. या दरम्यान राजा आणि आरती यांना एक मुलगाही होतो. याच वेळी आरती आणि राजा यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला जातो आणि आरती पुन्हा आपल्या वडिलांकडे राहण्यास जाते. परंतु शेवटी राजा आणि आरती एकत्र येतात आणि चित्रपटाचा शेवट गोड होतो. तर अशी काहीशी टिपिकल फिल्मी स्टोरी या चित्रपटाची होती. तरीही या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तेव्हा आज ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील सदाबहार गीतं.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये आपला बिग स्टार हा शो घेऊन। श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे वेगवेगळे स्टार निर्माण झाले त्यांच्या स्टारडमचे वेगवेगळे पैलू आहेत। कोणी ऍक्शन हिरो, कोणी अभिनयासाठी, तर कोणी स्टाईल आणि डान्समुळे। परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याला कॉमेडी, ऍक्शन आणि डान्सिंग स्टाईलसाठी कायम लक्षात ठेवलं जाईल ते म्हणजे इंडस्ट्रीचे चीची अर्थात गोविंदा, हिरो नंबर 1। आजचे हेच आहेत आपले बिग स्टार गोविंदा।

आपण ऐकताय बिग स्टार आरजे प्रगतीसोबत. 90 दशकापर्यंत गोविंदांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तसेच त्यांच्यातील कलात्मक नृत्यशैलीमुळं, उत्तम संवाद फेक, जबरदस्त ॲक्शनमुळं ते कमालीचे लोकप्रिय झाले. विनोदी असेल किंवा ॲक्शन असेल, त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी गॉडफादर असणं आवश्यक आहे. तो गॉडफादर गोविंदाला मिळाला ते होते प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन. शोला और शबनम नंतर या दोघांनी अक्षरशः तिकीट बारीवर प्रेक्षकांना खेचून आणलं आणि सुरू झाला गोविंदाचा दुसरा तुफानी प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. गोविंदा, कादर खान आणि डेव्हिड धवन या त्रिसूत्रीनं सिनेसृष्टीवर राज्य केलं. गोविंदा आणि कादर खान यांनी प्रेक्षकांची मने जिंकली, हास्याचे नवीन रंग या जोडीने दाखवून दिले आणि गोविंदाची अफलातून कॉमेडी टायमिंग अप्रतिमच.

0: दे।
1: क्या शेर मारा है?
0: तू बोया मुझको होने ने, तू बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत रेडिओ तेरणावरून. गोविंदाने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये सुमारे 150 अधिक चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदा यांना चित्रपटातील अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी एक म्हणजे 12 वेळेस फिल्मफेअरनं नामांकन आणि 4 वेळेस झी सिने पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा. 1999 साली बीबीसी या वृत्तवाहिनीच्या सर्व्हेनुसार गोविंदा अभिनय क्षेत्रातील 10व्या क्रमांकाचा प्रसिद्ध अभिनेता म्हणून गौरवण्यात आला होता. गोविंदांनी आपल्या हद कर दी आपने या चित्रपटात 6 रोल केले होते.

रेडिओ तणा ऐकताय तुम्ही आणि मी आहे आरजे प्रगती आपल्यासोबत. गोविंदा यांचा विवाह 11 मार्च 1987 ला सुनीता यांच्यासोबत झाला. याचसोबत 2004 साली गोविंदा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली. पण आपल्या राजकीय जीवनात ते फारसे यशस्वी झाले नाहीत, म्हणून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा चित्रपटाकडे वळवला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार, आणि आजचा आपला बिग स्टार आहे गोविंदा. गोविंदा यांनी जे सदाबहार चित्रपट इंडस्ट्रीला दिले यामध्ये शोला और शबनम, राजा बाबू, साजन चले ससुराल, आखे, हिरो नंबर वन, हसीना मान जाएगी, कुली नंबर वन, बड़े मियाँ छोटे मियाँ, याच बरोबर अनेक नंबर वन सीरीज गोविंदांनी गाजवल्या.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो आहे गोविंदावर. आपल्या अभिनय क्षेत्रातील दुसऱ्या इनिंग मध्ये गोविंदानी पार्टनर, भागम भाग, लाइफ पार्टनर यासारखे यशस्वी सिनेमे केले. गोविंदा फिल्म इंडस्ट्री मधील प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या संपूर्ण करिअर मध्ये आपल्या अभिनयानं हसवलं, रडवलं, प्रसंगी जोरदार थिरकायलाही लावलं. गोविंदा आजही तितकेच फिट आहेत, उत्साही आहेत, आजही तयार आहेत आपल्याला हसवायला आणि थिरकावायला सुद्धा. त्यामुळं ते आहेत बिग स्टार.

आजच्या आपल्या बिग स्टार या शो मध्ये मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ देणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती.

महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:10 होत आहेत आणि मी आरजी प्रगती आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा हजर झाली आहे. जसं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम, सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. बरेचसे श्रोते लाईव्ह आलेले आहेत आणि ज्या श्रोत्यांच्या, जसं की मी म्हणते, ज्यांच्या काल फरमाईश पूर्ण झाल्यात अशा श्रोत्यांनी आज 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह करता येईल. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात फरमाईशला. आणि पहिली फरमाईश आज बऱ्याच दिवसानंतर पॅपॉन यांचं गीत आलेलं आहे आणि त्यांचं गीत ऐकायचं आहे. ज्या आपल्या श्रोत्या आहेत गीता दिनेश, आय थिंक सो हेच नाव आहे त्यांचं, हां गीता दिनेश मोरेताई आहेत, ज्या बार्शीवरून आहेत आणि सध्या त्या लाईव्ह आहेत. त्यांना आज गीत ऐकायचं आहे असं म्हणतात. त्यांनी मला तब्येतीची देखील विचारली आहे, माझी तब्येत कशी आहे. तर आहे, जराशी बरी आहे. तर थँक्यू ताई, तुम्ही माझ्या तब्येतीबद्दल विचारलं. तर आज पॅपॉन यांचं गीत ऐकूयात, पहिलीच फरमाईश. आणि माझं देखील खूप एक आवडीचं गीत आहे त्यांचं, मोहमोहके धागे आणि दम लगा की हैशा हा चित्रपट आहे. तर ऐकूयात आणि याच गीताने सुरुवात करूयात. ऐकूयात गीता दिनेश मोरेताईंची, ज्या आहेत बार्शीवरून, यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला.

चला, सुंदर असं गीत पाय पावणे यांचं आवाज बऱ्याच दिवसानंतर ऐकायला भेटला. आणि त्यांची इतर देखील गाणी आहेत जी लोकप्रिय आहेत, त्यातलंच हे देखील खूप लोकप्रिय आणि गाजलेलं त्यांचं गीत आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात मोहरा या चित्रपटातील गीतासाठी. श्रोता विचारत आहेत कशा आहात प्रगती मॅडम. आहे ठीक, मस्त आहे. तर तुम्ही कसे आहात? तर आमची फरमाईश घेत नाहीत पहिल्यासारखं असं म्हणताय, त्यांची तक्रार आहे. तर तसं नाही आहे सर, सर्वांच्याच फरमाईशी पूर्ण करण्यासाठी आहे मी. पण राहून गेली असली तर आय एम रिअली सॉरी म्हणते. तर आज फरमाईश तुमची पण घेते. मोहरा या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे पांडुरंग ढेरे पाटील सर. आणि तसंच करमाळा सोलापूर येथून आहेत ते, आणि त्यांचे फ्रेंड्स देखील आहेत बाबूराव सरदेशमुख हे देखील त्यांच्यासोबत आहेत असं म्हणतात. आणि 2-3 महिने झाले मग फरमाईश दिली नाही आहे असं म्हणतात. तर नक्की सर आज फरमाईश पूर्ण करते. नाराज होऊ नका, इतर देखील श्रोते असतात त्यामुळे राहून गेली असेल तर आय एम रिअली सॉरी म्हणते. पण आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात सुपर हिट ठरलेला मोहरा या चित्रपटातील ही सुंदराची व्हॉट्सअप फरमाईश पांडुरंग ढेरे पाटील सर, करमाळा सोलापूर आणि त्यांचे मित्र बाबूराव सरदेशमुख यांची देखील.

चला मोहरा या चित्रपटातील हे सुंदर असं गीत होतं, पुढची फरमाईश लगेच घेऊयात. नमस्कार प्रवीताई, मी उत्तरेश्वर शिराळकर, राहणार गौडगाव तालुका बार्शी येथून. आज त्यांना मिलन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोइराला यांचा हा चित्रपट आहे. एक बात बताऊ बताओ असं जे गाणं आहे तेच गीत त्यांना ऐकायचं आहे. चला मिलन या चित्रपटातील बऱ्याच दिवसानंतर गीत आलेलं आहे, ऐकूयात. उत्तरेश्वर शिराळकर सर, राहणार गौडगाव तालुका बार्शी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला बोलूयात पुढच्या देखील फरमाईशकडे. पुढची देखील अशी सुंदर फरमाईश. 90s मध्ये सुपरहिट ठरला चित्रपट दिवाना या चित्रपटातील गीत आलेलं आहे. आणि आज आयशा झुलका यांचा देखील बर्थडे आहे असं आपल्या नियमित श्रोत्यांनी म्हणजेच अमित नारायण लोंढे सरांनी देखील सांगितलं आहे. तर आपल्याला देखील आयशा झुलका यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. त्यांचा जो जीता वही सिकंदर खिलाडी तसं पाहायला गेलं तर आणखीन बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्या दिसून आलेल्या आहेत. तर आयशा झुलका यांना बर्थडे विश करूयात आणि त्यांचं देखील गीत नक्कीच आपल्याला कोणतं ऐकायचं असेल तर आज देऊयात. तर यानंतरची फरमाईश सोमवार टू सोमवार असते पण ताईंची फरमाईश काल आली नव्हती तर आज फरमाईश घेऊयात. पल्लवी कुंजेताई मुक्काम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथून. आज मन खूप आनंदी आहे नेहमीची घरातली सगळी कामं आवरून आता निवांत बसून रेडिओ त्यांना ऐकत आहे. सोमवार टू सोमवार असलेली माझी फरमाईश आज पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवते. ताई आज मला माझ्या मनाच्या अगदी जवळचं आणि भावना व्यक्त करणारं एक सुंदर असं गाणं ऐकायचं आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द मनापासून कोणत्या वाट कोणाची वाट पाहणाऱ्या हृदयाच्या भावना व्यक्त करतो. खरं प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नाही तर प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या आनंदासाठी प्रार्थना करणं, तिच्या एका हसऱ्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणं आणि तिच्या सुखातच स्वतःचं सुख शोधणं, म्हणूनच हे गाणं ऐकायचं आहे. ताई माझी प्रेमाने भरलेली व्हॉट्सअप फरमाईश नक्की पूर्ण करा. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. कशा आहात तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमचा हसरा आवाज कायम असाच ऐकायला मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. रेडिओ तेरणा आपली माणसं आपला आवाज धन्यवाद. ऐकूयात. थँक्यू सो मच ताई. नक्कीच थोडंसं आणखीन बरं वाटत नाही आहे. थोडीशी सर्दी आहेच आणखीन. तरी पण आपले श्रोते ऐकतात माझा आवाज. तरी पण म्हणतात की येतोय, छान येतोय, आधीपेक्षा जरा बरा येतोय. तर ऐकूयात पल्लवी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर सुंदर संगीत 1:37 भरपूर श्रोत्यांच्या फरमाईशी आलेले आहेत. एक एक श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करतेयच. तर पुढची फरमाईश घेऊयात आपल्या बऱ्याच दिवसांचा फरमाईश पाठवणारे नियमित श्रोते तालुका पाथरीवरून विलास पदमवार सर. आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे आयशा जुल्का यांचा बर्थडे आहे त्यानिमित्त त्यांना गीत ऐकायचं आहे. संग्राम या चित्रपटातील गीत आहे. अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. तर आयशा जुल्का यांच्या बर्थडे निमित्त त्यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. ऐकूयात आपले नियमित श्रोते विलास पदमवार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतर फरमाईश पूर्ण करूयात. मॅडम, तुमचा आवाज खूप सुंदर आहे असं म्हणतायत. काठीवरून तुळजापूर येथून आपल्या श्रोत्या नवीन आहेत, ज्या आहेत अश्विनी परीट ताई दिसतात आणि सुनील परीट सर, श्रेया असं त्यांनी नाव पाठवलं. तर ते म्हणतात गवारी तोडत आहोत, तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. संजय दत्त यांचं गीत आहे, पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. तर नक्कीच ताई तुमची फरमाईश पूर्ण करते, ऐकूयात. आणि थँक्यू सो मच. तरी थोडासा आवाज माझा आजारी आहे त्यामुळे बरा येत नाहीये. तर ऐकूयात नवीन श्रोते सुनील परीट सर आणि अश्विनी परीट श्रेया, ज्या आहेत काटी तुळजापूर येथून, यांची व्हॉट्सअप फरमाईश. इमानदार या चित्रपटातील सुपरहिट ठरलेलं हे देखील गीत आहे, ऐकूयात, आनंद घेऊयात.

चला तर एकदा दुपारे गाणं, तर पुढचं देखील असं सुंदर पण लोकप्रिय ठरलेलं गीत आहे सलमान खान यांचं तेरे नाम या चित्रपटातील, आणि ते गीत ऐकायचं आहे सोमनाथ कुंभार अलमाला, अलमालाच आहे का सर ते लातूर येथून, आणि त्यांना गीत ऐकायचं आहे तेरे नाम मधलं हे सुंदर असं गीत आहे. अब की तबियत कैसी है असं ते विचारतायत, तर आहे थोडीशी बरी आहे सर, तर 3 महिन्यानंतर फरमाईश पाठवत आहे असं ते सांगतायत. तर नक्कीच पुन्हा एकदा ऐकूयात ब्रेकअपवालं सॉन्ग, पण खूप लोकप्रिय आणि सगळ्यांचं आवडीचं हे गीत आहे. ऐकूयात सोमनाथ कुंभार सर अलमाळा लातूर येथून.

चला बऱ्याच दिवसानंतर तेरे नाव मी चित्रपटातील हे ब्रेकअप वालं सॉन्ग ऐकलं, तर पुढची फरमाइश घेऊया. सर्वांचाच फेवरेट असलेला चित्रपट म्हणजे सरगम. या चित्रपटातील सर्वांनाच गीतं आवडतात, त्यातलंच हे गीत ऐकायचं आहे आज बऱ्याच दिवसानंतर. मंगळवार टू मंगळवार फरमाइश पाठवणारे श्रोते, दारफळ सिन्हा येथून अशोक शिंदे सर, बरेच दिवस झालं तुम्ही सतत आजारी असता, तरी पण श्रोत्यांच्या आग्रहास्तव हा कार्यक्रम छान सादर करता. मला तुमच्यामध्ये अष्टपैलू गुण दिसतात. कोणत्या पण क्षेत्रातील परिपूर्ण माहिती असलेली तुम्ही एक रेडिओ तिरणाच्या आणि श्रोत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सर्व रेडिओमधील तुमचा क्रमांक हा प्रथम लागतो असं अवॉर्ड भेटलं पाहिजे आता मला. तब्येतीची काळजी घेत जा. नक्कीच सर, थँक्यू सो मच एवढं प्रेम आणि भरभरून कौतुक केल्याबद्दल, आणि नक्कीच काळजी घेईन. तर सरांना गीत ऐकायचं आहे, आपले श्रोते आहेत अशोक शिंदे सर, ज्यांना ऐकायचं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील सुंदर आणि सुपरहिट ठरलेलं गीत. तर ऐकूयात अशोक शिंदे सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: I get by some.
1: नमस्कार प्रगतीताई, मी विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका वटमकाळ, जिल्हा सांगली. ताई, हल्ली तुमचा आवाज ऐकताना असं जाणवतं की तब्येत अजूनही पूर्णपणे ठीक नाही. पूर्वीसारखा उत्साह तुमच्यात आहे, पण आवाजात थोडासा बदल जाणवतो. तरीसुद्धा स्वतःची पर्वा न करता तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांसाठी इतक्या प्रेमाने व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम सादर करता, त्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम. खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखी प्रेमळ आपुलकीने जपणारी ताई लाभली. आज मी रेडिओ तेरणाच्या सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती करतो, शक्य असेल तर आपल्या फरमाईश टाईप करून न पाठवता ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवा. त्यामुळे ताईंना सतत संदेश वाचण्याचा ताण येणार नाही आणि त्यांच्या आवाजालाही थोडा आराम मिळेल. ताई, स्वतःची काळजी घ्या. तुमचं उत्तम स्वास्थ्य आणि हसरा आवाज आम्हा सर्व श्रोत्यांसाठी खूप मौल्यवान आहे. आम्ही नेहमी तुमच्या उत्तम प्रकृतीसाठी मनापासून प्रार्थना करत आहोत. धन्यवाद. रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज. धन्यवाद.
2: थँक्यू सो मच सर. विकास सरांनी खूप छान असं माझ्याबद्दल बोलले. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच स्वतःची तब्येतीची काळजी घेते मी. तर थँक्यू सो मच. हे असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश देखील ऐकूयात. श्रोत्यांच्या आवाजात आपले श्रोते आहेत अकबर शेख सर, त्यांचा देखील व्हॉइस आलाय. काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
0: रेडिओ तेरणा 94 FM ऐकणारी सर्व रसिकेश श्रोत्यांना इंदिरानगर पिशव्याचे इंदिरानगर वैरागुरु पिशव्याचे व्यापारी अकबर शेख यांचा सप्रंग नमस्कार, सलाम आणि आदाब. आणि व्हॉट्सअप गाणे आता चांगलं चाललेलं आहे. आज आयशा झुलका यांचा वाढदिवस आहे, ते वाढदिवस आज त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आणि माझ्याकडे मुळे बजिंदरचं औषध मिळत आहे, तरी आज मला आयशा झुलका यांनी गायलेलं आयशा झुलकाच्यावर चित्रित झालेलं गीत ऐकायचं आहे. अगर मेरी आस मात हात पोहोचे जाते हे गाणं ऐकायचं आहे. आणि इंदिरानगर वैरागुरु पिशव्याचे व्यापारी अकबर शेख, मुनाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबू बकर शेख, आल्पिया शेख आणि गुलनाथ शेख, कादर शेख, आम्ही शेख परिवार आहे. तर माझे मित्र आहेत गाणेगावचे समाधान काटे, रशीद इनामदार पानगावचे, आलूरचे मोहम्मद आतार आणि हिरामंद खेराडे वाशिम महाराष्ट्राचे आणि गुरुकुळीचे स्वप्नाथ चिकने. आम्हा सर्वांना हे गीत ऐकायचं आहे आणि आपण हे गीत ऐकवल्याबद्दल आपले धन्यवाद. मी आता सध्या पिशव्याचा माल लावत आहे, गट्टे बांधत आहे. उद्या आमचा बाजार असल्यामुळे आज आम्हाला गीत आयुष्य ऐकतो आहे, उद्या आम्हाला ऐकायला टाइम नसतंय. धन्यवाद.

चला, ऐशा झुलका यांचा बर्थडे होता, त्यानिमित्त हे गीत त्यांना ऐकायचं होतं, आपले अकबर शेख सर. तर पुढची फरमाईश ऐकूयात. बरेच दिवस झालं अमोल कांबळे सर हिंजवडी पुणे येथून, जे आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना एक गीत ऐकायचं आहे. त्यांचे देखील बरेच दिवस झालं फरमाईशी आली नव्हती, तर आज त्यांची फरमाईश पूर्ण करूया. जोडी नंबर वन या चित्रपटातील गीत सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, गोविंद आणि ट्विंकल खन्ना, मोनिका बेदी, अनुपम खेर आणि संजू बाबा यांच्यासोबत हा चित्रित करणारा हिमेश रेशमी यांचं म्युझिक आहे. ऐकूया जोडी नंबर वन या चित्रपटातील ही फरमाईश अमोल कांबळे पुणे हिंजवडी येथून.

यानंतर घेत आहेत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. यानंतरची फरमाईश पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत रिहाना मुलानी ताई आहेत. त्या म्हणतात मला क्युंकी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मी तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर येथून बोलत आहे. मी हाऊसवाईफ आहे, रोज रेडिओ तेरण ऐकते, खूप दिवसातून फरमाईश केली आहे तर माझं सॉन्ग घ्या असं म्हणतायत. तर ऐकूयात रिहाना मुलानी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश क्युंकी या चित्रपटातील गीतासाठी.

यानंतरची फरमाईश धूम या चित्रपटातील गीतासाठी श्रोत आहेत संदीप माने, राहणार शिंगोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून. तर ऐकूयात संदीप माने, राहणार शिंगोली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊया, आता वळूया ट्रॅक चेंज थोडासा जुन्या गीतांकडे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत. मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवणारे आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर, आणि त्यांना ऐकायचं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत. चतुराबाई आहेत त्यांच्यासोबत, विनोद, सारिका, छोटी रिद्धी व मित्रपरिवार. तुमची तब्येत कशी आहे दीदी, तब्येतीला जपा असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश घेऊयात. वाजतायत अडीज आणि पूर्ण ढगाळचं वातावरण आणि थोड्याशा सरी या कॉलेजकडे दिसत आहेत. आभाळ खूप आलेलं आहे, आता थांबलाय पाऊस, पण आय थिंक सो आता थोडा आणखीन पाऊस पडेल. तर कुठे कुठे आणखीन पाऊस चालू आहे तर मला नक्की सांगा व्हॉट्सअपवरती 9975900. तर पुढची फरमाइश स्वराज जाधव तुळजापूर येथून. आमचे मित्र धनंजय कदम, राजाभाऊ दिंडोळे, अंकुश हाके यांना आज गीत ऐकायचं आहे. तेरे नाम या चित्रपटातील गीत आहे लगन लगन लगन लागी असं गाणं आहे करत ते. आणि सुखविंदर पाजींचा आवाज आहे, सुंदर असा चित्रपट आणि गीत देखील लोकप्रिय ठरलेली. ऐकूयात स्वराज जाधव सर तुळजापूरवरून आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला ते नाम या चित्रपटातील गीत. तर उपळे माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव इथे मुसळधार पाऊस चालू आहे असं आपल्या श्रोत्यांनी सांगितलं. नियमित श्रोते दत्तात्रय कळमकर मुकाम पोस्ट उपळे माकडाचे जिल्हा धाराशिव इथून. सस्नेह नमस्कार ताई, आपली तब्येत कशी आहे ती पहिले सांगा असं म्हणतात. तर थोडीशी बरी आहे सर, सोमवार टू सोमवार असते पण राहून गेली होती गेल्या वेळेस. मेहुण्यांचं काल वर्षश्राद्ध असल्यामुळे मी आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही असं म्हणतायत. पण आज मात्र मला जुना चित्रपट जो खूप गाजला होता खरं तर मुकेश यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आज मला गीत ऐकवा असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच उपळाचे माकडे उपळे माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव येथे मुसळधार तिकडे देखील पाऊस. आणखीन कुठे कुठे पडतोय पाऊस ते सांगणारच आहे आपल्या श्रोतांना. तर धाराशिवमध्ये देखील मुसळधार पावसाची गर्जना होताना दिसतीये. तर ऐकवात दत्तात्रय कळमकर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे धाराशिव येथे आणि बँक कॉलनीमध्ये देखील आपले नियमित श्रोते आहेत मोकाशिष सर, त्यांनी देखील सांगितलं धाराशिव येथे मध्ये देखील मुसळधार पाऊस. तसंच आपल्या ताई आहेत शुभांगी ताई नामदेव पवार, त्या देखील म्हणतात की आमच्याकडे तिकडे आहे का पाऊस, आमच्याकडे पण आला आहे पाऊस असं त्यांनी सांगितलंय. तर अशोक शिंदे सर म्हणतात आमच्याकडे थोडा पाऊस पाठवून द्या असं म्हणतात ते, तर नक्कीच पाठवून देऊ तसं असेल तर. तर लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर सर देखील म्हणतात की सोलापूर मध्यम पाऊस चालू आहे असं त्यांनी सांगितलंय. तर यानंतरची फरमाईश घेऊयात उंबरठा या चित्रपटातील गीत आलेलं आहे उमरगा येथून श्रोते आहेत ते म्हणतात परम मित्र महेश कांबळे आमच्या मॅडम आणि आमचे मॅडम म्हणजे काय सर मला नाही समजलं, तर त्यांना गीत ऐकायचं आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे उंबरठा या चित्रपटातील. ज्ञानेश्वर महेश शुभम सुनील अनिल राहुल व आमचे सर्व मित्रपरिवार मॅडम आमची फरमाईश नक्कीच घ्या असं म्हणतात. उंबरठा या चित्रपटातील स्मिता पाटीलवरती चित्रित केलेलं हे सुंदर असं गीत आहे जे मला वाटतं की खास त्यांच्यासाठीच ते गाणं बनलेलं आहे असंच मला सारखं वाटतं हे गीत जेव्हा मी केव्हा ऐकते. तर ऐकूयात आणि पुन्हा एकदा स्मरूयात स्मिता पाटील यांना या गीतासोबत.

चला सुंदरशा गीतानंतर पुढची फरमाईश घेऊयात. पाऊस थांबला, एकदम मुसळधार पाऊस चालू होता. म्हणजे खरंतर आज म्हणजे थोडीशी बॅटिंग कशी होणार आहे, थोडासा येणार आहे पाऊस, थोडासा जाणार आहे. तर आता सरांनी सांगितलंय लक्ष्मण सरांनी की नळीला, पंढरपूर नळीला जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे. चिलवडीत देखील, धाराशिव चिलवडी येथे देखील पाऊस सुरू आहे असं जाधव सरांनी सांगितलंय. तर पुढची फरमाईश घेऊयात. रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलतीये, लाडक्या नंदेसाठी फरमाईश पाठवत आहे. पूनमताईचं लग्नाला या तुम्ही. त्यांच्या लग्नाची तारीख आहे 30. ओके, तर पूनमताई आणि रोहन दादांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देऊयात. खूप छान आणि त्यांच्यासाठी विवाह या चित्रपटातील गीत त्यांनी डेडिकेट केलेलं आहे. तर लग्नासाठी सर्व पाहुणे एकत्र आलेले आहेत. रेश्माताई, सोनालीताई, पूनमताई, वेदिका, मयुरी, आम्ही सगळेजण तुमचा कार्यक्रम ऐकत आहोत. तर आज नंदेसाठी खास फरमाईश दिली आहे, तर नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात. त्यांना शुभेच्छा देखील देऊयात याच निमित्त. तर ऐकूयात पूनमताईंसाठी ही व्हॉट्सअप फरमाईश रेश्माताईंची.

चला, विवाह चित्रपट असा आहे की ज्यांचे घरी लग्नसराई असते अशा ठिकाणी हे गाणं आवर्जून लावण्याची आपले श्रोते मला सांगत असतात. तर चला, या पावसाचा आनंद तर घेत आहात तुम्ही. मूड झाला असेल चहा आणि कांदा भजी खाण्याचा, तर पटकन खाऊन घ्या, बनवून घ्या. आता बाहेर तर जाऊ शकत नाही, घरी जे मंडळी बसलेली आहेत अशांनी नक्कीच आज कांदा भजी, वडापाव असा जो बेत आहे तो करू शकतात घरी बसून, पावसाचा आनंद घेत. कारण की आपल्याला गरमागरम खाण्याची सवय लागते, पावसात गरमागरम जेवढं अन्न आपण खाऊ तेवढं आपल्याला खावंसं वाटतं. तर या पावसात आता असंच एक गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातील, जे सर्वांनाच आवडतं, हे गीत ऐकायचं आहे. निमखेड बाजार तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथून ते म्हणतात, बरे दिवस झाला फरमाईश पाठवतोय. संतोष काळपांडे सर, भावेश काळपांडे, ऋतिका काळपांडे, सोनाली काळपांडे, आमच्याकडे रिमझिम अशी छडी चालू आहे, म्हणजे पावसाच्या सरी येत आहेत छोट्याशा असं सांगतायत सर. तर नक्कीच सर आज फरमाईश तुमची पूर्ण करते आहे, पाऊस देखील येतोय सगळीकडे. तर नक्कीच या गीतासोबत एन्जॉय करूयात.

रात्री या पावसात मी आत्ताच म्हटलं भजी, तर आपले श्रोते तर म्हणतात मी आत्ताच खाल्ले गरमागरम भजी, आत्ताच खाऊन बसले आणि मग खाल्ल्यानंतर मला म्हणतात की तुम्ही पण या. तर मी म्हटलं तुम्ही तर खाऊन झालं तुमचं, तर मला म्हणतात आज तुमच्यासाठी आम्ही स्पेशल बनवू असं म्हणतात आपले श्रोते. थँक्यू सो मच ताई. श्रेयश सर आहेत आणि वैष्णवी ताई, तर थँक्यू सो मच ताई. आणि आणखीन कोणी कोणी राजकुमार वाणी सर म्हणत आहेत आमच्यात तर आज बाजार आहे त्यामुळे गरमागरम भजी इथे मिळतात असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू, खूप छान वाटलं. आणि तसंच आपले जे श्रोते आहेत जाधव सर, त्यांनी देखील व्हिडिओ करत तो जो एक शूट करून पाठवलं, खूप छान वाटलं की अशा पावसात देखील आपले जे श्रोते आहेत ते मला सांगतायत की आम्ही रेडिओ तेरणाचा आनंद घेत आहोत पावसात देखील. तर लक्ष्मण लोंढे सर देखील आहेत, स्वराज जाधव सर आहेत जे चिलवडी येथून आहेत आणि सध्या ते शेतामध्ये आहेत, तर तिथून तो व्ह्यू करून त्यांनी मला रेकॉर्ड करून पाठवलाय. तर सर म्हणतात राजकुमार माने सर आमच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मी लाईव्ह आलो नाही असं त्यांनी सांगितलंय. हरकत नाही, इकडे पाऊस आहे असं म्हणतायत दत्तात्रय शेंडे सर, मुक्काम पोस्ट आंधळी तालुका मानुरा जिल्हा सातारा असं त्यांनी पाठवलंय. आणि त्याच्याच बरोबर आपले साताराचे जे सर आहेत प्रकाश बोबडे सर, ते पण सांगत नाहीत की साताऱ्यामध्ये कसं वातावरण आहे, साताऱ्यामध्ये पाऊस आहे का. आजकाल ते लाईव्ह दिसले नाहीत मला म्हणून विचारते, जर कॉन्टॅक्टमध्ये असतील आपल्या तर नक्की सांगा, मी त्यांना विचारलं होतं म्हणून. आणि तशाच पद्धतीत मुरुममध्ये देखील पाऊस पडतोय, दादांनी मला फोटो पाठवलाय सध्या पावसाचा. आणि तसंच अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून सुद्धा अधूनमधून पाऊस चालू आहे असं सांगतात आपले श्रोते हिरामण खेराडे सर, नियमित श्रोते. तर चला पुढची फरमाइश घेते. दिल चाहता है या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि श्रोते आहेत आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. अमर सिद्ध गणेश आणि मित्रपरिवार, थोडं थोडं पाऊस चालू आहे असं म्हणतायत. तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून सिंदफळ येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना ऐकायचं आहे आज बऱ्याच दिवसानंतर दिल चाहता है या चित्रपटातील हे गीत. सुंदर असा चित्रपट गाजलेला देखील आहे, ऐकूयात आनंद घेऊयात. ऐकूयात अमर सिद्ध गणेश सर आणि मित्रपरिवार यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला मी पण असंच म्हणणार आहे, हम है नए अंदाज क्यों हो पुराना. तरी अशा अंदाजासोबतच मी सर्वांना भेटते, सर्वांच्याच फरमायशी पूर्ण करते. सर्वांच्या चॉईसेस वेगळ्या आहेत, कुणाला जुनी गीतं आवडतात, कुणाला 90s मधली, कुणाला 2000 मधली, कुणाला नवीन लेटेस्ट आवडतात, कुणाला मधल्या काळात जेवढे पिरियड्स झाले असतील त्या काळातली गीतं, किंवा रॅप सॉंग ऐकावीशी वाटतात, मराठी गीतं ऐकावीशी वाटतात, पावसावरती रोमॅन्टिक सॉंग, तसंच डान्स करणारी लावणारी देखील गीतं आपल्या श्रोत्यांना अशा सर्व मिक्सरला घेऊन मी आर्ज प्रगती आपल्या या आवडीची आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये हजर असते आणि सर्वांच्याच फरमायशी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध देखील असते. पण वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची, वेळ झाली आहे 3:09 होत आहेत आणि अगदी मला म्हणावं लागतंय आता टाटा बाय बाय सी यू अगेन असंच म्हणावं लागेल. तर भेटूयात उद्या. आणि आपले श्रोते जे आहेत भरभरून मला खायला भजी पाठवत आहेत. बरं, आत्ता देखील सुमित मस्के ढेकरी येथून सर म्हणत आहेत की या भजी खायला आणि फोटो पाठवला आहे. अगदी म्हणजे भजी आता पाहिल्यानंतर माणसाला भूक तर लागेलच असं मला वाटतंय. बऱ्याच श्रोतांनी मला भजी खाण्यासाठी इन्व्हाइट केलंय. तर चला या आनंदात तुम्ही घ्या याचा आनंद. आता सध्या जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत, जे घरी आहेत आणि मी जसं म्हटलं की आता घरी आहात, तर चला पटकन असे रेसिपी होणारी आहे भज्याची, तर त्यामुळे या पावसात नक्कीच तुम्ही या गरमागरम भजी, म्हणजे मुगाची भजी, भजीचे देखील इतके प्रकार झालेले आहेत सध्या की पौष्टिक भजी यामध्ये आता अजेंडा धरला आहे मूग डाळीच्या भज्यांनी. तर मला तर जास्त भजी आवडतात मम्मीच्या हातची. मम्मीच्या हातचे कसलेही भजी असले ते सुंदरच होतात, कारण की आय डोंट नो, जेव्हा केव्हा मम्मींनी भजी करते त्यावेळेस तो हॉटेलचाच फील होतो, इतक्या सुंदर पद्धतीत मम्मीच्या हातची भजी लागतात. तर चला मम्मीच्या हाताच्या भजीची आठवण घेत भेटूयात उद्या. कुठला पदार्थ खावासा वाटेल उद्या सांगता येणार नाही, कारण की पाऊस आणि चहा हे जे समीकरण आहे ते समीकरण न तोडणार आहे. पाऊस म्हटलं की चहा हा लागतो म्हणजे लागतोच, तर तो देखील लिमिटेड घ्यायचा आहे, कारण की त्याने देखील आपलं ऍसिडिटीचं प्रमाण हे वाढत असतं. त्यामुळे आपल्या श्रोत्यांना सांगावंच वाटतंय, चहा जरी प्यावासा वाटत असेल तरी लिमिटेड, नॉट ॲडिक्टेड व्हायचंय आपल्याला चहासोबत देखील. तर चला, तर आपले श्रोते आहेत धामणगाव येथून, ढगाळ वातावरण आहे धामणगावमध्ये, येथून म्हणतायत लाईव्ह नागेश पाटणे सर. आणि बऱ्याच ठिकाणी आणखीन देखील, जसं की शेतकरी मित्र जे आहेत आपले, त्यांचा प्रश्न हा थांबलेला नाही आहे, आणखीन पाऊस हवा तेवढा पडलेला नाही आहे, त्यांच्यासाठी खूप मनात खरं तर मोठी गोष्ट दुःखाची आहे, कारण की आणखीन पेरणी काही ठिकाणी झालेल्या नाही आहेत, किंवा काही ठिकाणी असा पाऊसच झालेला नाही आहे की शेतीची जी कामं असतात ती करण्याची राहिलेली आहेत. तर आशा करते पांडुरंगाचरणी एकच मागणं त्या दिवशी देखील मागितलं की आपल्या शेतकरी बळीराजाला सुखी कर, त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते तुझ्याकडूनच येणार आहे, त्यामुळे तू बरस आणि या शेतकरी राजाला आपल्या हसमुख आणि आनंदात ठेव. चला तर याच नोटवरती मी आर्ज प्रगती इथेच थांबते, भेटूयात उद्या. तोपर्यंत उद्या आहे गुरुपौर्णिमा, तर गुरूंवरती देखील आपण कार्यक्रम केलाच आहे, तो देणारच आहोत, आणि तसंच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. तर ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. उद्या देखील अशीच वेगळी गीतं येणं अपेक्षित आहेत. 30-30 गीतं न येता इतर देखील गीतांचा आस्वाद आपण घेऊयात. चला बाय बाय, टाटा, सी यू अगेन. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

jouer. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि ते पुढे मार्गक्रमण करत असताना जीवनाच्या अशा टप्प्यावर असतात की त्यांचा हा यशस्वी जीवनाचा जो मार्ग असतो किंवा त्यांनी आतापर्यंत जे यश कमवलेलं असतं हा जो त्यांचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि यातून आपण बरेचसे असे काही मुद्दे, असे बरेचसे पॉईंट्स घेत असतो की ज्यामुळे आपलं जे स्ट्रगल असतं, आपला जो संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला मदत मिळते. याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिकी. त्यांचं इकडलं जे आपल्या धाराशिवचं आडनाव आहे ते घोडके आहे, डॉक्टर मनीषा घोडके. तर आपण ते पण समजून घेणार आहोत. तर डॉक्टर मनीषा रविकुमार कौडिके, तर या ज्या आहेत ते 2001 पासआउट आहेत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधून त्या पासआउट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एम ई केलेलं आहे 2013 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथून, आणि त्याच्यानंतर त्यांची PhD झालेली आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच ब्रँचमधून 2023 सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची त्याच्यातून झालेला आहे. आणि त्यांचा खरं तर परिचय जर करून द्यायचा म्हटला तर कदाचित म्हणजे माझ्या रेडिंगच्या अनुसार कदाचित त्याला अर्धा पाऊण तास जाऊ शकेल, कारण त्यांचा जो पूर्णपणे बायोग्राफी आहे ते जवळपास 12 आहे. तर यानुसार जर विचार करायला गेलं तर 2001 ते 2025 म्हणजे 24 कालावधीमध्ये डॉक्टर मनीषा यांनी खूप अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि त्या अचिव्हमेंट्सच्या विषयी आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर त्यांच्या इंटरनॅशनल जर्नल्स जे आहेत ते जवळपास 6 प्रकाशित झालेले आहेत, इंटरनॅशनल कॉन्फरन्स जे आहेत त्या जवळपास 7 केलेल्या आहेत, नॅशनल कॉन्फरन्स 2 केलेल्या आहेत, त्यांनी ब्लॉग पण लिहिलेले आहेत आणि इंटरनॅशनल जर्नल आणि कॉन्फरन्स रिव्ह्यू पण केलेले आहेत आणि त्यासाठी काही पेटंट्स पण मिळवलेले आहेत. नेमके ते काय आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत आणि त्या प्रोजेक्ट गाईड पण आहेत आणि सोबत त्यांनी बरेचसं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की 12 मी जसं म्हणतोय तसं परिचयपत्र आहे आणि याच्यातून आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या हे पण खूप कठीण जातं, पण 24 हा प्रवास आहे. आणि सध्या डॉक्टर मनीषा ज्या आहेत ते MIT इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत जवळपास 13.5 त्याच्या अगोदर त्यांनी 4 एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्य केलेलं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी 3 घालवलेले आहेत. तर अशा म्हणजे आपल्या धाराशिवसाठी खरं तर हे एक खूप मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या धाराशिवची एक मुलगी अशा पद्धतीनं कार्यरत राहते, 24 प्रवासामध्ये इतका मोठा जो आहे तो बायोग्राफी लिहिण्या इतपत जो त्यांचा प्रवास आहे तो झालेला आहे. तर डॉक्टर मनीषा, मी तुमचं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो.
2: थँक्यू सर. थँक्यू.
1: म्हणजे तुमच्या परिचयाचाच परिचय करण्यासाठी मला जवळपास 3 गेलेले आहेत. तर आणि तुमचा सरनेम पण असं कौडिके असं आहे, राईट?
2: करेक्ट.
1: हां, तर ते कौडिके थोडंसं असंही म्हणाला जीभ खूप वळती आहे त्याच्यामुळे आमची भाषा शुद्ध होऊ शकेल तो भाग वेगळा आहे, पण डॉक्टर मनीषा असं आम्ही तुम्हाला म्हणतो, डॉक्टर मनीषा घोडके.
2: येस.
1: हां, तर 2001 तुम्ही पासआउट झालेला.
2: करेक्ट.
1: आणि त्याच्यानंतर 24 पहिल्यांदाच कॅम्पसला येत आहे.
2: हो खरंच, 24 म्हणू शकतो.
1: 24 येत आहे. काय तुमचं पहिलं फिलिंग काय कॅम्पसमध्ये आलेलं?
2: हा, आल्यानंतर मी पहिलं बिल्डिंग जे आहे स्टार्टिंग, आम्ही जे एंट्री करायचो एक्झाम किंवा काही, आम्हाला जास्त तेव्हा काळामध्ये बाहेर थांबत नव्हतो कारण अगदी तेव्हाचं जे कॉलेजचं वातावरण होतं, मुलं मुली असू दे किंवा आत्ताचं जे वातावरण आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. तर आम्ही पटकन म्हणजे तिथून बस स्टॉपवरून निघणे, खाली बघून पूर्ण कॉलेजमधून एंट्री मारणे, आणि जेव्हा अगदी फायनल इयर झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही बसलो असतील बाहेर कॅम्पसमध्ये की आता आपलं इंजिनिअरिंग संपलेलं आहे आणि आता आपण जातो इथून, तेव्हा फक्त काही ते बसलो असेल. त्याच्यामुळे मी आता आल्यानंतर बाहेर पूर्ण थांबून पूर्ण त्या परिसराचा एक्सपिरियन्स की आपण इथे कसं होतो, कशी एंट्री, आणि आपले फ्रेंड्स किंवा टीचर्स सर्वांची खूप आठवण झाली. सगळे नाव पटापट यायला लागले, कोणते सर काय शिकवायचे. आणि आतमध्ये आल्यानंतर एंट्री त्या सरांची ते बोर्ड्स आहेत आता, आणि चांगले हायर पोझिशनवरती सर आहेत, कोणी नॅक कोऑर्डिनेटर, कोणी काय, तर दाते सर, म्हणजे सगळे टीचर्स. त्याच्यामुळे अगदी पटापट त्यांचं तेव्हा ते कसे होते आणि ते आम्हाला कसे गाईड करायचे. अगदी मी जर एक्सपिरियन्स लगेच मी मॅडमशी बोलली की दाते सर आम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट एकदम टफ सब्जेक्ट फर्स्ट इयरचा, तर तो शिकवण्यासाठी सर एक चांगला मुलगा म्हणजे ब्राईट स्टुडंट आणि त्याच्याबरोबर एक ऍव्हरेज मुलगा असे बसवायचे बेंचेसवरती. म्हणजे त्यांची सिटिंग अरेंजमेंटच तशी असायची. क्लासमध्ये आले की पहिले ते मुलांना की तू इथे बस, तू तिथे बस, तू तिथे बस, आणि त्यानुसार त्यांनी सब्जेक्ट शिकवताना त्यांना कळायचं की कोण कोणाला कसं गाईड करतं आणि काय. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी ती पोझिशन, ते सगळ्यात बेस्ट एक टीचरचं जे आपण म्हणतो की एक क्वालिटी, तिथूनच की ती मला लगेच रिअलाईज झाली की सर असे. आणि मी मॅडमलाही बोलून दाखवलं की आमचे दाते सर असे असे करायचे. ते मला म्हणजे आणि सर्व टीचर म्हणजे पूर्ण चार वर्ष चार म्हणजे ते फ्लोर्स बघितल्यानंतर आपण प्रत्येक वर्ष कुठे काय करायचो, कुठे कुठली डिपार्टमेंट म्हणजे लॅब होती आणि त्यानुसार आपण कसे वावरायचे, सर्व फिलिंग जागे झाल्या पूर्णपणे.
1: डॉक्टर मनीषा, मला तर असं वाटतं की तुम्ही अजूनही फ्लॅशबॅक मध्ये आहेत.
2: खरंच आहे, खरंच आहे, म्हणजे मी तेच सर्व त्याच्यामध्येच आहे आणि खूप छान फिलिंग आहे.
1: 2001 तुम्ही पासआउट झालात म्हणजे साधारणतः 1998 तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार. अच्छा, तर त्याच्या अगोदर तुमचं मग स्कूलिंग कुठे झालेलं होतं?
2: मी श्रीपतराव भोसले हायस्कूल इथे धाराशिव, तिथे माझं 10वीपर्यंत एज्युकेशन, नंतर 11वी 12वी मी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये, आणि नंतर परत मग इथेच इंजिनिअरिंग.
1: हे कसं तुम्ही ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे किंवा असं काही?
2: खरं सांगायचं म्हणजे बॅकग्राऊंड जर बघितलं आमचं तर इंजिनिअरिंग मध्ये कोणीच नव्हतं आमच्या, पण माझ्या ज्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्या टीचर आहेत, म्हणजे एक जिल्हा परिषद मध्ये टीचर आणि दुसरी एक 10th हायस्कूल टीचर. पण त्या दोघी टीचर असल्यामुळे आई वडिलांना असं वाटायचं की आपली तिसरी मुलगी पण टीचर व्हावी. त्याच्या अगोदर जर जायचं म्हणलं तर माझे दोन म्हणजे आई वडील जे आहेत त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कधीच शाळेची पायरी चढलेली नाही आहे, पण आम्ही 5 भावंड आहोत. तर त्यांचं मात्र हे होतं की आपण मी बिल्डिंग नाही बांधणार, माझे वडील नाही म्हणायचे की मी घर मोठे बांधेल वगैरे असं नाही करणार, पण मुलं मी बांधणार. त्याच्यामुळे वडील बाहेर म्हणजे नेहमी असायचे, कारण जॉब नाही पण शेतकरी आणि धंदा म्हणजे मसाल्याचे व्यापारी, तर ते वीकली असे रोटेटिंग वरती असायचे की आज या गावाला, नंतर पुढच्या गावाला, नंतर पुढच्या गावाला बाजार करत. आणि मग आई मेन इथं आमचा आधारस्तंभ असायची की हे पूर्ण घरी राहून ती कधीच आम्हाला घरातले कामं शिकवण्यासाठी कधी फोर्स केलं नाही. पण ती म्हणायची ह्या छोट्या गोष्टी आहेत जे घरातले शिकणं त्याला तुम्हाला टाइम लागणार नाही, पण एज्युकेशन हे तुमचे लाईफ टाईम शोधरी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या एज्युकेशन घ्या आणि मग परत हे तुम्ही शिकून घेताल, स्वयंपाक कसा करायचा, घरे कशा आवरायचे हे करताल. आणि ती अजूनही इतकं वर्ष झाले तरी आमच्या सपोर्ट, म्हणजे मी पीएचडी तुम्ही सांगितलं की माझी पीएचडी झाली तिथे माझ्या आईचा पूर्ण म्हणजे हातभार आहेच, म्हणजे मुलांना बघणे. त्यावेळेस मी जेव्हा एक्झामला जायचे तर मग आई येऊन राहायची की ती मुलांना बघायची, ती म्हणायची तुम्ही एज्युकेशन घेतलंय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे दुनियेलाही. म्हणून तिने आम्हा तिघी आम्ही बहिणी जॉब म्हणजे करतोय, आम्ही तिघी टीचिंग फील्डमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंड म्हणजे मेन आई वडिलांचं इथे मला मेन्शन करायला खूपच प्राऊड फिलिंग आहे की माझे आई वडील काय होते आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना या एज्युकेशनमध्ये आणि त्यांचा म्हणजे माझा लहान मुलगा म्हणजे सॉरी माझा लहान भाऊ त्यांचा लहान मुलगा तो अमेरिकेमध्ये आहे, त्यांनी इथूनच इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि तो तिथे आता 7-7 वर्ष झालेलं आहे, तो तिथे सेटल्ड आहे इन्फोसिस कंपनीमध्ये, तोही एचआरमध्ये वगैरे आहे, एकदम बेस्ट त्याचाही चालू आहे.
1: अच्छा, तर डॉक्टर मनीषा तुम्ही ज्या पद्धतीनं एकतर म्हणजे तुमच्या सुरुवातीचा जो काळ सांगतायत की 1998 पूर्वी म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने स्कूलिंग केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, मग आता ज्यावेळेस घरच्यांचा एवढा सपोर्ट होता सगळ्या बाबी होत्या, तर तुमचं 4 वर्षाचं ते अकॅडमिक्स कसं राहिलं ते सांगा, तुम्ही अभ्यासात कसे होतात ते सांगा.
2: व्हेरी गुड क्वेश्चन. कारण मी जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं आम्ही म्हणजे तेव्हा ट्रॅव्हलिंग हे जास्त नव्हते सोर्सेस इथे येण्यासाठी, तर आम्ही काय मी ज्या ठिकाणी राहते तिथून आम्हाला चालत 1/2 तास तरी कमीत कमी बस स्टँडपर्यंत यावं लागायचं आणि तिथून बसेस म्हणजे जे लोकल बसेस सुरू झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे तुळजापूरचे वगैरे बस पकडणे, मग त्यानुसार आम्ही इथं. आणि ते जे आमचे सिनियर्स वगैरे भेटायचे त्यांनी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग खूप म्हणजे अवघड आहे, तुम्हाला खूप पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो. अगदी त्यांनी म्हणजे मला ते वाक्य आठवते एक वाघ म्हणून आता आहेत वाटतं इथे, त्यांनी मला बसमध्ये सांगितलं होतं की हे ताकासर ताकालाही फुंकून जसं पितो तसं इंजिनिअरिंग करावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागेल. आणि मग ते गोष्टी जे सिनियरच्या छोट्या छोट्याच गोष्टी पण ते खूप सिरियसली घ्यायच्या. मग एक ग्रेस सिस्टीम असते इंजिनिअरिंगमध्ये की 45 मार्क्सचा ग्रेस असतो, जर तुम्ही फेल होत असेल 4-5 मार्कांनी तर ते युनिव्हर्सिटीने ती फॅसिलिटी दिलेली आहे की ते ॲडिशनल करून पासिंग. तर मग ते ग्रेस, विदाऊट ग्रेस आणि विथ ग्रेस पासिंग अशी सिस्टीम असते. तर जेव्हा मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला होती, फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आला आणि आमच्या वेळेस OMS म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्रीयन स्टुडंट्स असायचे, म्हणजे असतेले ज्यांनी, तर 14 मुले हे जे आउट ऑफ हे निघाले होते म्हणजे विदाऊट ग्रेस फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला, त्याच्यामध्ये 13 मुले आउट ऑफ महाराष्ट्रीयन होती आणि मी एकटीच होती जे महाराष्ट्रीयन स्टुडंट होती, जे की विदाऊट एनी ग्रेस पूर्ण सब्जेक्ट क्लिअर केले होते. आणि त्याची मजा म्हणजे काय की मला तेवढं माहित नव्हतं की हा रिझल्ट कसा असतो किंवा काय. मी जेव्हा कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी आली तर माझ्याकडे बरेच जण पाहत होते, तर माझी एक मैत्रीण होती फास्ट फ्रेंड माधुरी गोंगडे, तर ती सगळे माझ्याकडे बघत होते. मी तिला म्हणलं आज काय नेमकं मला असं काय बघतायत, ती म्हणले अगं तुझे सब्जेक्ट सगळे क्लिअर झालेले आहेत विदाऊट ग्रेस, त्याच्यामुळे सर्वांना माहीत झालं की ती मुलगी कोण आहे ती तुझ्याकडे म्हणून पॉइंट आउट करतायत. ते
1: हुशार मुलगी आहे आणि असं काय आपल्याला वाटलं नव्हतं, असं काय
2: हुशार म्हणजे
1: ऑल क्लिअर म्हणायला पाहिजे.
2: मी नंतर धाते सर जे आमचे, मी आता मगाशी नाव घेतलं, सरांकडे सहज मग रिझल्ट सांगायला गेली. सर म्हणे हो कोणीतरी 14-13 जण OMS निघाले त्यांनी एक कोणीतरी महाराष्ट्रीयन मुलगी आहे म्हणे. म्हणलं सर ती मीच आहे. मग सर अरे वा मग तू अशी कशी आलीस, मग पेढे घेऊन यायला पाहिजे वगैरे असं सरांचं मत होतं. मग मला कळालं की म्हणजे हा रिझल्ट इतका सिरियस असतो की असंही होतं म्हणे. त्याच्यामुळे ती एक मला ती जी एक्साइटमेंट जेव्हा रिझल्ट आला, मग घरच्यांना मी ते जे ट्रॅव्हलिंग सांगितलं, मग मला घरी जाऊन सांगायचं होतं की माझा असा रिझल्ट आलेला आहे. मला असं झालं होतं की मी किती पळत जाऊ आता घरी आणि इतकं घरला, तर मग इथून बस मग परत ते चालत मग आणि घरच्यांना, मग तेव्हाची माझी जी फिलिंग होती की मी आता पटपट घरी जाईल आणि म्हणजे अगदी वाऱ्याच्या डायरेक्शन सारखीच मी चालत पळत घरी जाऊन सांगितलं की असा असा रिझल्ट असतो, असं असं माझं झालेलं आहे. आणि ते कारण त्यांनाही तितकं माहीत नाही, पण त्यांनाही मी एक्सप्लेन केलं हे ग्रेस सिस्टीम काय असते त्याच्यामध्ये आणि हे माझं बेस्ट झालेलं आहे, ते एकदम खुश होते घरचे.
1: बरं. तर आता हा जर समजा विषय आपला तुमचा चर्चेचा झाला, आपण परत एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर येऊयात, कारण तुम्हाला ते खूप जास्त आठवत आहे असं आपण समजून चालूयात. पण हे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे MA आहे ते संभाजीनगरला झालं त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये, आणि त्याच्यानंतर PhD करण्यासाठी म्हणजे साधारणतः तुम्हाला ते पण 2013 असा एक 10 वर्षाचा कालावधी लागला, काय काय कारण होतं त्याचं?
2: फॅमिली म्हणजे आता सर्वांसाठी मेन प्रायोरिटी तर फॅमिली आहे.
1: म्हणजे तुमचं काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्या इंजिनिअरिंग लग्न झालं?
2: मी 2 वर्ष जॉब केला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, 2003-04 माझं लग्न झालं. पण सपोर्ट सिस्टीम माझे मिस्टर खूप म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे की या जे एज्युकेशन मी पूर्ण PhD पर्यंत कम्प्लीट केलं त्याच्यासाठी. तर जेव्हा माझं इंजिनिअरिंग म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथून परत ते जे फ्लड वगैरे सिस्टीम झाली होती आमच्या तेव्हा, तर 1.5 वर्ष आम्ही तिथे म्हणजे तिथे राहिलो. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. नंतर मी इथे तेव्हा मी मुंबईमध्ये एक टेक्निकल सपोर्ट म्हणून एक जॉब करत होती. नंतर मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतरही मी अशीच एक कंपनी जॉईन केली होती, पण ते जॉब असेच होते म्हणजे की कुठे सेटलमेंट नव्हते आणखी तसे व्यवस्थित. मग विचार केला की आपण आता टीचिंगमध्ये जाऊया. 2008 मी विचार केला की आपण टीचिंग फील्डमध्ये, मग मी पॉलिटेक्निक कॉलेज JSPM जॉईन केला. मग 2010 मी AISSMS 6 महिन्यासाठी जॉईन केलं, कारण माझं तेच चालू होतं फॅमिली आणि हे. मग नंतर मला असं जाणवलं की आपल्याला जर या फील्डमध्ये राहायचं असेल तर MTech ME करणं कंपल्सरी आहे, पण तेव्हा ME तितके कॉलेजेस नव्हते आणि माझं सासर औरंगाबाद असल्यामुळे मी विचार केला की आता मुलगी लहान आहे तर आपण तिथे ॲडमिशन घेऊया, सो दॅट आपल्याला एक्झामच्या वेळेस वगैरे सपोर्ट होईल म्हणून. म्हणून मग मी 2008-10 तिकडे ॲडमिशन, म्हणजे तेव्हा प्रॉपर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावे लागायचे, म्हणजे एक्झाम देणे मग इंटरव्ह्यू देणे आणि मग ॲडमिशन मिळणे ही पूर्ण प्रोसिजर. तर तिथे नंबर लागला, मग मी तिथे ॲडमिशन घेतला. पण तिथेही बरेच की म्हणजे मी तेव्हा सेकंड प्रेग्नंट पण होती, म्हणजे जेव्हा मी ME जॉब आणि ते, मग मला इथून मी 3:30 पुण्याहून उठायचे पहाटे, 5 बस पकडायची, मग तिकडे जायची 10
1: तिथून,
2: हा संभाजीनगरला 10 मॉर्निंगला तिथे पोहोचायचं, दिवसभर कामं करायची कॉलेजची आणि रात्री 6 बस तिकडून पकडायची आणि रात्री 11:30-12 परत तिकडे रिटर्न. म्हणजे अशी मी बऱ्याचदा प्रेग्नंट असतानाही, त्याच्यामुळे मी म्हणजे मला असं झालं व्हायचं कधी कधी की बेबी आईकडे अशी सिच्युएशन झालेली, म्हणजे मी तेही सिच्युएशन हँडल केली. म्हणजे खूप छान, म्हणजे आहे हे सगळं स्ट्रगल पण आहे, पण तेवढी जिद्द पण होती की नाही आपल्याला आहेत आपल्यामध्ये तेवढं कॅलिबर तर आपण वापरणे. म्हणजे फोर्स काहीच नव्हता मिस्टरांचा की तू करच जॉब कर किंवा हे कर, पण असं वाटायचं की ठीक आहे आपल्यामध्ये आहे तर आपण त्या कपॅसिटीचा युटिलाइज केलाच पाहिजे. म्हणून मग ते तशा पद्धतीने मग 2013 माझी ME कम्प्लीट झालं आणि मग नंतर MIT 2010 2010 मी जॉईन केलं. म्हणजे दोन्ही एम आय टी सारखा कॉलेज, म्हणजे इथं खरंच नाव घ्यायला हवं, कारण मी जेव्हा एम आय टी 2010 जॉईन केली तेव्हाच मला एम ईला ॲडमिशन भेटलं, तेव्हाच मी प्रेग्नंट पण होती. तर त्यांनी कॉलेजनेही मला सपोर्ट की तुम्ही औरंगाबादला जाताय तर तुम्हाला राहण्यासाठी ऑन ड्युटी म्हणजे 15-20 दिवस, तर त्यांनी मला कधी म्हणजे मी न्यूली जॉईन असतानाही त्यांनी सपोर्ट केला. ती सगळ्यात बेस्ट एम आय टी कॉलेजचं नाव का घेते कारण त्यांनी एज्युकेशन किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंटला ऑलवेज तिथे खूप चान्स असतो. कधी तुम्हाला म्हणजे फायनान्शियली असू दे किंवा तुम्हाला जे नंबर ऑफ डेज लागतात तर तशा गोष्टी खूप सपोर्ट केल्या जातात. त्यामुळेच तिथे एकदा जॉईन केलं की लोक रिटायरमेंटपर्यंत तिथेच छान स्वतःला ग्रूम करतात आणि डेव्हलप करत जातात. आणि तिथे मग मी 2013 जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं मग परत PhD करण्याचा काही विचार नव्हता, पण जे माझे कलिग्ज वगैरे होते तर पेट म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट मग ते एक्झाम वगैरे देत होते आणि यावर्षी नाही जमलं मग पुढच्या वर्षी करूया वगैरे अशी चर्चा. मग मी म्हणलं आपणही ट्राय करायला हवं, स्वतःचं नॉलेज म्हणजे चेक केलेलं पाहिजे की कम्पॅटेबिलिटी आपली चेक करायला हवी की मी पण कम्पॅटेबल आहे का नाही PhD एंट्रन्स वगैरे. म्हणून मग मी ती एक्झाम दिली पेटची आणि ती फर्स्ट याच्यामध्ये क्रॅक झाली, त्याच्यामुळे माझं पहिल्याच वर्षी माझं पेट क्लिअर आणि ॲडमिशन PhD झालं SPPU. मग माझं MIT कॉलेज होतं पण अंडर SPPU. मग त्या पद्धतीने मग तिथला पुढचा प्रवास सुरू झाला. मग मध्ये
1: तुम्ही 2010 तुम्ही म्हणतायत की MIT जॉईन केलं ऍज अ लेक्चरर.
2: बरोबर.

0: मोबाईल पण नव्हते तितके, जस्ट स्टार्ट झालेले. तर मग विलासरावजींच्या तिथे मी जॉब सर्च करत होते कुठली कॉलेज किंवा काय, तर मग तिथे मी गेली. मग तिथे ते नवीन आलेले होते, तर मग ते माझे इंटरव्ह्यू झाला तिथे. मग त्यांना दिसलं की ह्या व्यक्ती जरी कम्प्युटरचं नॉलेज पहिलं कारण नव्हतंच तितके, पण टीच कारण डायरेक्ट लर्निंग टू टीचिंगला उतरत होते मी. तर त्याच्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. मग त्यांना कळालं की हे करू शकतात जर यांना थोडंसं जर दिला आपण चान्स. तर मग ते त्या कंपनीने त्या मला तिथे घेतलं. मग ते MIDC जे लातूरला आहे विलासराव देशमुख फाउंडेशन, मग तिथे मी जॉईन केलं. तिथे मी 2 वर्ष जॉब केला टीचिंगचा, कम्प्युटर टीचिंग. आणि मग तिथून लग्न झाल्यानंतरच मग मी मुंबईला शिफ्ट झाली होती.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं लातूरमध्ये असताना चालू असतानाच तुमचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला शिफ्ट होण्याचा योग आला.
0: अच्छा,
1: तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कवडीकी यांच्याशी, त्यांचं आपलं माहेरकडला नाव घोडके आहे. तर डॉक्टर मनीषा यांची जी लाईफ जर्नी आहे ती आपण समजून घेत आहोत. सध्या त्या MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आणि जवळपास 13.5 वर्ष झाली आपण हे पण समजून घेत आहोत. तर तुमची ही सगळी जर्नी मुंबईला जाणं, मुंबईच्या तिथं काम करणं आणि ज्यावेळेस MIT जॉईन होणं, तर MIT पण कसं जॉईन झाला 2013 तुमचं हे MEचा जो विषय होता तो पण तुम्ही एक्सप्लेन केला, पण ज्यावेळेस तुम्ही एक प्राध्यापक म्हणून लागलात, कारण तुम्ही एका अशा जर्नीमधून गेले होतात की जिथं तुमच्या आईवडिलांचा जो विषय होता तो शैक्षणिक पार्श्वभूमी काहीच नव्हती, धाराशिव सारख्या ठिकाणी शिकणं किंवा लातूरचा पण असेल, तर मूळतः तुमच्याकडे एक हुशार असे गोष्ट होती की तुम्ही भोसले हायस्कूल नंतर दयानंद कॉलेजला सुद्धा ऍडमिशन त्या काळामध्ये मिळणं म्हणजे खूप ते एक मोठी प्रेस्टिजची गोष्ट समजली जायची. तर त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर म्हणून ज्यावेळेस पुण्याला जॉईन केलं आणि ह्या 13 वर्षाच्या जर्नीमध्ये, तर ॲज अ लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे आपण जर तुलना करायची म्हणलं तर धाराशिवमध्ये तुम्ही पण इथे शिक्षण घेतलेलंच होतं आणि तिथं आता काही विद्यार्थ्यांना शिकवतायत आणि ते पण पुण्यासारख्या ठिकाणी, तर काय नेमकं तुम्हाला कसं डिफरन्शिएट करता येईल याला किंवा कसा हा एक्सपिरियन्स सांगता येईल?
0: नाही, तिथलं एज्युकेशन आणि इथलं एज्युकेशन, इथे हार्डवर्क म्हणजे इथली मुलं जी असतात ते हार्डवर्कर जास्त असतात. तिथे आहे म्हणजे तिकडे आहे पण तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली, आणि इथे मुलं जी असतात ते अवरेज असतील म्हणजे टॉपर्स वगैरे नसतील ऍडमिशन घेताना. पण इथलं जे क्लायमेट किंवा तुम्हाला सेल्फ लर्निंग किंवा जे आम्ही जेव्हा होतो, आणि कारण तेव्हा सोर्सेसच नव्हते जास्त बोलायचं म्हणत, आता मुलं कुठेही असू दे इंजिनिअरिंगला त्यांना सोर्सेस इतके मिळालेले आहेत पुण्यामध्ये असू दे नाहीतर इथे, पण त्याचा त्यांनी खूप छान फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे आता बऱ्याचदा असतं की मुलं मला इथून कॉल करतात की मी पुण्याला येऊ का, तिथे ऍडमिशन घेऊ का, तर मी म्हणते इथेही चांगलं कॉलेज आहे. म्हणजे मी असं नाही म्हणणार की कुठलेच कॉलेज चांगलं किंवा वाईट, पण ते कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन यू पीपल. कारण तुम्ही तिकडे आला तिथे ऍडमिशन घेतलं आणि जर तुम्ही स्वतः केलंच नाही काही तर त्याचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही इथे जरी राहिलात, माझ्या सख्या म्हणजे मावस भावाची मुलगी तिने मला विचारलं, मी म्हणलो तू तिरणाला घेतलंस तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मी माझं तुझं लहान भाऊ अमेरिकेत आहे, मी इथं करते, फक्त तुला करावं लागेल जे काय करायचं, म्हणजे ऍडमिशन घे आणि तू स्वतः अभ्यास करायचं की स्वतः एक्सप्लोअर करणे. मी MIT शिकवते पण मुलांना सेकंड इयर पासूनच सांगते की तुम्ही फर्स्ट इयरला येतात तेव्हा तुम्हाला कॉमन सब्जेक्ट्स असतात की बिईंग अन इंजिनियर व्हॉट इज गोईंग इन अनदर ब्रांच, ते तुम्हाला माहिती असल्यामुळे तसे सब्जेक्ट दिलेले असतात. पण जेव्हा सेकंड इयरला येतात तेव्हा पूर्ण फंडामेंटल सब्जेक्ट्स असतात त्याच्यामुळे, आणि मुलांना ते थोडं टफ जातं, मग मुलं काही पासिंग वगैरेला जास्त लक्ष देतात. पण त्याच्याऐवजी त्यांनी त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर करणे सेकंड इयरमध्ये, मग थोडं हार्डवर्क जास्त करायचं त्या सेकंड इयरच्या फेजमध्ये, कारण फंडामेंटल्स एकदा तुमचे क्लिअर झाले की थर्ड इयरला त्याचे ॲडव्हान्स सब्जेक्ट्स असतात आणि मग फायनल इयरपर्यंत जाता तुम्ही ते नॉलेज अप्लाय करता तुमच्या प्रोजेक्टसाठी वगैरे, आणि मग तुमच्या रिअल टाईम म्हणजे जॉबच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही एंटर करता. म्हणून मला असं सांगायचं की इथली मुलं असो कुठलेही स्टुडंट्स असो, त्यांनी सेकंड इयरला असतानाच त्यांचा एम क्लिअर केला पाहिजे की मला 4 वर्ष किंवा आता पुढे 3 वर्षानंतर काय करायचं आहे. नाहीतर मुलं काय करतात की फायनल इयर झाल्यानंतर मग मी ठरवेल की मला काय करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा डिले राहतो की पुढच्या फ्युचर लाईफमध्ये एंट्री करण्यासाठी. सेकंड इयरला असताना त्यांनी जर काही मुलांना जॉब करायचं असतो, काही मुलांना हायर एज्युकेशनला जायचं असतं, काही मुलांना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असतं, तर त्यांनी त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे ते आताच पाहायला पाहिजे सेकंड इयरमध्ये. ऑलवेज मी माझ्या मुलांना नेहमी आणि दररोज क्लासमध्ये गेल्यानंतर की नेहमी गायडन्स करते की तुमचं काय एम आहे आणि काय करत आहे त्याच्यानुसार तुम्ही काय ठरवलं, कारण जे सिलेबस असतो तो लिमिटेड असतो, आम्ही तितकं त्यांना पूर्णपणे एक्सप्लोर म्हणजे करू शकत नाही की सिलेबस आणि स्टक असतो. पण आताची गरज इतकी जास्त आहे की तुम्हाला यू हॅव टू सेल युअर सेल्फ की हाऊ आय एम बेस्ट फ्रॉम अदर्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला जरी तुम्हाला 9.5 CGPA असेल किंवा तरी जर तुम्ही एक्सप्लेन करू शकत नसाल, एक्सप्रेस करू शकत नसाल, स्वतःला मी कसा बेस्ट आहे ते दाखवू शकत नाही तर काही फायदा नाही टॉपर असूनही. कारण आम्ही बघतो तुम्हाला अलॉंग विथ टेक्निकल नॉन टेक्निकल गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. मी तुमचं कम्युनिकेशन स्किल असो, तुमचं राहणीमानसुद्धा अगदी

0: तुम्ही शूज घालताय, कसली चप्पल घालताय, याच्यानुसार तुमचं जे ॲटिट्यूड येतं तुमच्यामध्ये, तुम्ही कपडे कसे घालताय, तुम्ही इन केली आणि एक टी शर्ट कसाही घातला तरी तुमच्यामध्ये जे अटायरमेंटमुळे, म्हणजे ती कुठल्याही कॉलेजमध्ये तशी सिस्टीम असते की युनिफॉर्म, पण काही फॉलो करतात काही फॉलो करत नाही, पण त्या युनिफॉर्ममुळे येतं. म्हणजे एक जर सांगायची गोष्ट म्हणली तर की रावण जो होता त्याला कुठलंही रूप धारण करता येत होतं, तर मग ते रामाचंच रूप धारण करून सीतेला पळून घेऊन जाऊ शकतात. ही स्टोरी मी मुद्दा माझ्या क्लासमध्ये सांगत असते की व्हॉट इज द रिझन की रावणने का नसेल तरी रूप घेतलं, मग त्यांच्याकडून एक्सपेक्टेड म्हणजे आन्सर्स काय येतात ते बघते. कारण तो राम जे आहे त्याचं जे म्हणजे कॅरेक्टर होतं तो जरी म्हणजे रावणाने जेव्हा रामाचं रूप धारण केलं तर त्याला जे रॉंग काम करायला जायचं होतं ते करू शकत नव्हता, कारण ते रावण रामाचं जे कॅरेक्टर आहे त्याने ते घेतल्यानंतर त्याच्यामुळे तो वाईट कृत्यच करू शकत नव्हता. मग ही त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमचं गेटअप तुमचं राहणीमान
1: व्हेरी गुड
0: हे पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे मी बघते आपले जे मुलं येतात तिकडून पण येतात, मग मी त्यांनाही फोकस असतं की तुम्ही आलं तर तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे, कारण काही तिकडचे मुलं जे असतात ते इंग्लिश ते ब्रॉड त्यांचं डेव्हलपमेंटच तशी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांचं बोलण्याची पद्धत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, आणि आता प्रोफेशनल लँग्वेज इंग्लिश असल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आता मला येत नाही किंवा मी नाही. तुम्हाला कुठेही जा तुम्ही ग्लोबली आता आपण जातोय सगळीकडे, त्याच्यामुळे ती लँग्वेज तुमची प्रोफेशनल लँग्वेज समजून तुम्हाला ती शिकावीच लागेल तुम्ही कुठे राहा मग. आणि जे सोर्सेस अव्हेलेबल आहेत तुम्ही उस्मान धाराशिवमध्ये राहा किंवा कुठेही राहा तुम्ही करू शकता ते गोष्टी, त्याच्यामुळे असं कधीच म्हणायचं मी तर ते सांगते तुम्ही असं कधीच म्हणायचं की मी इथं आहे म्हणून मला एक्सप्लोअर मिळाला नाही. ऑनलाईनमुळे जे आता मध्ये आपलं जे झालं खरं तर पॅन्डेमिक सिच्युएशन वगैरे, पण खूप काही शिकायला मिळेल की आता तुम्ही ग्लोबली शिकताय, ग्लोबली जॉब करू शकता, घरी बसून जॉब करू शकताय, हायर पॅकेजेस घेताय घरी राहून, मग तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी पण तेवढेच चान्सेस आहेत. मग ते पूर्णपणे तुमच्यावर की तुम्ही त्या सोशल मीडियाचा वापर कसा करणार आहात, की नाहीतर एंटरटेनमेंट करायला रात्री मुलं झोपत नाहीत का, तर ते रात्रभर पण तेच बघत असतात, त्याच्यामुळे सकाळचे क्लासेस मिस होतात. मग तुम्हाला प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कारण डिस्ट्रॅक्ट करायला त्यांच्याकडे खूप चान्सेस आहेत, पण त्याच्यातूनही आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट कसं घ्यायचं आहे ते त्यांनी ठरवलं पाहिजे.
1: अच्छा, तर डॉक्टर मनीषाजी आता तुम्ही खरं तर काय झालं की मी तुम्हाला काय डिस्टर्ब करत नव्हतो, एखादा क्वेश्चन विचारून इंटरप्ट करायचा विषय माझा काय होत नव्हता, कारण तुम्ही तीच जर्नी सांगत होतात मला जी हवी आहे. म्हणजे कारण काय की तुमच्याकडे एक प्रोफेसर असण्याचा जो अनुभव आहे पुण्यासारख्या ठिकाणचा, इथले विद्यार्थी काय करतायत किंवा इथल्या कॅम्पसमधले काय करतात, आणि ओव्हरऑल पण जे काही ऐकणारे सर्व लोक असणार, म्हणजे आता पॅरेंट्स पण आहेत त्याच्यात ऐकणारे, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पण वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे आपले इथे स्टुडंट आहेत ऐकणारे, ऐकणार हा प्लॅटफॉर्म खूप म्हणजे तसा खूप व्हास्ट आहे आणि ऐकणारे लोक खूप वेगवेगळे आहेत, पण तुम्ही जे की पॉईंट सांगत होतात की नेमकं काय करायला हवं तर ते खूप गरजेचे आणि खूप मुद्देसूद होते, कारण ते जर फॉलो करता आलं तर आजच्या युगामध्ये मला असं वाटतं की ते पुढे जाता येतं. तर आपण जे चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा रविकुमार कौडगी यांच्याशी, आणि त्या सध्या MIT कॉलेज इथे प्रोफेसर आहेत, तर आपण म्हणजे आता ज्या पद्धतीनं सांगत आहात तुमचा वैयक्तिक अनुभव काय राहिला सांगा, कारण तुम्ही मराठवाड्याच्या प्लॅटफॉर्मवरून गेलेला होतात, तिथं पुण्यासारख्या सगळ्या तुमच्या कलिगच्या समोर तुम्ही पण शिकवत होतात. तुम्हाला कधी असं अंडरएस्टिमेट केलं नाही की डॉक्टर मनीषा काय मराठवाड्यातून आलेली आहे, त्यांना काय बोलता येणार आणि काय समजाय.
0: याची सुरुवातच अशी की जेव्हा मी MIT कॉलेजचा फॉर्म फिलअप केला होता की जेव्हा जॉब तिथे ओपनिंग होत्या आणि मला कळलं MIT कॉलेज काय लेवल आहे, मग मी फॉर्म फिलअप केल्यानंतरच की इंटरव्ह्यूची डेट होती आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि इंटरव्ह्यू सकाळी 10 होता, म्हणजे मी नाही जायचा कारण MIT खूप टॉप हाय क्लास कॉलेज आणि मी डायरेक्ट अशी करू शकतो. माझ्या मिस्टरांचं म्हणणं तू फक्त इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहा पुढचं बघू, कारण माझं जायची तयारी अशी मेंटली की एवढ्या हायफाय कॉलेजमध्ये मी जाऊ शकेल का, मी करू शकेल का, आणि मुलगी लहान होती तर मग आम्ही लास्ट मोमेंटला की ठीक आहे आपण त्याला ड्रॉप करूया यांच्या मित्राच्या घरी मग जाऊया तिथे. मग मी तिथे ड्रॉप करून MIT गेलो, सकाळी मी 10:30 तिथे पोहोचले असेल, पूर्ण दिवसभर फुल पाऊस आणि माझा नंबर 5:00 आला इंटरव्ह्यूमध्ये. मग मी आणि सगळे तिथे आलेले लोक ते वाचत होते, त्यांनी बुक आणले होते नोटबुक वगैरे इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं कसं काय, आणि मी अशी गेली होती की मला म्हणजे मिळेल का नाही जॉब वगैरे, पण मी जे JSPM कॉलेज किंवा मी जे म्हणले ASSMS मी शिकवलेली होती, तर मग ह्या सर्वांकडे बघून मला असं वाटलं मी तर काही चाललं नाही अभ्यासाला काय करू, म्हणून मी फक्त शांत बसून मी काय शिकवलेलं आहे त्याची रिव्हिजन करत बसले मनातल्या मनात. आणि मग माझा 5 नंबर आला आणि तिथे UGC इंटरव्ह्यू होता तो, त्याच्यामुळे पूर्ण समाजकल्याणचे लोक असतात, युनिव्हर्सिटीचे लोक असतात, मॅनेजमेंटचे असतात, असे 15-20 लोक बसलेली होती असे पूर्ण सर्कलमध्ये, आणि आपण तिथे सेंटरला जाऊन बसायचं असतं. मग तिथे मी जाऊन बसली, मग सर्वांना आपण फेस, मग तिथेही ते बघितलं जातं की आपलं कम्युनिकेशन स्किल, नॉलेज, परत तुमचं बॉडी कॉन्टॅक्ट, आय कॉन्टॅक्ट. कारण आम्ही पुण्यामधल्या म्हणजे टॉप कॉलेजमध्ये 60-70 मुलाला ॲट अ टाईम शिकवणार, तर माझेही तितके गट्स आहेत का तेही बघितलं जाईल. मग तेच विचार केला की आता ठीक आहे, आपण बसलेले आपल्यामध्ये आहेत, फक्त आता ती पुढची 15-20 मिनिटं आपण छान हँडल केले पाहिजे. आणि सर्वांनीच लाईफमध्ये इंटरव्ह्यू देत असताना कधी घाबरायचं नाही कुठल्याच गोष्टींना. एकतर माझ्या मिस्टरांचं पण नेहमी तेच सांगणं, एकतर हो म्हणतील नाही तर नाही म्हणतील, पण तू बेस्ट ऑफ बेस्ट तुझे द्यायचे प्रयत्न करत जा. म्हणून कुठलाही इंटरव्ह्यू असेल किंवा काही असेल तुम्ही घाबरू नका. तिथे जेव्हा बसलो आणि त्यांनी तेच सुरुवात केली की तुम्ही एम ई परत जे काय, आणि मग त्यांनी जे क्वेश्चनिंग केले ते पूर्ण मी काय जे शिकवलेलं होतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले, आणि त्याच्यामुळे मला ते सगळे इझिली सांगता आले जे क्वेश्चनिंग चालू होते आमचे. आणि त्याच्यामुळे मी बाहेर आल्यानंतर मला असं झालं की यार माझं होईल की काय ते जॉब म्हणजे असं. आणि ते कॉलेज मग एकदा परत जॉईन केल्यानंतर आता ते कोथरूडमध्ये म्हणजे मेन पुणेकर्स वगैरे, तर स्टार्टिंगला होतच ते की असे आलेत मग किंवा काय, पण मी डे वन पासून स्वतःला ठरवलं की आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ, आणि आपल्यामध्ये काही कमी नाहीच आहे. तर इथे सर्वजण असतात पण आपण आपले आपले बेस्ट द्यायचे. ठीक आहे, त्यांचं तिथलं कम्युनिकेशन स्किल थोडं वेगळं, कोथरूडकर पुणेकर थोडं वेगळं असणारच, आणि पण ते बेस्टच आहे म्हणजे खरं तर ते लोक पण म्हणून तितक्यावर
1: फॉलो करायला पाहिजे लँग्वेजच्या.
0: म्हणून ते सर्व आपण मी आय एम टीचर इज ऑलवेज लर्नर, पण मी नेहमी माझ्या स्टुडंट्स कडूनही की फर्स्ट इयर असो किंवा लहान मुले असो त्यांच्याकडून बघत राहायचं की काय आपण शिकू शकतो आणखीन. आणि मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगते की तुम्ही एक डेली डायरी बनवा, नवीन एक पॉईंट काही असू दे साधं, तुम्ही जरी घरात काही काम केलं ते लिहा, त्याच्यानी तुम्हाला काय फिलिंग येते बघा. की म्हणून तुम्ही ऑलवेज शिकत राहिलं पाहिजे. आणि मग तसं एम आय टी कॉलेजमध्ये टॉप, आणि मग जेव्हा जॉईन केलं मग ते कॉन्फिडन्स तेव्हाचं मी जॉईन करण्याच्या अगोदरचा आणि आत्ताचा खूप मोठा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मी अगदी इंटरनॅशनल लेवलही माझे स्टुडंट घेऊन गेली दुबईला, जेव्हा की 100 स्टुडंट मी आणि माझे एक कलीग, तर कलीगचं म्हणत आहे तू आहेस म्हणून मी येणार आहे म्हणजे तुमच्यावर तू मला हँडल. मग आता बाहेरच्या देशात आपण गेल्यानंतर आपले फोन वर्क करत नाही तर मुलांना 100 मुलांना कसं हँडल करायचं, आणि ते सर्व म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स माझ्याकडे. मी आमच्या कॉलेजमध्ये रुरल इमर्शन टू आय एस इंटरनॅशनल एक्सप्लोजर अशा मुलांना घेऊन आम्ही घेऊन जातो. रुरल इमर्शन असो, मग नॅशनल NAIP नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम जिथे आपण IIT वगैरे अशा ठिकाणी मुलांना तिथला एक्सप्लोजर मिळण्यासाठी घेऊन जातो. परत इंटरनॅशनल लेवल की बाहेरच्या देशामध्ये कसं चालतं म्हणून मुलांना तिथेही घेऊन जातो. म्हणजे तुम्ही मागाशी क्वेश्चन विचारला की विदर्भ म्हणजे आपल्या इकडच्या साईडचे मराठवाड्याचे वगैरे मुलं आणि तिथला, तो तिथं एक्सप्लोजर खूप मोठा मिळतो मुलांना. मग इथल्या मुलांना तितक्या लेवलचा मिळत नाही, पण ठीक आहे त्यांनी इथून करून तशा ठिकाणी जावं, जसं की आमची जर्नी झालेली आहे की तुम्ही फक्त तुम्हाला घडवा बेस्ट, मग तुम्ही कुठेही टाकलं तरी कुठेही गेला तरी तुम्ही सर्व्हाय करा आणि तुमचे बेस्ट तिथे परफॉर्म करणार. मग ते तो खूप मोठा डिफरन्स आहे की ज्या मोठ्या सिटीमध्ये जेव्हा आपण तिकडे जातो आणि इकडच्या कॉलेजेसमध्ये, मग तिकडे अगदी म्हणजे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथलं लेवल जरा छान आहे म्हणजे आणखीनच की तिथे सर्व, जसं मी मुलांना म्हणले की आम्ही रुरलमध्ये काय आहे तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथे मुलं आठवड्यावर राहतात त्यातले प्रॉब्लेम बघतात की काय आणि मग तिथे सोल्युशन आपण कसं देऊ शकतो वगैरे. आणि सगळे आपण पण आपण म्हणतो शेतीप्रधान देश आहे तर तिथलंही लाईफ काय आहे, किती मोठे घरचे जे मुलं तिथे, कारण अगदी तिथे हायफाय मुलंही भरपूर आहेत, अगदी त्यांचे स्वतःच्याच कंपन्या वगैरे असतात, पण तेही तिथे जातात तिथे राहतात तिथल्या सगळ्या वातावरणामधल्या ॲडजस्ट करून घेतात. म्हणजे आम्ही आत्ताच जाऊन आलो आम्ही तिथल्या खेडेगावात, तर मुलांना शाळा स्कूल दिलेलं जिल्हा परिषदेत राहण्यासाठी, तर ते दिवसभर तिथे राहणे, रात्री तिथे झोपणे वगैरे, परत सकाळी उठून बाहेर सगळ्या प्रोग्रामला जाऊन येणे, सर्व म्हणजे ते एक्सप्लोजर पण आपल्या मुलांना, कारण आपण इंडियन आहोत आपल्या आपल्या इंडियामध्ये काय चालतं हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. खेडेगावात जरी फॅसिलिटीज सर्व असतील तरी आपण आता खेडेगाव म्हणलं तरी तिथेही भरपूर खूप छान तिथली मुलं एज्युकेशन घेत आहेत. म्हणजे आम्ही तिथे जाऊन बघतोय की लहान स्कूलमधली मुलं किती स्वतःला ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जो म्हणतो, मग आम्ही तिथे ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतो स्कूलमध्ये. परत मुलांना श्रमदान म्हणून शेतात मध्ये जाऊन शेतकऱ्यांना मदत म्हणून तिथे कांदे उपटणे वगैरे हेही प्रोग्राम केलेले आहेत आम्ही तिथे. म्हणजे आणि मग तिथले प्रॉब्लेम काय असेल ते घेऊन येतात मुलं, त्याच्यावरती मिनी प्रोजेक्ट असेल, कॅपस्टोन प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम स्टेटमेंट इन्क्लूड करतात आणि तसं सोल्युशन देतात. मग तेच परत नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम, मग तुम्ही IIT सारख्या ठिकाणी वगैरे कसं चालू असतं, मग तिथलंही तुम्ही तिथे जाऊन तिथला कॅम्पस, तिथले टीचर्स, तिथले मग इंटर्नशिप वगैरे असेल तिथे इंटरॅक्ट करा, तिथून प्रोजेक्ट काही मिळतात कसे बघा, आणि मग परत पुढचं फायनल इयर जातात ते NAIP इंटरनॅशनल वगैरे जात असतात. असे त्या मुलांना भरपूर चान्स मिळतो तिकडे.
1: तर मित्रांनो, आपण जे हे एकदम एन्थुजिस्टिक चर्चा करत आहोत ते डॉक्टर मनीषा रविकुमार कोवडीकी, आणि ज्या धाराशिवच्या मुळता राहणाऱ्या आहेत आणि इकडलं धाराशिवचं अण्णा त्यांचं घोडके आहे. 2001 मध्ये त्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयातून आणि सध्या MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मी आता तुमच्या जे पूर्ण 12 पेजेस म्हणजे कदाचित त्यापेक्षा जास्त होऊ शकतं तुम्ही जेवढं बोलतायत त्यानुसार, कारण आता जे तुम्ही हे नॅशनल काहीतरी
0: अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम,
1: हा तर हे जे प्रोग्राम सांगितले तुम्ही, तर त्याचे जे एक्सपिरियन्स आलेले त्याच्यावर सुद्धा बरंच काही तुम्ही लिहू शकता. मला तर असं वाटतं की एखादा असं तुम्ही एखादं पुस्तक वगैरे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स वर लिहावं. पण हे जे तुमचं आता जवळपास 12 पानांचा बायोडेटा आहे त्याच्यामध्ये जे आता हायलाईट केलेले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जर समजा आपण चर्चा करायची म्हटलं तर साधारणतः तुमच्याकडे पेटेंट्सचा एक विषय आहे, कॉपीराईट्सचा एक विषय आहे, पब्लिकेशन तुमचे आहे ते इंटरनॅशनल जर्नल्स आहेत आणि कॉन्फरन्स आहेत, तशाच पुन्हा नंतर नॅशनल कॉन्फरन्स आहेत. तर हे नेमकं काय असतं, तुम्ही याच्यात काय केलं ते सांगा.
0: गुड क्वेश्चन अगेन. कारण बिईंग अ टीचर, आता सर्व कॉलेजेसमध्ये हे कंपल्सरीच केलेलं आहे की टीचर लोकांनी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जेव्हा लोक घेतात तर त्या कॉलेजचा रँक काय, म्हणजे क्वालिटी काय, तिथली टीचर्स कसे आहेत, तिथे रिसर्च किती चालतो. रिसर्च हा गोष्ट सध्या खूप म्हणजे गरजेचंच आहे, रिसर्च आणि इनोव्हेशन की सगळ्याच कंट्रीजमध्ये. तर मग आपल्या इंडियामध्ये मग ते हे जे घडतं ते इथे कॉलेजमध्येच घडत असतं, रिसर्च आणि इनोव्हेशन. तर आता पूर्णपणे जेव्हा आम्ही PhD केली तेव्हा हे पेपर वगैरे तर पब्लिश कंपल्सरी असतातच आमच्या, म्हणजे कुठेही कुठल्याही कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट करावंच आणि केलेलंही असेलच की स्टुडंट बरोबर तुम्ही काम करायला पाहिजे की मुलांचे जे प्रोजेक्ट्स असतात तर त्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरपासून सुरू करायचे प्रोजेक्ट द्यायचे छोटे छोटे आणि मुलांना सांगायचे की आपण पेपर वगैरे पब्लिश करायचं, कारण हे मुलांसाठी पण इंटरनॅशनल लेवलवरती रिकग्निशन असतं, त्यांचा बायोडाटा खूप स्ट्रॉंग बनतो की मुलांनी रिसर्च इनोव्हेशन केलेलं आहे त्यानुसार. कारण ते पहिले लिटरेचर सर्वे करतात की समजा एक कुठलाही प्रोजेक्ट त्यांना घ्यायचं आहे, तर आपण काय म्हणतो की तुम्ही फायनल इयरला गेल्यानंतर मग सुरू करतात, मग त्याच्यामुळे त्याच्या त्यांनी जर सेकंड इयर थर्ड इयर पासून सुरू केलं त्याच्यावरती वर्क करायला तर त्यांना एक डोमेन मिळतो की मला इंटरेस्ट कशात आहे, मी कोणत्या डोमेनमध्ये मला जास्त काम करायला आवडेल आणि त्या डोमेननुसार मी जॉब करायला मिळेल आणि त्यांच्याकडे ते नॉलेज पण तितकं येतं, ते अक्वायर होतं. म्हणून मग आम्ही ते मुलांना सांगतो की आपलं, मी तर अशी की मला रशियामधून किंवा मी जे इंटरनॅशनल लेवलवरून काही किट्स वगैरे मिळत असतात तर मला अशा किट्स मिळालेल्या आहेत 10 किट्स म्हणजे अशा 20 different AIML जे आता सुरू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, तर त्या मी एक प्रयत्न केला एका ठिकाणी दुसऱ्या कंट्रीमध्ये आणि त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट ते एज्युकेशनल पर्पजसाठी दिल्या. तर मग मी ते माझ्या स्टुडंट्सला देते की तुम्ही याला एक्सप्लोर करा. आता मग एका कंपनीचा एका स्टाफने पण ती घेतली किट आणि त्यांनी पण त्याच्यावरती काम करते, त्यांनी ते म्हणाले की आप म्हणजे तुम्ही खूप छान हे सर्व करत आहात, तर मग त्यांनी मुलांसाठी पण मी वर्कशॉप कंडक्ट करेन त्याच्यावरती आम्ही वर्क करतोय. तर अशा कंपनी म्हणजे कंपनीज एज्युकेशनलला किट्स देत असतात तर टीचर्सनी थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट करावे की अशा काय कुठल्या कंपनीज असतात, कशा मिळू शकतो आपण, आणि हे मुलांना द्यायचं कारण ते परत इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा जातात तर त्यांना ते नॉलेज आलेलं असतं. मग आणि मुलांबरोबर कोलॅबरेटिव्ह वर्क नेहमी राहिलं पाहिजे टीचर्स आणि स्टुडंट्स इन्क्लूड, कारण फक्त टीचिंग करणे इज नॉट म्हणजे ते 50% वर्क आहे की मुलांनी जरी डिग्री घेतली पण त्यांना डेव्हलप करणे ओव्हरऑल थिंकिंग लॉजिकली त्यांना डेव्हलप करणे हे आपलंच काम आहे. त्याच्यामुळे मी आमच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग कोऑर्डिनेटर आहे तर मी नेहमी मुलांचीच ट्रेनिंग मुलांसाठी कंडक्ट करते की मुलांना एक शिकवणे आता तुम्ही पुढच्या ज्युनियर्सला हे शिकवायचं, मग तेव्हा जे शिकवत असताना त्यांच्यामध्ये स्वतः जेव्हा ते एक्सप्लेन करतात आणखीन त्यांच्यामध्ये ती क्वालिटी ते नॉलेज एक्वायर होतं, मग त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन स्किल डेअरिंग म्हणा किंवा 10 मुलांना 60 मुलांना 20 मुलांना समोर जाऊन बोलणे आणि मग त्यांना एक्सप्लेन करणे ह्या सगळ्या गोष्टी मुलं पॅरली लर्न करत असतात. त्याच्यामुळे ते मुलं माझ्याकडेच असतात की मॅम आता तुम्ही पुढचा कुठला कंडक्ट करणार आहे, आम्हाला करायचंच आहे असं वगैरे म्हणून. तर ते हे केलंच पाहिजे. मग हे कॉपीराईट किंवा म्हणा किंवा पेटंट जे आहे तुम्ही म्हणला ते मी हे मुलांबरोबर असतानाच काम केलेले आहे, पण ते करून घेणं त्यांच्या मागे नेहमी राहावं लागतं कारण मुलांना कसं स्टार्टिंगला येतात त्यांचं जर शिकली की चला मॅम आपण करूया म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं, मग एक थोडे दिवस गेले की त्यांचं काम सुरू होतं अकॅडमिक्स मग ते मागे पडतात. पण त्यांना नेहमी म्हणजे मी अगदी रात्री त्यांना फोन कुठपर्यंत काम केलेलं आहे काय चालू आहे मला तू पाठवून दे हे कसं चालू, म्हणजे आपण त्यांच्यामध्ये 24 hours इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे तरच मग ते ग्रूमिंग, मग ते एक टाईपचं मेंटरशिप टाईप असते म्हणजे एक मेंटर मेंटी सिस्टम सुरूच आहे प्रत्येक कॉलेजमध्ये. तर मग ते जे 20-25 तुम्हाला मेंटीज दिलेले आहेत त्यांनाच घेऊन जरी आपण हे काम सुरू केलं की कारण अकॅडमिक पॅरेलली चालूच असतं त्याच्या दुसरीकडे तुम्ही हे त्यांना डेव्हलप करण्याचं काम केलं पाहिजे. तर मग मुलांना असे देते ग्रुप तयार असतो तिथे नेहमी टास्क देणे हे तुम्ही काम करा त्याच्यानुसार तुम्हाला काय अडचण आली तर मी आहेच तिथे, मग त्याचं एक वर्क इतकं फ्रुटफुल झालं पाहिजे की पेपर पब्लिश व्हायला हवा आणि मग नवीन जर त्यांच्या मुलांमध्ये आयडियाज असतात ते बाहेर काढायला गरजेचं असतं मग ते पेटंटसाठी की जर तुमची नवीन आयडिया असेल तर मग आपण ते पेटंट करू. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण पेटंट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण जे सेफ्टी पिन वापरतात लेडीज लोक साडीसाठी ड्रेससाठी, त्याचंही पेटंट झालेलं आहे त्या काळामध्ये. मग ही कारण ही समाजाला लागणारी गोष्ट आहे. आणि मग ते समाज काय करते, त्यांना तुमच्यासाठी काहीतरी सोशली वापरलं जाते तर ते तुम्ही फक्त आयडियाज द्या. आणि बाहेर कंट्रीमध्ये खूप प्रत्येक घरामध्ये इनोव्हेशन रिसर्च चालूच असतं आणि त्यांना करावंच लागतो जर तुम्ही हे करायचं असेल पुढे जायचं. पण आपल्या इकडे हे सगळं थोडंसं मागे आहे आणि त्याच्यामुळे या मुलांना मोटिवेट करणे, गाईड करणे हे नेहमी बिईंग अ गुड टीचर ते चालूच राहिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: डॉक्टर मनीषा, तुम्ही म्हणजे जेवढ्या म्हणजे कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्सच तेवढा आहे आणि हे 24 इयरची जर्नी जी आहे ते तुमच्या बोलण्यातून जाणवायला लागली की किती तुमच्याकडे नॉलेज आहे, किती ज्ञान आलेलं आहे. आणि तुम्ही जे सुरुवातीलाच बॅकग्राऊंड सांगितलं की आई वडील अशिक्षित म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही, ह्याच्यातून तुमच्या 3 महिने शिक्षित झालेल्या नोकरी करणाऱ्या एक भाऊ अमेरिकेत राहणारा आणि मग हे जे आहे ते मी तर असं म्हणतोय की ते इनहेरिटन्सच आहे, ते तुमच्या आई वडिलांमुळे तुमच्यामध्ये कदाचित तेवढा विषय आलेला असेल. पण तरी सुद्धा एक डोक्यात असा विषय येतोय तो म्हणजे असा की तुम्ही 1998 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 2001 पासआउट झाल्यानंतर त्यावेळेस तर तुमच्या हातात मोबाईल, स्मार्टफोन, रील्स काय आपलं ते व्हॉट्सअप, सोशल मीडिया, इन्स्टा असं काहीच नव्हतं. आता तर भरपूर आहे ते, ह्याला कसं तुम्ही टॅकल करतायत, ह्याच्यातून कसं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतायत किंवा हे कसं म्हणजे कारण तुम्ही ती पण जर्नी तुमच्या आयुष्यातली पाहिलेली आताची पण आहे. आणि सगळ्यात अवघड जर गोष्ट कुठली असेल तर जसं डिस्ट्रक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह युज जरी होत असला तरी सुद्धा त्याच्यापासून दूर करणं तर आता शक्यच नाहीये. पण त्यांना ते योग्य मार्गाला लावणं हे कसं कसं पॉसिबल आहे.
0: आणखीन तिथे या गोष्टीसाठी मी वर्क कसं करत असते की मुलं तुम्ही बघताल 4 फ्रेंड्स शेजारी बसलेले असतात पण ते सगळे आपापल्याच मोबाईलवरती असतात. मग तुम्ही म्हणजे तुमचे ते जे डेव्हलप म्हणजे इमोशनल अटॅचमेंट तुमच्यामध्ये बोलण्याची गोष्ट हे सगळं कमी झालंय. म्हणजे अटॅचमेंट जे असते पॅरेंट्स बरोबर सुद्धा कमी आहे. म्हणजे मी तर मुलांना सांगते सकाळी कॅम्पसमध्ये एंट्री मारली की एक व्हिडिओ कॉल करायचा की मी घरीच मी स्कूलला कॉलेजला चाललोय क्लासमध्ये दुपारी इतक्या इतकं सोडणार. कारण त्यांना काही पॅरेंट्सला त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आहेत, फक्त मुलांनी चालू आहे का आणि व्यवस्थित चालू आहे का. कारण मुलं पॅरेंट्सलाही बोलायला कमी झाले. आता जरी घरात असेल तरी 4 जणांकडे 4 मोबाईल्स असतात आणि व्हॉट्सअप ग्रुप असतो फॅमिलीचा, तिथे तिथे मेसेजिंग असते की मी हे करते ते करतो. म्हणजे आमच्या घरात ते चालू आहे नो प्रॉब्लेम असं आहेच. पण तरी आम्ही काय करतो की मुलांबरोबर टाईम दिला पाहिजे. दोघेही जॉब करतोय, घरात दुसरे असे आजी आजोबा वगैरे नाही आहेत. पण मग आम्ही ते टाईम स्पेंड म्हणून मग संध्याकाळी बसतो, कधी गेम खेळतो, प्रत्येकही खेळा मुलांबरोबर वगैरे असं. तर मुलांना पूर्णपणे जर आपण ते इमोशनली पण जर दिली नाही अटॅचमेंट तर ते त्यांना सोर्सेस भरपूर आहेत मोबाईलवरती जे की त्यांनी तिकडे डिस्ट्रॅक्ट करून मग त्याच्यावरती त्यांना छान वाटायला लागेल आणि तिकडेच एंटरटेनमेंट होईल. पण ते डिस्ट्रॅक्ट करणं खूप म्हणजे मुलांना तिथून करणं खूप गरजेचं काळाची गरज आहे. म्हणजे जसं आपण म्हणलो की दोन्ही गोष्टी घडणार आहेत की चांगल्या ॲज वेल ॲज वाईट की तर ते त्याच्यामुळे आम्ही जे आता रुरल इमर्शनमध्ये पण गेलो होतो तर तेव्हा त्याच्यावरती एक स्किट बसवलं होतं की एक मुलगा जर पूर्णपणे घरातला मोबाईल वापरतोय आणि दुसरा ते कमी वापरून एज्युकेशनलसाठी वापरतोय तो, तर त्या दोघांची डेव्हलपमेंट कशी झाली आणि हा कुठे गेला आणि तो कुठे गेला. म्हणजे असं त्या आमच्याही मुलांना त्याच्यानुसार त्यांनी स्किट प्ले केल्यामुळे त्यांनी स्वतः ते प्ले केल्यामुळे त्यांना कळालं की कसं असायला पाहिजे म्हणून. आणि येस की पॅरेंटिंग सध्या खूप जरा डिफिकल्टच झाली की मोबाईलमुळे वगैरे की तुम्हाला नेहमी त्याच्यामधून कसं घेणे किंवा काय. तर मुलांना माझं तेच सांगणं आहे की तुम्ही फक्त त्या सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठीच, कारण तुम्ही एक जरी टॉपिक लिहिला कारण नॉट नेसेसरी की तुम्हाला टीचरनी शिकवलेलं लगेच समजेल. तर तुम्ही कुठलाही टॉपिक लिहिला की तिथे व्हिडिओज अवेलेबल असतात, इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी वापर करावा सोशल मीडियाचा स्वतःला ग्रूम करण्यासाठी. आणि कोर्सेस ऑनलाईन कोर्सेस इतके छान चालू असतात जे फ्री पण असतात, काही कोर्स म्हणजे त्याची फीस असते पण ते पण करावे. मी म्हणजे माझ्या मुली कुणी असो 3-3 महिन्याचा असू दे, 2 महिन्याचा, 1 महिन्याचा, एक ऑनलाईन घरी बसून तुम्हाला ते कोर्सेस मिळतात. तुम्हाला फिजिकली कुठे जाण्याची गरज नाही किंवा काय नाही, फक्त तुम्हाला ते स्वतः तेवढा युटिलायझेशन करता यायला पाहिजे त्या टायमिंगचं.
1: अच्छा अच्छा. तर जसं तुम्ही म्हटलात की याचा तुम्ही एक पार्ट तुम्ही पाहताय तो म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा पाहताय क्लासमधला जे की मोबाईल हातात वापरताय, त्याचा वापर कसा करतायत, ह्याचं तुमचं साईड बाय साईड ऑब्झर्वेशन चालू असतं. पण जसं पॅरेंटिंग तुम्ही डिफिकल्ट आहे असं म्हणतात, मग तुमच्याच घरातली जी तुमची मुलगी आहे किंवा सेकंड चाइल्ड जे आहे तुमचं, आता ते पण साधारणतः मोठे झाले
0: पॉलिटेक्निक झालेली आता ते इंजिनिअरिंगला जाईल मुलगा 8वीत.
1: हा आता मग त्यांच्या हातात पण मोबाईल आहे ऑब्व्हियस आहे ते. तर मग तुम्ही कसं म्हणजे कसं टॅकल करता, कारण हे कसं आहे की सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं की ह्या ह्याच्यामध्ये आपण करिअर ओरिएंटेड कसं होऊ शकतो, फॅमिली व्हॅल्यूज कशा पद्धतीने ठेवू शकतो?
0: त्यात पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एज्युकेशन ऑनलाईन झाल्यामुळे मुलांना त्यांच्या नोट्स येणे, परत त्यांचे असाइनमेंट येणे, ते इथेच झाले. स्कूल लेवलच्या पण असाइनमेंट त्याच्यावरतीच येतात. त्याच्यामुळे एक टाईम ठरवून द्यावा लागतो की तुम्ही इतक्या वेळेस 2 तासामध्ये तो वापरून त्याच्यामधून तुमच्या नोट्स कम्प्लीट करून सर्व झालं पाहिजे. आणि मग मी तर असं केलेलं की माझं मी घरी येईपर्यंत तू हे काम वर्क करून घ्यायचं, सो दॅट की मी आल्यानंतर मग आपल्याला बोलता येईल, आपल्याला एकमेकाला टाईम देता येईल म्हणून. आणि मग त्याच्यामुळे मी ज्या 5-5:30 घरी येते, माझा मुलगा 3 येतो, तर तोपर्यंत तो त्याचा होमवर्क वगैरे मोबाईलवरून ते काय असेल ते काम करून घेतो. आणि मग मी आल्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबर त्यांचे काही दिवसभराचे असतात मुलींचा, आता मुलीला कारण मला सर्व सब्जेक्ट येत असले, मी पॉलिटेक्निकचे सगळे सब्जेक्ट मी तिला शिकवले खरं सांगायचे, म्हणजे आता जे 10 पूर्णपणे म्हणजे फर्स्ट इयर पासून. आणि मी तिला म्हणते तुझ्या फ्रेंड्स असेल त्यांनाही सांग, म्हणजे मी ऑनलाईन पण घेईल त्यांच्यासाठी, कारण आम्ही आता अशी लेवल आलेली असते की कुठलाही सब्जेक्ट शिकवू शकतो असं, म्हणजे जरी शिकवलेलं नसेल तरी करू शकतो. मुलालाही तसंच, तर मग त्यांना की तुम्ही टायमिंग ठरवा, कुठल्याही स्टुडंटला सांगते की प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे, कॉलेजसाठी इतका टाईम, माझे एंटरटेनमेंट, कारण तेही गरजेचं आहे मुलांनी, म्हणजे सध्या नाहीतर त्या मोबाईल आणि याच्यामुळे ते मशीनसारखं त्यांचा डोकं झालेलं आहे. त्याच्यामुळे स्पोर्ट्स, कुठलाही एक स्पोर्ट घेतलाच पाहिजे त्यांनी मुलांनी. आणि परत दररोज एक योगा असू दे, जिम असू दे. मी क्लासमध्ये मुलांना हातवरती रेज करा, म्हणजे इंजिनिअरिंग मुलांना इतक्या लेवलवरती कोणी बोलत नसेल, मी हात रेज करायला सांगते किती मुलं जिमला जातात, किती मुलं योगा करतात, किती मुलं काय करतात, म्हणजे अगदी माझ्याच पॅरेंट्स याच्यासारखेच मी मुलांसारखे त्यांना सांगत असते. मग ते थोडं आउट ऑफ द टेक्निकल असतं, पण मला वाटतं नाही हे दिस इज नेसेसरी आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकारचे माझं डिस्कशन चालूच असतं घरी बाहेरही. आणि आमचं तर फॅमिली बॅकग्राऊंड इकडे माहेरचं तर खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्या दोघी बहिणी जे बोलली मी टीचर आहेत, ते त्यांचे दोन्ही मुलं MBBS म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी 98-99% दहावीत, मग नंतर 11वी 12वी, नंतर MBBS फर्स्ट अटेम्प्ट, मग MBBS टॉपर, तिथून पुढे मग JJ हॉस्पिटलला PGला ॲडमिशन, म्हणजे हे सगळे. त्याच्यामुळे आमचं वातावरण पूर्ण एज्युकेशन, त्याच्यामुळे आम्ही मुलं आमचे असो नाही तर नसो, माझी बहिणी जे आहेत स्कूलमध्ये त्यांचंही नाव मी स्पेशली का सांगते, कारण जिल्हा परिषदमध्ये माझ्या बहिणीचे जे स्कूल असतात तिथे ती जे क्लास, म्हणजे ते त्यांचे जे अधिकारी असतात ते म्हणतात की घोडके मॅडमची रूम जाऊन बघितल्या पाहिजे क्लासरूम कशा आहे. आणि सगळ्या पॅरेंट्सला वाटतं की त्यांनी शिकवावं फर्स्ट इयर फर्स्ट टू फिफ्थ जे काही जिल्हा परिषद. आणि 10वीपर्यंत जी दुसरी बहीण बेंबळीला आहे आशा घोडके, तिथंही त्यांचा त्याच्यात की कारण ते जे एज ग्रुप असतात 10वीच्या मुलांचं, ते मॅरिड झाल्यानंतरही मुलं येऊन त्यांना सांगतात मॅम तुमच्यामुळे आम्ही इतक्या लेवलला पोहोचलो. म्हणजे तिचं एक एक्झाम्पल की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून तिच्या स्टुडंटनी तिथून टॉप केलेला आहे, तर ती इथे येऊन पहिलं माझ्या बहिणीला वगैरे की मॅम तुम्ही आम्हाला जे नेहमी गाईड करत होता त्याच्यामुळे मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये टॉप केलेले, तिथं माझा सत्कार झालेला आहे आणि त्याच्यात तुमचंही यश आहे म्हणून. म्हणजे तीही बहीण, मोठी बहीण, मीही, आम्ही सगळेच म्हणजे सगळीकडे याच लेवलनी आपले बेस्ट देत राहणे समजला.
1: तर डॉक्टर मनीषा, आता आपण जे चर्चा करत होता डॉक्टर मनीषा रविकुमार कोवडकी यांच्याशी, त्या गेल्या 13-14 MIT कॉलेज इंजिनिअरिंग, MIT इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे प्रोफेसर आहेत, असिस्टंट प्रोफेसर. आणि आज आपण रेडिओ तेरणामध्ये त्यांच्याशी अशा खूप म्हणजे असा इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायक अशी चर्चा करत आहोत. आतापर्यंत तुम्ही जे बोलत आहात ते थोडंसं मला एखादा मोटिवेशनल स्पीकर बोलतो असं थोडंसं जाणवतं आहे. तर असं काही तुमच्या हॉबीज आहेत अशा काही, असं तुम्हाला काही म्हणजे असं मोटिवेशनल स्पीकरच म्हणून नाही पण असं काही
0: नाही. आपण कसं, आपण पूर्णपणे ग्रूम त्याच्यातून झालेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जे शिकलोय ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या बहिणी पण शिकवत होत्या, माझे मामा माझ्या बहिणीनं बस स्टँडवरून वापस पाठवायचे की मुलींनी शिकायचं नाही, तुम्ही घरी जा, आईशी भांडायचे की तू का मुलींना इतकं हे करते, तुला काय फायदा आहे लाईफमध्ये. त्या म्हणायचे की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ चांगलं, माझी आई म्हणायची की माझ्या मुली तरी त्यांचं लाईफ पुढे जाऊ शकते, काहीतरी घडवते. म्हणजे ते जे बिल्ट आहे, इनबिल्ट, ते घरातूनच आलेलं आहे. आणि मग ते माझ्या आईने फक्त मुलींसाठी नाही ठेवलं, तिच्या सुनेला पण, की अगदी आल्यानंतर तिच्याबरोबर पार्लरच्या कोर्सला माझी आई सोबत जायची, तिचा कोर्स होईपर्यंत थांबायची, मग त्यांना येऊन परत दुसरे जे मी म्हणले अमेरिकेत तिचंही MA करण्यासाठी तिथेही तिच्याबरोबर जाऊन राहून पुण्यामध्ये तिचंही. म्हणजे हे जे माझ्या आईकडून जी आलेली आहे प्रेरणा, ती मग ती इनबिल्ट असल्यामुळे. आत्ताही मी जेव्हा माझ्या आईला भेटायला गेली थोड्याच वेळासाठी, तिला म्हणलं मला असं असं जायचं आहे, मी आत कारण तिला भेटलीच नाही कालाबाहेरपासून, कारण दुसऱ्याच चालू होता. ती म्हणले ठीक आहे तू जाऊन ये पहिल्या, म्हणजे तिलाही माहिती की प्रायोरिटी कशाला काय दिली पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय कुठल्या वेळेस काय इम्पॉर्टंट आहे, कुठे काय केलं पाहिजे, म्हणून त्यानुसार वर्क
1: झालं. तुम्ही अशा बॅकग्राऊंडवरून जात असताना, म्हणजे 1998 ऍडमिशन घेणं असेल, त्याच्या अगोदर दयानंद कॉलेजला किंवा भोसले हायस्कूलला राहणं, तर हा ठीक आहे. मी म्हणत नाही की एवढी पण वर्स्ट कंडिशन त्यावेळेस असतात, पण एक मुलगी म्हणून तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली का? एक मुलगी म्हणून म्हणतो मी, आता तर तुम्ही एवढ्या म्हणजे 25 वर्षाचा तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे, आताची गोष्ट निराळी आहे, पण तुम्हाला मुलगी म्हणून असं कधी भीती नाही वाटली?
0: ती खूप छान, म्हणजे तेव्हाचं जे बालपण गेलेलं आहे, कारण जेव्हा आम्ही 10वीत वगैरे स्कूलमध्ये, आता आपण काय करतोय की मुलांना अगदी सोसायटीमध्येच फिरताने किंवा इथल्याच डिस्टन्स पर्यंत लिमिट करतो, तेव्हा आम्हाला काही लिमिटेड म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हतं. मी तेच बोलते अजून की 9-10 वाजायच्या घरी यायला, का तर मी मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली, मग या एरियात गेली, त्या एरियात गेले, तर इतकं फ्रीडम आणि आई वडिलांचा कॉन्फिडन्स की विश्वास की ठीक आहे ते गेलेत, ते आली, ते अभ्यास करते, ते काय करते. किंवा मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेले, तर आमचे ते रूम होते वरती, तर इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स यायचे, मग ते अभ्यास करायचे. म्हणजे त्यांना माहीत होतं की कुठे गेले, काही केलं तरी तिला माहिती की काय करायचं, म्हणजे कधीच रिस्ट्रिक्शन तसं नाही की त्या काळातही घरच्यांचं किंवा काय, तर त्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे आपण सेल्फ थिंकर होतो की मला काय करायचं, कुठलं माझ्यासाठी काय बेस्ट आहे आणि काय कुठले, ते निवडता आलं पाहिजे. तर त्यानुसार भीती असं कधीच वाटली नाही.
1: आता 25 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही एवढं तुमच्या आयुष्यातलं सक्सेस पाहिलेलं आहे, पुण्यामध्ये जाऊन आता म्हणजे स्थिर स्थावर आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक प्राध्यापन काम करत असताना, ते आई वडील आता काय म्हणतात तुम्ही?
0: नाही, ते खूप प्राऊड त्यांच्यासाठी खूप, ते म्हणतात आम्ही आमचं लाईफ पूर्ण धन्य झालेलं आहे, कारण त्यांची 4-5 मुलं की मुली तर आहेतच, ते म्हणतात मुली तर आमच्या, म्हणजे त्यांना शब्द नेहमी फोन केला की त्यांना, म्हणजे मी जेव्हा कोथरूडवरून घरी येते दररोज 1 तास माझं ड्रायव्हिंग करताना, म्हणजे माझ्या पॅरेंट्सला बोलणं असतं ठीक आहे स्पीकरवर ठेवते तसं करू नये, पण मी स्पीकरवर ठेवून माझं हँड फ्री चालू असतं की कार चालवायचं, की पॅरेंट्सला टायमिंग देणं खूप जरुरी आहे. मग ते टाइम घरी गेलं की मुलांना देणं जरुरी असतं, म्हणून मग तिथं त्यानुसार मी टायमिंग देत असते प्रत्येकाला, बहिणीला बोलायचं, आईला बोलायचं आहे. जेव्हा माझे सासूबाई वगैरे होते तेव्हाही मी त्यांच्याशी अशीच होती, आता त्या नाही आहेत, पण त्यांचाही खरंच खूप छान, म्हणजे जेवढी जर्नी आमची दोघीची एकत्र झाली आम्ही फ्रेंडलीच राहायचो. आणि मग आपण असं जसं आपण राहतो तसं, मग तुम्ही तुमचे पॅरेंट्स असो नाहीतर सासरचे असो, सर्व मुलींनी, तर ते माझे मिस्टर तसे मी असल्यामुळे ते लाईफ खूप तुमचं छान बनतं. जर तुम्ही बरेचदा असं बघते की सासरच्यांना असं म्हणायचं किंवा काय, मग माझे सासरचे तितकेच सपोर्टिव्ह होते तुमचे, कारण त्यांचं म्हणणं की तू कसं काय एवढं प्रेग्नंट असताना एम ई करते, नंतर PhD, मग घर कधी करणार, जॉब करणार, हे सगळं आणि कसं मॅनेज करणार. ती म्हणजे मी करेल, म्हणजे ठीक आहे. मला एक वाक्य तिथं छान आठवतं की माझी 2 नंबरची जी बहीण आहे आशा, तिचं म्हणणं आहे की तुझा संसार तुला तुझ्या जेवार करायचा आहे, की तू कधीच कोणाची अपेक्षा नाही ठेवायची की आईनी सासूंनी किंवा कोणी मदत केली तर करेल, मग त्यानुसार मग ते त्याच्यामुळे ते वाक्य म्हणजे खूप
1: थोडंसं. रविकुमार यांच्याबद्दल पण सांगा तुम्ही, घरच्याबद्दल ह्याच्याबद्दल सगळं सांगताय.
0: बरोबर, रविकुमार कवडीकी त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे टेक्सटाईलमध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडवरून. आणि माझे धीर जे होते मोठे, तेही तिथूनच गेलेले गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अवसरीला, ते पण प्रोफेसर होते, पण ते आता 1 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. आणि तर त्यांचे बॅकग्राऊंड खूप छान होतं, कारण त्यांचे वडील म्हणजे माझे सासरे जे होते ते इंजिनियर होते त्या काळातले MSCB, आणि पण ते माझे लग्न अगोदरच एक्सपायर झाले, तर तेही त्यांचे खूप छान, त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते छान आहे की एज्युकेटेड जॉब ओरिएंटेड पीपल आणि वगैरे. आणि आम्ही असे म्हणजे इकडे जे आपलं खेडेगाव म्हणजे खेडे म्हणजे उस्मानाबाद त्याचं नव्हतं पण बॅकग्राऊंड त्याचं, पण तिकडे फुल एज्युकेटेड आणि इकडे नव्हते पण मोटिवेटेड सगळे असे. मग माझ्या एका मैत्रिणी थ्रू की लग्नासाठी जेव्हा आमचं चालू होतं, मग आमच्याकडे कसं सगळे टीचर असल्यामुळे तसे लोक असायचे, इंजिनियर भेटणं थोडं डिफिकल्ट होतं. तर माझी एक मैत्रीण आई ते, ती म्हणाली की काय तू लग्न करणार का, कसं काय, तर मी म्हटलं बघ तुझ्या, असं सहज मी बोलून गेले की कोणी असतील. तर मग तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर फ्रेंड्स होते औरंगा म्हणजे संभाजीनगरला, तर मग त्यांनी ते ओळख करून दिली आणि मग असं पहिलं आम्ही भेटलो. म्हणजे त्या काळामध्ये खरं तर ती एक स्टोरीच म्हणावं लागेल, कारण 20-25 वर्षापूर्वी पहिलं आम्ही लातूरला मी जेव्हा जॉब करत होती म्हणाली तिथे आम्ही भेटलो. मग ओके वाटलं, स्वभाव वगैरे एकदम छान, मग मी घरच्यांना सांगितलं, मग घरचे भेटले आणि अशा पद्धतीने मग त्यांच्या
1: काय करतात
0: ते रिजनल मॅनेजर आहे, ते पुण्यामध्ये कंपनी आहे युनिकॉम कंपनी, जे ऑफिस ऑटोमेशन कुठलीही कंपनी आली की तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर इंटरनली सर्व लागतं, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स आणि पूर्ण, तर ते ब्रांच मॅनेजर आणि ते खूप म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये 40-50 लोक काम करतात, तर त्यांची जी कपॅसिटी आहे म्हणजे क्वालिटी वर्क, त्याच्यामुळेच मी पण तसं थोडं आहे पुढे म्हणता येतं, कारण ते खूप
1: त्यांना. एवढं तुमच्या घराचं बॅकग्राऊंड असताना म्हणजे जे जिथं आई वडील शिक्षित नाही पण त्यांनी तुम्हाला खूप मोटिवेट केलं, तशा पद्धतीने सपोर्ट केला आणि आज तुम्ही या जर्नीपर्यंत पोहोचला, एवढं सगळं स्मूथ राहिलं की बऱ्याच वेळेस अप अँड डाऊन आले खूप, आणि जर अप अँड डाऊन आले असतील तर त्यावेळेस काय केलं?
0: अप अँड डाऊन तसे कधी असं म्हणजे प्रॉब्लेम असणारच आहे, कारण जेव्हा माझे मिस्टर आम्हीचं जेव्हा लग्न जमत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे काही फायनान्शियली वगैरे तुला वाटत असेल मुंबईला आहे तर खूप असेल असं नाही आहे किंवा काही नाही, जे काय आहे म्हणजे 10,000 त्यावेळेसची सॅलरी आणि त्याच्यामध्ये मग भाडं आलं येणं जाणं काहीच नव्हतं, तर मी म्हटलं ठीक आहे काय फायनान्शियली मला काहीच नाही, आपण दोघं मिळून कमवूया काय करायचं लाईफ टाईम. मग त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जॉब सुरू केला दोघांनी, कारण मी लग्न झालं की 2-3 महिन्यात लगेच सुरू केलं, कारण मी अशी घरी बसणारी कॅटेगरी नाही आहे काही असं, मग की थोडी मला सॅलरीसाठी कधी क्रेज नव्हता पण काम करत राहणे ही माझी क्वालिटी, त्याच्यामुळे मग मी काम करत जाणे, तर असं करत करत आता आम्ही खूप वेल सेटल दोघंही तिथे, म्हणजे 2-3 घर 2-3 गाड्या म्हणजे मुलं असे सर्व आहे, पण ते मग तेच म्हणतो की स्वतःसाठी पण ते मोटिवेशन आहे, घरच्यांसाठी पण आहे, आमचे जे रिलेटिव्ह वगैरे आहेत ते म्हणतात की म्हणजे यांच्याकडे स्वतः फक्त एज्युकेशन, इथे फक्त आणि फक्त एज्युकेशन ही माझी शेजारी आहे लाईफ टाईमची, की ना सासरकडून 1 रुपया ना माहेरकडून, कारण मी त्यावेळेस लग्न केलं तर ना हुंडा सिस्टीम ना काही दिलं गेलं, मला रुखवत दिलेलं नाही आहे, काहीच नाही. लग्न म्हणजे तुम्ही म्हणताल तर आर्य समाज इथं आहे किती छोटंच काय, तिथे फक्त आम्ही गेट टुगेदर टाईपमध्ये, कारण मलाही असं जास्त खर्च नव्हता करायचा, घरच्यांना खर्चात नव्हता घालवायचं, कारण ऑलरेडी 2 लग्न झालेली होती आणि आपले काही खूप मोठी तशी फॅमिली मिडल क्लास, हां तर तसं ठरलेलं मी फक्त 2 बॅग घेतलेली लग्नामध्ये, तेवढेच घेऊन मी माझ्या सासरी एंट्री केलेली आहे, पण घरचे तितकेच खुश, सासरचे तितकेच खुश, माहेरचे की ही एज्युकेशन हीच माझी शेजारी लाईफ टाईम, आणि त्याच्यामुळे मिस्टरांनाही तेच म्हणजे तेही कसलंच व्यसन नाही की काही नाही, तेवढे इंजिनियर असले बाहेर असले तरी त्यांचंही उलट, मी जास्त जरा बडबड वगैरे आहेत पण ते एकदम कूल शांत सपोर्टिव्ह सिस्टम.
1: पण तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं असेल आयुष्यात की खूपच डाऊन आहे आपल्याला आता काहीच नको की आता जेवढं झालं तेवढं बसाल, असं कधी जाणवलं असं कधी? असं
0: ऍक्च्युली हार्डवर्क ही खूप महत्वाचं मला असं कधी, कारण मी खूप लांब लांब ड्राईव्ह करत गेलेली जॉब साठी,
1: त्याच्यामुळे ते असं कधी जाणवलं,
0: मला असं वाटतं ही तर किती सोयीची गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत की त्याच्यापुढे जे काय आलं ते मला नेहमीच असतं की ठीक आहे प्रॉब्लेम मला सोल्युशन काय, त्याला सोल्युशन काय तेवढं सांगा, म्हणजे स्टुडंटही माझं म्हणणं असतं की माझ्याकडे येताना तुम्ही प्रॉब्लेम विथ सोल्युशन यायचं की मॅम हा प्रॉब्लेम आहे याला हे सोल्युशन आहेत काय करू, कारण ज्याला प्रॉब्लेम माहिती त्याला सोल्युशन माहीत असतं कधीही लाईफ टाईम, मग त्याच्यामुळे तुम्ही असू दे प्रॉब्लेम येणारच आहेत, तुम्हीच त्याचे सोल्युशन, दुसरे कोणीही तुम्हाला त्याचे सोल्युशन ते काहीच देऊ शकत नाही, कारण तुम्हालाच माहिती ते काय, आणि जरी दुसऱ्याने सोल्युशन दिलं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट पण नाही करणार, कारण तुम्हाला माहिती तुम्हाला काय त्याच्यापेक्षा मला माहिती त्याचं काय.
1: आपण 1998 ते 2001 जर्नीमध्ये या 4 वर्षात जर पोहोचलो समजा, तर इथं असताना कॉलेजवर कधी तुम्ही गॅदरिंग किंवा असं काही असं काही?
0: हा म्हणजे इथे मी कसं लोकलाईट मुलगी होते त्याच्यामुळे आणि थोडंसं लोकल आणि बाहेरचे, तर रॅगिंग थोडीशी जास्त नाही रॅगिंग प्रकार, पण मी खूप बिंदास राहायचे, कारण मला माझे सिनियर लोकांनी सांगितलं होतं की यू आर लोकलाईट तर तू काय असं खूप, आणि नाही तर ते माझं विश करणे 90 डिग्री मधून वगैरे करवायला मुद्दाम सिनियर लोक थोडी मजा म्हणून करवायचे, पण मी थोडीशी होती ॲटिट्यूड की चला मी लोकलाईट आहे तर मी जास्त हे नाही करणार वगैरे म्हणून, मग ते माझ्यासाठी त्यांनी सिनियर लोकलाईटच आणले की हिला थोडंसं सांगा म्हणून वगैरे, आणि पण मी काही असं वाईट किंवा काही हे नव्हते, पण ठीक आहे सर्वांशी असं गॅदरिंग मध्ये मी एकदा गाणं गायलं होतं तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला असताना, आणि स्पोर्ट्स वगैरे असल्यामुळे आमच्या सिनियर्सला वाटायचं हिनी जरा स्पोर्ट्स वगैरे करा म्हणून तेच माझं नाव द्यायचे की गॅदरिंगच्या वेळी जे आहे, तर मग मी ते बास्केटबॉल वगैरे माझी स्वतःहून मला करावं वाटायचं नाही की मला ही येईल, पण ते दुसरे मला टाकाय त्याच्यात नाव घेतल्यामुळे करायची, आणि मज्जा म्हणजे काय की मी कधीच 4 वर्षामध्ये माझा रिझल्ट स्वतः, कारण तेव्हा डिस्प्ले व्हायची रिझल्ट आणि असं इंटरनेट वगैरे नव्हतंच, मला कधीच बघायला मिळालं नाही, कारण ते सिनियर माझे किंवा जे कोणी असेल ते पहिलेच रिझल्ट बघायचे मला डायरेक्ट येऊन सांगायचे की तुला असं झालेलं आहे, कारण माझा कधी बॅक लागलेलं नाही किंवा माझे पूर्ण 4 वर्षामध्ये चांगले रिझल्ट असल्यामुळे मला असं कधी सगळ्यांमध्ये मी उभारले आणि बघते रिझल्ट की माझा काय आला असं कधी घडलं नाही, आणि त्याच्यामुळे जे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यातही मी असायची, त्याच्यामुळे मला जीवनराव गोरे जे आपले इथे आहेत तर त्यांच्या हस्ते इथून एक सर्वांगीण विकास या नावाखाली एक प्रोग्राम झाला होता, त्याचं मला ते सर्टिफिकेट वगैरे दिलेलं होतं तेव्हा.
1: कुठलं गाणं होतं जे की तुम्ही त्यावेळेस म्हणतात किंवा आता ते आठवत असलं तर?
0: ते चुडी जो खनकी हातो मी तेव्हा नवीन नवीन आलेलं होतं ते गाणं, तर ते गाणं तेव्हा गायलेली होती. आणि मग आता काय झालं की 20-22 वर्षानंतर जेव्हा MIT मध्ये तिथे परत सुरू झाले रिसेंटली की फॅकल्टीलाही तो स्कोप दिला पाहिजे, आणि आपल्या फॅकल्टी कारण वर्षभर आपण काम करत असतो तर त्यांना स्पोर्ट्स म्हणा किंवा तुमचे जे असे कार्यक्रम असतात डान्स असेल सिंगिंग, आणि आम्ही तिथे खरंच सगळे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. मग तिथे मी डायरेक्ट इथे एकदाच गायलेली तर डायरेक्ट 20-21 वर्षांनी तिथे गायली. आणि मग तिथे आय एम नॉट अ प्रोफेशनल टाईप सिंगर, पण ठीक आहे काय आपण आपल्या त्या लेवलला गायचंच नाही तर आपल्याला स्वतःला इम्प्रुव्हमेंट हे सगळे मी नेहमी इम्प्रुव्हमेंटसाठी स्वतःलाही खूप प्रयत्न असतो, मग तिथेही मी करत असते.
1: अच्छा अच्छा. मग आता इन फ्युचर काय प्लॅनिंग?
0: इन फ्युचर खरं तर मी सोशली पण थोडे थोडे काम करत असते. जसं आता मी माझे केस बघताल तर मी एक हेअर डोनेशन 2-3 वर्ष मी केस वाढवले आणि लॉंग हेअर करून मग मी ते कट करून मी कॅन्सर पीडित लोक जे असतात त्यांच्यासाठी म्हणून मी ते हेअर डोनेट केलेले आहे.
1: मी तर आता हेअरस्टाईलच समजत होतो असं काय.
0: दिस इज नॉट माय हेअरस्टाईल, पण मी ते करवले कारण त्यांनी असे पकडून कट करतात डायरेक्टली आणि मग ते उरले मोठे जे लॉंग हेअर असतात ते वापरून त्याच्यावरून विग बनवतात आणि जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना ते मग रिझनेबल रेटमध्ये
1: देतात.
0: नाही केस काढणं तेच मला काल माझी मावस बहीण तीच म्हणून किती सुंदर केस होते तुझे तू कसं काही कापू देते, म्हणलं ठीक आहे नेचर आपल्याला देतं ना परत रिटर्न मिळतच आहे ना आपल्याला परत. तर मग थोडं स्टार्टिंगला थोडं विचित्र दिसेल परत आणखीन वाढतील. मग असं आपण परत मी सोशली जे आंधळे लोक वगैरे असतात त्यांच्या जेव्हा एक्झाम्स असतात तेव्हा त्यांना रायटर नसतात अवेलेबल, मग मुलांना मी मोटिवेट करते की तुम्ही तिथे जा त्यांच्या एक्झामसाठी कारण ज्यांना रायटर मिळतात ते एक्झाम देऊ शकतात, ज्यांना रायटर असतात ते खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये असतात. मग असे मला सोशली किंवा मग आता जे असे ऑपरेशन वगैरे माझे तिथे क्रेडिट म्हणजे अमाऊंट वगैरे जात असते ऑटोमॅटिकली तिथे मी करते. मला सोशली जरा जास्त आणखीन वर्क करण्याची इच्छा आहे. हां सोशलीमध्ये जास्त उतरण्याची इच्छा आहे आणि ठीक आहे आता तिथे माझी जी पोस्ट आहे त्याची ती आणखीन असोसिएट म्हणा किंवा पुढचे पण तिथे आम्ही सगळे त्याच लेवलवरती असतो त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो तिकडे. जॉब स्विच केला तर डायरेक्टली होऊ शकतो आपण कुठल्याही मोठ्या पोस्टवरती, पण ठीक आहे MIT मध्ये खूप मोठा ग्रुप आहे तिथे खूप छान आहे तर म्हणून मी तिथेच आवडतं मला तिथे फॅमिली टाईप राहायला.
1: तर डॉक्टर मनीषा खरं तर तुमच्याशी अजून म्हणजे कितीतरी असं बोलत आवडतं कारण तुमच्याकडे एनर्जीच एवढी आहे बोलण्याची पण आणि तुमची जर्नी पण अशीच राहिलेली आहे की म्हणजे मला तर ते खूप अमेझिंग वाटलं की तुम्ही प्रेग्नेंट असताना सुद्धा पुण्याहून संभाजीनगरला पोहोचायचं सगळं करायचं पुन्हा संध्याकाळी तिकडे जायचं एवढी सगळी जर्नी म्हणजे हे एकतर एनर्जेटिक पर्सनच करू शकतो नाहीतर एखादा असा थकून त्यावेळेस बसलेला असू शकत होता. तर अगदी त्या पद्धतीने तुमच्याकडे जे काही एक एक एक्सपिरियन्सेस आहेत पण मला असं वाटतं की तुम्ही तेरणाचे अल्युमिनी म्हणून आम्ही कदाचित हे तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही धाराशिवच्याच आहे धाराशिवचं माहेर आहे तुम्ही नेहमी येणारच आहेत तर असे एक एक ज्यावेळेस तुम्ही माहेरला याल तर त्यावेळेस तुमची एक जर्नी की जसं तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत काय आलं नवीन इनोव्हेशन काय झालेलं आहे टेक्नॉलॉजी काय आली आहे विद्यार्थ्यांमध्ये अजून काय मोटिवेट झालं पाहिजे खास करून आपण त्याच्यावर जास्त विचार. आता आज तर कसं होतं की तुमची पहिली व्हिजिट होती रेडिओ तेरणावर पहिला इंटरव्ह्यू होता तर त्या दृष्टिकोनातून तुमची एक जर्नी घेणं गरजेचं होतं की तुम्ही कोण आहेत म्हणजे डॉक्टर मनीषा कोण आहेत हे समजणं गरजेचं होतं. तर त्या पद्धतीने आपण एक ओव्हरऑल चर्चा केली पण मला असं वाटतं की इन फ्युचर तुम्ही ज्यावेळेस पण धाराशिवला याल तर तुम्ही हक्कानं रेडिओ तेरणाला यावं आणि रेडिओ तेरणाला येऊन मग तुमच्याकडे जे काही नॉलेज आलेलं आहे गेल्या 24 वर्षामध्ये की तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं जास्तीत ग्रूमिंग करण्याचा तुम्ही एक शब्द खूप मोठा वापरलात. मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये इथं जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथले स्टुडंट असतील बाकीचे ऐकणारे बरेचसे स्टुडंट आहेत त्यांनाही खूप गोष्टी आवश्यक आहेत आणि रेडिओ हे एक असं माध्यम आहे की विद्यार्थी समजा थोडा बहुत ऐकत असेल नसेल तो भाग सोडा पालक खूप ऐकतात टीचर्स ऐकतायत जे कोणी जॉब करणारे आहेत व्यावसायिक आहेत कारण आमचा मॉर्निंगचा सेशन असतो त्यामुळे ते ऐकणारे लोक आहेत त्यांनाही लक्षात येईल की अशा काहीतरी गोष्टी करण्याचा कारण तुम्ही एक असा पण विषय बोलला तो म्हणजे पॅरेंटिंग करणं खूप आता सध्याचा हार्ड झालेला आहे तर त्या दृष्टिकोनातून तर ह्या सर्व विषयावर खरंच चर्चा करायला आवडेल. पण आज मात्र तुम्ही इतका वेळ काढून आलात आणि इतका एनर्जेटिक बोललात मला पण ते खूप म्हणजे असं भारावून गेल्यासारखं झालं की अरे तुम्ही इतकं बोलतायत आणि आपण तेवढं सगळं ग्रास्प करतोय तर बऱ्याच गोष्टी अशा आम्हाला कळालेल्या आहेत. पण जाता जाता एक आमचा असा फॉर्मॅट असतो की तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 24 वर्षानंतर पहिल्यांदा पाऊल टाकलं तुमच्या बऱ्याच फ्लॅशबॅक मेमरी जाग्या झाल्या तर असं कुठलं गाणं होतं की डायरेक्टली तुमच्या डोक्यामध्ये आलं लगेच इथं आले आले पाऊल ठेवल्या ठेवल्या चुडी जो खनके हे सोडून
0: ते तर आहे की तुझ्या हा जहा रहेगा मेरा साया तेरा साथ रहेगा ते तर आहे कारण तुम्ही कुठे जा तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबरच असतील, तेच असतील, म्हणून तसं आहे.
1: तेरणाच्या आठवणी तुमच्या सोबत
0: असतातच आहेच, कारण त्याच्यामुळेच तर आपण त्याच्याच बेसिसवरती आपण पुढे जगतोय, कारण ते आपले संस्कार आहेत, म्हणजे ते घडत असतात ऑटोमॅटिक. आणि ते तुम्ही चार वर्ष इथे घेतलेलं आहे, म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या माझ्या मुलांनाही सांगते, ह्या तुमच्या गोल्डन मेमरीज आहेत, त्या तुम्ही कलेक्ट करा चार वर्षामध्ये. नंतर तुम्ही किती मोठ्या पोझिशनवर जाताल, काही करताल, पण हे तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कल, तुम्हाला वाईट मुलमित्रही भेटणार आहेत, म्हणून त्यांच्याकडपासून पळून नका जाऊ, पण त्यांनाही तुम्ही कसं सुधरवू शकता ते बघा. कारण आता जे वातावरण असतं आजकाल, जे बघतो कॅम्पसच्या बाहेरही काय काय घडतं, कारण मी स्वतः गाडी ड्राईव्ह करताना मला दिसलं की मी गाडी थांबून लगेच आयकड दाखव की तू काय करतो, पॅरेंटला फोन लावू या का, अशापर्यंत माझी तयारी असते. मला समोरच्याने रागवलं तरी चालेल मुलांना, पण ती गरजेचं आहे की त्यांना काय चुकतोय आपण कुठे, तर त्यांना ते कळणं जरुरी आहे. तर त्याच्यामुळे आहेच ते.
1: तर डॉक्टर मनीषाजी, जर समजा कोणाला जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, काही गायडन्स घ्यायचं असेल, एज्युकेशन पर्पज असेल किंवा बाकीचं, तर तुम्ही
0: आणि मेल आय डी मी देऊन ठेवेल तुम्हाला. मनीषा MANISHA.KAUDIKI@MITWPU.EDU.IN. नंबर जरी पाहिजे असेल, काही खरंच गरजेचं असेल कॉल करू शकता,
1: आम्हाला कॉल करू शकता, रेडिओ त्यांना आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. तर डॉक्टर मनीषा कौडिके, आपण या ठिकाणी आलात खरं तर, म्हणजे आम्हाला धाराशिवची मुलगी असं काहीतरी करू शकते, कारण परवाच आम्ही प्रगती कोळगे यांचा पण इंटरव्ह्यू केलेला होता,
0: त्याच माझ्या सिनियर होत्या, की ज्या म्हणलं ना मी की माझ्यासाठी त्यांनी एक सिनियर ठेवले होते की त्याच मला बोलतील म्हणून. ती खूप
1: प्रगती कोळगे, हा तर त्यांनी आता एक जबराट चित्रपट पण काढलेला आहे, पण त्याच्यात अगोदर पण त्यांनी एक पलाडोसे चित्रपट काढलेला होता, अमेरिकेत आहेत सध्या, काल परवा त्यांनी आणखी एक इंटरव्ह्यू देऊन गेलेले. तर असं आम्हाला वाटतं की धाराशिवची मुलगी काहीतरी करून दाखवते, त्याचा आम्हाला अभिमान आहे, समस्त धाराशिवकरांना असणारच आहे. तर आपण या ठिकाणी येऊन जेवढा म्हणजे इथं वेळ दिला, जेवढं तुमचं नॉलेज शेअर केलं, त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी ऑल्सो. आणि मी माझ्या इथल्या जे काही लोक आहेत त्यांना ते सांगेल की तुम्ही कुठेही राहा, पण तुम्ही फक्त स्वतःला डेव्हलप करा, कुठल्याही ठिकाणी राहून मग तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठीवरती चमकूच शकता नक्कीच. त्याच्यामुळे सर्वांनी तसंच फक्त इनबिल्ट स्वतःची हे ओळखा, काय कॅलिबर माझ्यामध्ये आहे, स्पार्क ओळखा आणि त्या स्पार्कला इग्नाइट करा, फक्त घेऊन बसू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू.
1: आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण HTTP://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705009970509090. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे. दहावी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी साइंस पास ना BSc कॉम्प्युटर साइंस BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर साइंस 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 96 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.